105 मेगाहर्ट्स वर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 17 आषाढ शके 1948 अर्थात 8 जुलै 2026 पहाटेचे 5:57 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारणाला आता आम्ही प्रारंभ करतो आहोत या मंगलध्वनीनं.

श्रोते हो सुप्रभात। FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ठेवून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र। श्रोते हो वेळ लक्षात घ्या, सकाळचे 6 वाजतात। दिल्ली केंद्रावरून दिले जाणारे हिंदी समाचार आता आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच।

श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. बँड 101.5 मेगाहर्ट्झ वर. श्रोते हो, आज आपल्या आकाशवाणी अमरावती केंद्राचा स्थापना दिवस आहे. श्रोते हो, तुमच्या रसिकतेवर खूप छान आमचा हा प्रवास आजपर्यंत झाला, पुढेही होईल. आपल्या शुभेच्छा आमच्या पाठीशी आहेतच. आमच्याकडूनही आकाशवाणी सर्व परिवाराच्या वतीनं आमच्या सर्व लाडक्या श्रोत्यांना या स्थापना दिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा.

मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची। श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावती आकाशवाणी केंद्र।

श्रोतेओ ने आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भक्ती संगीत। हे पहिलं गीत आहे माझा पती करोडपती या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं, संगीतकार अनिल अरुण।

श्रोतेहो, यानंतरचं गीत आहे धर्मकन्या. या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं हे शब्द आहेत. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

श्रोते हो, हे आहे धाकटी सून या चित्रपटातलं भक्तिगीत. सुधीर फडके आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांची ही गीतरचना आहे. संगीतकार सुधीर फडके.

श्रोते हो, हा स्वर आहे आता सुमन कल्याणपूर यांचा, रमेश अणावकर यांची शब्दरचना, संगीतकार दशरथ पुजारी.

श्रोतेवाणी, आता आजच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमातली शेवटची रचना सादर करीत आहोत. मधुकर गुळवलकर यांनी संगीतबद्ध केलेली संत ज्ञानेश्वर यांची. गायक कलाकार आहे सुधीर फडके.

श्रोते आणि या गीताबरोबरच आजचा आपला भक्ती संगीताचा कार्यक्रम इथं संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 6:36 झाली आहेत. श्रोते आणि आता जाणून घेऊयात आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 6:40 आपण ऐकू शकाल विचार पुष्प. यात संत ज्ञानेश्वर यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त चिंतन आपल्याला ऐकता येईल. लेखन आहे प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं, तर वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. आपण ऐकू शकाल प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. साठ आपल्याला आस्वाद घेता येईल सुगम संगीताचा. त्यानंतर 8:40 पायी वारी पंढरीची या कार्यक्रमाचा भाग पहिला आम्ही प्रसारित करू आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून. आज 10:00 विविध या मालिकेत आपल्याला ऐकता येईल कार्यक्रम नारी विश्व. आज या कार्यक्रमात नृत्य दिग्दर्शिका किरण भेले यांच्याशी प्रज्ञा इंगोले यांनी साधलेला संवाद आपल्याला ऐकता येईल. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. गीतगंगा हा फिल्मी आणि नॉन फिल्मी मराठी गीतांचा कार्यक्रम 10:30. सकाळी 11:00 आकाशवाणी अमरावती केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त विशेष फोन इन कार्यक्रम स्वर संवाद आपण ऐकू शकाल. कार्यक्रमाच्या संवादक आहेत अवंती मोरे, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.

दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल कार्यक्रम वनिता मंडळ. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या त्यांच्या नियोजित वेळेत, तसंच अस्मिता वाहिनीवरून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय, प्रादेशिक आणि ठळक मराठी बातम्या त्यांच्या नियोजित वेळेतच आम्ही सहक्षेपित करू. श्रोते, हो तर हे होते आमचे आज प्रसारित आणि सहक्षेपित होणारे काही ठळक कार्यक्रम.

0: आपण ट्यून केला आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर. सकाळचे 6:40 झाले आहेत आणि आता ऐकूयात कार्यक्रम विचार पुष्प.
1: संत ज्ञानेश्वर हे मध्ययुगीन काळातील आध्यात्मिक लोकशाहीचे प्रणेते होते. विखुरलेल्या संतजनांना एका आध्यात्मिक व्यासपीठावर त्यांनी एकत्र आणलं. मध्ययुगाला भक्तीचा कालखंड मानतात. या काळातील समाज जीवन धर्मकेंद्रित होतं. भक्तीच्या माध्यमातून आत्मोद्धार आणि लोकोद्धार यांचं समन्वयी सूत्र बहुतेक संप्रदायांना लाभलेलं होतं. वारकरी संप्रदायाला गती आणि नीती देणारे संत ज्ञानेश्वर हे संतांचं प्रेरणास्थान झालं. त्यांच्या विचार जाणीवांचा जागर व्हावा म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं आयोजन केलं जातं. संत ज्ञानेश्वरांच्या पालखीत ज्ञानेश्वर पादुकांची भक्तिभावानं सर्वत्र पूजा होते. दर्शन भक्तीचा हा सोहळा म्हणजे वारकरी मंडळींना आत्मसन्मान आणि आत्मसुखाचा सोहळा वाटतो. वारकरी संप्रदाय हा एका भक्तिमूल्यांनी एकमेकांशी बांधलेला आहे. ही मूल्यनिष्ठा घेऊन लोकसमूह सातत्यानं आणि विचार जाणीवेनं एकत्र येतो. त्यातून सांप्रदायिक कार्य शिस्तीनं गतिशील कृतिशील होतं. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आयोजन अशा भूमिकेतून केलं जातं. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी असलेली अढळ श्रद्धा, भूतदयावादी भूमिका, विश्वकल्याणकारी दृष्टिकोन, करुणा, सत्यनिष्ठा, विवेकशीलता, नैतिक आचरण, प्रेमभक्तीचा गोडवा या जाणीवांचा संयमी सोहळा म्हणजे हा पालखी सोहळा होय. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 आणि हरिपाठ अभंगांच्याद्वारे भक्ती विचारांचं सूत्र मांडलं आहे. सर्वसामान्य समाजाला समजेल पचेल असा शब्दगोफ त्यांनी विणला आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया, अशी उत्कटता आणि ध्येयवाद ज्ञानेश्वरांच्या उक्तिकृतीतून प्रकट झाला. संत हा संतत्व धारण करतो. ज्याच्या ठिकाणी व्यक्तिमनाची शुद्धता आहे, संयम आणि दयाशीलता आहे, भक्तीतील समर्पण आहे, आत्मोद्धाराबरोबर लोकोद्धाराची आस आहे, सद्गुण आणि भक्तिनिरपेक्षता असते, तिथं संतत्व वृत्ती प्राप्त होते. संत ज्ञानेश्वर हे संतत्वशीलतेचे आदर्श होते. त्यांच्या अशा विचारांचं आणि आचारांचं संस्करण म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा होय. संत ज्ञानेश्वरांनी संत हा स्थितप्रज्ञ स्थिर बुद्धीचा म्हटला आहे. जो आत्मज्ञानानं तुष्ट आणि परमानंदानं पुष्ट झालेला आहे तो खरा संत होय. ही संतत्वाची महती आणि नीती जनसमुदायाला पालखी सोहळ्यातून मनावर बिंबवली जाते, संस्मरणित होते. संत ज्ञानेश्वरांच्या व्यक्तिमत्वातील नम्रता आणि विचारशुद्धता सर्व संत मनांवर कोरलेली आहे. संत ज्ञानेश्वरांच्या व्यक्तिमत्वात पराकोटीचा आत्मविश्वास होता. त्यांच्या स्वभावातील संतत्व स्पष्टपणे जाणवतं. आजच्या समाजातील राग, लोभ, द्वेष, मत्सर, दुर्गुण आणि वैरभाव वाढत चालला आहे. संत ज्ञानेश्वरांच्या आचार विचारांमधील शुद्धता आणि नम्रता आत्मसात केली तर अवघं जीवन सुखाचं होईल हा विचार देण्यासाठीच असा पालखी सोहळा गावोगावी मार्गस्थ होतो. संत हे समाजप्रेमी आहेत. ज्ञानेश्वरांना तर माऊली नावानं संबोधित केलं जातं. संत ज्ञानेश्वरांची सहनशीलता आणि ज्ञान सखोलता समाजात सर्व दूर निर्माण झाली पाहिजे. संत ज्ञानेश्वरांची अद्वैत भक्ती म्हणजे समर्पण शक्तीच आहे. ईश्वर प्राप्तीसाठी योगमार्ग आणि ज्ञानमार्ग सामान्य माणसाला कठीण आहेत, म्हणूनच त्यांनी बहुजन समाजाला नामस्मरणाचा भक्तिमार्ग दाखवला. जीवनाचं कल्याण करणारं भक्तिसूत्र संत ज्ञानदेवांनी सहज सोप्या भाषेत सांगितलं आहे. महाराष्ट्राचा आवडता असा ओवी छंद आणि अभंग वृत्तांचा त्यांनी उपयोग केला आहे. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके, ओव्या गाऊ कौतुके तू एरे बा विठ्ठला. संत ज्ञानेश्वरांनी श्री विठ्ठलाशी भावनिक नातं जोडलं. भक्तीचं पावित्र्य, तरल शब्दकल्पना, अलंकार, हृदयस्पर्शी शब्दसंवेदना ज्ञानेश्वरांच्या वाणीत होती. पालखी सोहळा म्हणजे भक्ती आणि समूह मनाचं संकीर्तन.

0: नसमणावं लागेल.
1: श्रोते हो, विचारपुष्प या कार्यक्रमात आज संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यानिमित्त चिंतन आपण ऐकलं. लेखन होतं प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं, तर वाचक स्वर होता बाबासाहेब खराड यांचा. आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz. सकाळचे 6:45 झाले आहेत आणि आता ऐकूयात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आता आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य या विषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या शेवटच्या भागात आपण त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी आहार, स्वच्छता आणि तज्ञांच्या सल्ल्याचे महत्व जाणून घेऊया. श्रोते हो आयुर्वेदात एक सुंदर विचार आहे, समदोषाः समाग्निश्च समधातु मलक्रियाः प्रसन्न आत्मेंद्रिय मनाः स्वस्थ इति अभिधीयते. अर्थात स्वस्थ व्यक्ती म्हणजे ज्यांचे तीनही दोष अग्नि तसेच सर्व धातू हे समप्रमाणात असून त्यांच्या मलक्रियाही व्यवस्थित आहेत आणि त्यांचा आत्मा इंद्रिय आणि मन प्रसन्न अवस्थेत आहे. अशा व्यक्तीलाच आयुर्वेदात स्वस्थ किंवा निरोगी असे संबोधले जाते. ऋतूनुसार जगणे म्हणजेच आरोग्य जपणे. प्रत्येक ऋतूमध्ये हवामानात वातावरणात बदल होत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही दिसून येतो. पावसाळ्यात अर्थात वर्षा ऋतूमध्ये दमट हवामान असते, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या त्वचा आणि केसांवरही दिसून येतो. म्हणून पावसाळ्याचे हवामान बघून आपण आपली दिनचर्या पाळली तर आरोग्य निश्चितच चांगले राहते. आयुर्वेद सांगतो की बाह्य सौंदर्याची सुरुवात अंतर्गत आरोग्यापासून होते. पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते, यामुळे या काळात गरम ताजे आणि सहज पचणारे अन्न खाणे आवश्यक आहे. मुगाचे वरण, गाईचे तूप, भात, भाज्या, सूप यांचा समावेश करावा. बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ यांचा वापर टाळावा. तसेच पावसाळ्यात पालेभाज्यांचा वापरही कमी करावा, कारण त्या जमिनीलगत वाढणाऱ्या असल्यामुळे त्यांच्या मुळांना बरीचशी माती लागलेली असू शकते आणि त्यामुळे जंतू संसर्ग होऊ शकतो. पावसाळ्यात पिण्याचे पाणी कुळून कोमट केलेले पाणी पिण्याची सवय लावावी. पाणी उकळताना त्यात सुंठ घालून उकळले तर अधिक फायद्याचे ठरते. रात्री पुरेशी झोप घ्यावी. योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. ताणतणाव कमी झाल्यास अनेक समस्या नियंत्रणात येतात. काही योगासने आणि प्राणायाम यामुळे रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे त्वचेचे आणि केसांचे आरोग्य उत्तम राहते. स्वच्छतेच्या बाबतीत काही साधे नियम खूप महत्वाचे आहेत. पावसात अधिक काळ भिजू नये. भिजल्यास स्वच्छ पाण्याने आंघोळ करून ओले कपडे लगेच बदलावेत. टॉवेल, कंगवा वैयक्तिक वापराचे ठेवावेत. त्वचा आणि टाळू कोरडी ठेवावी. तसेच पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवावे. वारंवार होणारे मुरूम, त्वचेवरील संसर्ग, तीव्र केस गळती आणि कोंडा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, आजाराचे कारणही वेगळे असते आणि आयुर्वेदात उपचारही प्रकृतीनुसार मूळ कारण शोधून त्यावर केले जातात. निसर्गाशी जुळवून घेणे, योग्य आहार, विहार, ऋतुचर्या आणि स्वच्छता पाळणे हीच पावसाळ्यात त्वचा आणि केस निरोगी ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. लक्षात ठेवा, त्वचा आणि केसांच्या

0: आरोग्य हे केवळ बाह्य सौंदर्य नसून संपूर्ण आरोग्याचे प्रतिबिंब आहे. म्हणून फक्त महागडे केमिकल युक्त क्रीम्स शॅम्पू वापरण्यापेक्षा शरीराच्या आंतरिक आरोग्याकडे लक्ष दिले तर संपूर्ण शरीर निरोगी राहते. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर।
1: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो। श्रोतेहो आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे। पर्यावरण पूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन दथम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत आवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत। या चौथ्या आणि शेवटच्या भागात आवचट जी आपलं स्वागत।
2: रामकृष्ण हरी।
1: रामकृष्ण हरी। आवचट सर, तुम्ही म्हणलात की गेली 13 वर्ष तुम्ही हा सगळा उपक्रम राबवताय, निसर्ग वारी ही खऱ्या अर्थाने कशी व्हावी यासाठी तुमचा प्रयत्न चालू आहे, यासाठी तुम्ही तुमच्याकडनं उपाय करताय, पण त्याचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय आणि हा प्रतिसाद मिळत असताना तुम्हाला तुमच्या संस्थेव्यतिरिक्त आणखीन कोणाकोणाची मदत होतीये मला या भागात सांगा।
2: खरं तर हा विषय जो सुरू झाला, आमचं सगळं कुटुंब जे आहे ते वारकरी संप्रदायातलं, म्हणजे परंपरेनं आमच्या घरात वारी चालत आलेली आहे। माझ्या वडिलांनी 78 वर्षापर्यंत पायी वारी केली आणि ज्यावेळेस ते थकले त्यावेळेस मी त्यांना सहाय्यभूत व्हावं म्हणून वारीत जायला सुरुवात केली। ते गेले, पण जाताना एक गोष्ट सांगून गेले की तू आयुष्यात किती मोठा होशील, काही करशील, पण वारी सोडू नको। आणि मग माझी वारी सुरू राहिली आणि मग त्यावेळेस माझ्या डोक्यात हा विषय आला की अरे एवढा जो अविघटनशील कचरा गोळा होतो या कचऱ्याचं होतं काय, आणि मग त्या दृष्टीनं सगळा अभ्यास केला आणि लक्षात आलं की ही समस्या मोठी आहे आणि या समस्येवर आपण काम करायचं। आणि मग सुरुवातीला अगदी 10-15 लोकांनी सुरू केलेलं काम
1: बरोबर
2: आज ही एक खूप मोठी लोकचळवळ बनलेली आहे। याच्यामध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात जे सहकार्य लाभलेलं आहे ते म्हणजे आळंदी देवस्थान, देहू देवस्थान, पंढरपूर देवस्थान, त्याचबरोबर या वारी मार्गावर असणारी तिन्ही विद्यापीठं, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ। सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्या दिंड्यांमधले कीर्तनकार, प्रवचनकार, या दिंड्यांचे दिंडी चालक, दिंडी मालक, दिंडी व्यवस्थापक, सर्वात मोठ्या प्रमाणावर जे अन्नदान करतात ते सगळे अन्नदाते या वारी मार्गावर ज्या कुठल्या संस्था आहेत गावागावांमध्ये पर्यावरणाच्या विषयात काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्था, काही व्यक्तिगतरित्या काम करणारी जी लोक आहेत ती लोक, आणि मोठ्या प्रमाणात एका अर्थानं की ज्यांना ज्यांना माऊली आणि पांडुरंगाविषयी मनामध्ये आत्मीयता आहे,
1: बरोबर
2: श्रद्धा आहे, ती सगळी लोक या सगळ्या विषयामध्ये आम्हाला सहकार्य करतायत, आमच्या बरोबर काम करतायत, आम्हाला सर्व प्रकारची मदत करतायत।
1: बरोबर।
2: म्हणून एका अर्थानं हे आमच्या संस्थेचं असं काम राहिलेलं नाहीये। एका अर्थानं
1: तुम्ही म्हणत असाल लोकचळवळ झाली,
2: लोकचळवळ झाली आणि कुठेतरी माऊलीच्या मनामध्ये होतं की वारीमध्ये या ज्या काही गोष्टी नको आहेत त्या गोष्टींचा शिरकाव झालेला आहे, तो शिरकाव निघून जावा। त्यामुळे एका अर्थानं माऊलीच्या आशीर्वादानं आम्ही हे सगळं एवढं मोठं काम उभं करू शकलो, कारण माऊलीचे आशीर्वाद आहेत म्हणूनच आम्ही या विषयात इतक्या लोकांपर्यंत पोहोचू शकलो आणि इतक्या लोकांचं सहकार्य आम्हाला मिळालं।
1: बरोबर। मला वाटतं आवचट सर, महाराष्ट्र शासनाची ही जर निर्मल वारी असेल तर तुम्ही निसर्ग वारी सुरू केलेली आहे आणि निसर्ग सांभाळत सांभाळत आपल्याला पर्यावरण पूरक पंढरीची वारी कशी होईल यासाठीचे तुमचे प्रयत्न आता कुठेतरी फळाला येत आहेत, आकार घेत आहेत, हे सगळ्यांसाठी अतिशय चांगलं आहे। अशी जर वारी सुरू राहिली तर वारीतल्या वारकऱ्यांची संख्या, भक्तांची संख्या वाढत राहील, ही लोकचळवळ उभी जी राहती आहे ती आणखीन पसरत जाईल आणि खऱ्या अर्थाने पांडुरंगापर्यंत हा जो सुगंध आहे या वारीतला, भक्तीचा सुगंध असेल, परिसर स्वच्छ

0: ठेवत ठेवत वारी पुढे जाते. तर हे निश्चितच स्वागतार्ह गोष्ट आहे. तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुमच्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या संस्था आणि व्यक्ती ज्या आहेत त्यांनाही शुभेच्छा आहेत. तुम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून ही निसर्गवारी कशा पद्धतीने होती आहे आणि तुमचे कसे प्रयत्न सुरू आहेत याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली या चार भागातनं, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. या वर्षीच्या वारीसाठी शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद.
1: रामकृष्ण हरी.
0: श्रुती हो, ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला.

FM क्षेत्र पूर्णांक 5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, 6:55 झाले आहेत आणि आता जाणून घेऊयात आजचं दिनविशेष.

0: श्रोते हो, आज 8 जुलै आजचा दिवस भारताच्या इतिहासात स्वातंत्र्यवीर सावरकरांची मार्सेल्स मधली ऐतिहासिक समुद्रातली उडी आणि वास्को दी गामानं भारताच्या सागरी प्रवासाला केलेली सुरुवात यासाठी ओळखला जातो. आजच्या दिवशी 1856 साली चार्ल्स बर्न यांना मशीन गनचं अमेरिकेतलं पेटंट मिळालं होतं. किंग जॉर्ज 5 यांच्या हस्ते लंडन मध्ये इंडिया हाऊसचं उद्घाटन झालं. ते आजच्या दिवशी वर्ष होत 1930. द वॉल स्ट्रीट जर्नलचा पहिला अंक प्रकाशित झाला तो आजच्या दिवशी वर्ष होत 1889. '58 साली बर्लिन इथं झालेल्या जागतिक चित्रपट महोत्सवात 2 आंखें 12 हात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला होता. 1908 साली भारतीय अर्थशास्त्रज्ञ विजेंद्र कस्तुरी रंग वरदराज राव पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा जन्म 1914 साली आजच्या दिवशी झाला. '1695 साली डच गणितज्ञ खगोलविद्या आणि पदार्थ वैज्ञानिक क्रिस्टियन हायगेन्स यांचं निधन झालं. ब्रिटिश अभिनेत्री विवियन ली यांचं 1967 साली आजच्या दिवशी निधन झालं. बाकी बाक या नावाने ओळखले जाणारे कवी बाभ बोरकर, पद्मश्री विजेते गोमंतकीय कवी असलेले बाभ बोरकर यांचं निधन झालं. ते आजच्या दिवशी 1984 झाले. मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक गोवा पुराभिलेखाचे संचालक डॉक्टर विठ्ठल त्र्यंबक गुणे यांनी या जगाचा निरोप घेतला. वर्ष होतं 1994. प्रसिद्ध तबला वादक उस्ताद बाबासाहेब मिरजकर यांचं निधन 2001 साली आजच्या दिवशी झालं. तर 2003 साली संत साहित्याचे अभ्यासक ह श्री शेणोलीकर यांचं निधन झालं. 2007 साली भारताचे 8 पंतप्रधान चंद्रशेखर यांनी अखेरचा श्वास घेतला. 2008 साली आजच्या दिवशी महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभलेले आधुनिक महामानव डॉक्टर नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रोते हो, तर हे होतं आजचं दिनविशेष. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. आपण 101.5 MHz वर सकाळचे 7 आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल

0: मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
2: आकाशवाणी अमरावती सर्व श्रोत्यांना, सर्व कर्मचाऱ्यांना, सर्व माझ्या मित्रांना आणि आपल्या देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी आकाशवाणी अमरावतीच्या जुलग अशा मित्रांसाठी आणि त्या श्रोत्यांसाठी अमरावती आकाशवाणीच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो.
3: प्रकाश आमले, निवृत्त सहाय्यक संचालक आकाशवाणी तथा निवृत्त स्थापना अधिकारी आकाशवाणी अमरावती.
2: आपण सर्वजण आकाशवाणी अमरावतीचा हा पूर्ण परिवार आहे, अधिकारी कर्मचारी आणि श्रोतृवृंद जो आहे तो त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा.

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

0: देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आम्ही. पुणे विचारल्यावर गर्वानं सांगतो, भारतीय आहोत आम्ही.
1: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
2: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
1: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का, अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
2: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
1: आजच संपर्क करा.
3: गाव आणि शेती मातेशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 MHz वर.
0: हळूहळू गावाच्या गाव मोठ मोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
4: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर, नाही दार, नाही जास रे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत. किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीती धर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
5: वैसे भी आकाशवाणी अमरावती 8 जुलाई को अपनी स्थापना हुई थी, तो मैं सभी अमरावती के पूरे स्टाफ को स्थापना दिवस के दिल से बधाई और शुभकामनाएं देना चाहती हूँ.
0: सुनालिनी शर्मा, निवृत्त कार्यक्रम अधिकारी तथा कार्यक्रम प्रमुख, आकाशवाणी अमरावती.
5: मुझे पूरा यकीन है कि आकाश

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: श्रोते आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz. सकाळचे 7:07 झाले आहेत आणि आता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला काही संदेश आणि त्यानंतर बातम्या.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 7:07 आणि 10 सेकंद झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: श्रद्धेहो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे ढोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणा लिहिते

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: श्रोते हो, या वेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
3: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते.
2: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
4: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
5: हो अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हात न्याय नको.
6: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
2: आता ऐकूयात प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी. आषाढी वारीसाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल देहूतून प्रस्थान, तर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार. आणि राज्याच्या विविध भागात आजही जोरदार पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या पाण्यापैकी 5 TMC पाणी उकाई धरणातून उचलण्याबाबतही अनुकूल निर्णय घेण्यात आला असून यासाठी महाराष्ट्र सरकार सुव्यवस्थित आराखडा तयार करत असल्याचं सांगत या पाण्याचा उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. महिलांना शेतकरी म्हणून सक्षमीकरण करणारा हा एक ऐतिहासिक क्षण आहे असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यावेळी म्हणाले. राज्यात ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवान्याच्या नावाखाली डान्स बार चालवण्याच्या कारभाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारं डान्स बार विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. राज्य सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिले. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नांची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. राज्यात मंजूर करण्यात आलेल्या 138 जलदगती न्यायालयांपैकी सध्या केवळ 58 न्यायालयं कार्यरत आहेत. उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडून उच्च न्यायालयाकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. राज्यातल्या अवैध गौण खनिज उत्खननावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी व्यापक धोरणात्मक उपाययोजना राबवण्यात येत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नव्या विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1 लाखांवर नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे. कोकणातील कातळ शिल्पांचा माहितीपट आणि डिजिटल दस्तवेजीकरणाचं काम शक्य तितक्या कमी कालावधीत पूर्ण करण्यात येईल अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या 9 कातळ शिल्पस्थळांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे असंही शेलार म्हणाले. राज्यात वाहन चालक परवाना मिळवण्यासाठी 1 ऑगस्टपासून नवी नियमावली लागू होईल. त्यानुसार महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्रातील गावांचा समावेश, स्थानिक नागरिकांच्या अडचणी आणि वन्यजीव संवर्धन यामध्ये समतोल साधण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या शिफारसी केंद्र शासनाकडे पाठवण्यात येतील असं वनमंत्री गणेश नाईक यांनी काल विधानसभेत सांगितलं. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. मुसळधार पावसामुळे वारकऱ्यांना देहूत न येण्याचं आवाहन देवस्थाननं केलं होतं. त्यामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची विधिवत

0: पूजा करून दर्शन घेतलं। पालखी आज सकाळी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज आळंदीमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे। इंद्रायणी नदीला पूर आल्यानं आळंदी संस्थाननंही वारकऱ्यांना आळंदीत न येण्याचं आवाहन केलं आहे। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मुसळधार पावसानं हजेरी लावली। जिल्ह्यातला पाऊस आणि शेती संदर्भात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: कोल्हापूर जिल्ह्यात यंदा जून अखेर 7 वर्षातील सर्वात निच्चांकी पाऊस झाला। संपूर्ण जून महिना कोरडा गेला, पण जुलै सुरू होताच पावसाला सुरुवात झाली। जिल्ह्यात सध्या धुवांधार पाऊस सुरू आहे। धरण क्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे। या दमदार पावसामुळे नद्या धरणं भरली असली तरी ऊसाची शेती मात्र अडचणीत आली आहे। यंदा मे महिन्यात कडक उन्हाचा तडाखा जून महिना कोरडा गेला, त्यामुळे उसाचे मूळ अद्याप कमकुवत आहेत। अशातच 1 जुलै पासून सुरू झालेला धुवाधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे उसाचे पीक आडवे होऊ लागले आहे। भुईमूग सोयाबीन पेरणी 95% झाली आहे। भात लावण सुरू आहे। भाताला आणि इतर पिकांना हा पाऊस चांगला आहे, पण असाच मुसळधार पाऊस होत राहिला तर पेरलेल्या धान्याची उगवण होणं कठीण होईल। तसेच महापुराचे संकट पुढे उभे ठाकले आहे, त्यामुळे शेतकरी बांधव धास्तावले आहेत। आकाशवाणी बातम्यांसाठी प्रिया सरीकर, कोल्हापूर।
0: राज्यात काल पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू होती। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं काल ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी काही ठिकाणी अतिवृष्टी आणि काही ठिकाणी मुसळधार पावसानं झोडपून काढलं, त्यामुळे जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीत दमदार वाढ झाली। इगतपुरीमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आलं। पुण्यातही पावसाची संततधार सुरू असून खडकवासला धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे। आज पहाटे 5:30 वाजल्यापासून मुठा नदी पात्रात 22,880 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे। रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातल्या रावे आणि तांबडशेट या पुराचा वेढा असलेल्या गावातल्या 2 गर्भवतींची काल सुखरूप सुटका करण्यात आली। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यानं या भागात पावसाळी पर्यटनाला प्रशासनानं बंदी घातली आहे। सांदणदरी कोकणकडा कळसुबाई शिखरासह विविध धबधबे पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत। पालघर जिल्ह्यातल्या पूरस्थितीची काल आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी करून आढावा घेतला। नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक ते सर्व उपाय करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातल्या दहिवली शेलारवाडीत परवा रात्री झालेल्या भूस्खलन दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या 2 व्यक्तींचे मृतदेह काल हाती लागले। सांगली शहरासह अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत। कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत। पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीत पाण्याचा प्रवाह वाढला असल्यानं सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणातला पाणी साठाही वाढत आहे। लातूर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात रिमझिम पावसानं हजेरी लावली, मात्र शेती आणि जलसाठ्यांसाठी आवश्यक असलेल्या दमदार पावसाची तिथं अद्याप प्रतीक्षा आहे। पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला। इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष पार करताना भारत सर्व बाद 76 धावाच करू शकला। हवामान। राज्यात आज कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। कोकणात किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे। पुणे आणि सातारा घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी। आषाढी वारीसाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल देहूतून प्रस्थान तर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार। आणि राज्याच्या विविध भागात आजही जोरदार पावसाचा अंदाज। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।

0: आपण ऐकत होतात प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: रसिक श्रोते नमस्कार. आज आपल्या आकाशवाणी केंद्राचा वर्धापन दिन स्थापना दिन. या स्थापना दिनाच्या निमित्तानं वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपले सर्वच अधिकारी कर्मचारी आमचं सर्वच उद्घोषक आपण सर्व मायबाप रसिक श्रोते हो आपणा सर्वांना या स्थापना दिनाच्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
4: भैयालाल टेकाम कार्यक्रम प्रमुख तथा केंद्र प्रमुख आकाशवाणी अमरावती.
3: आकाशवाणी अमरावती केंद्र या केंद्राचा वर्धापन दिन 8 जुलै 2015 या दिवशी आपल्या आकाशवाणी केंद्राची सुरुवात झाली ती विविध भारती कार्यक्रम प्रसारण सेवेला सुरुवात झाली. सर्व जे रसिक मायबाप आहेत श्रोते आहेत या सर्वच श्रोत्यांना पसंतीस उतरलेला आपला हा आकाशवाणी अमरावती केंद्र. बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीद वाक्यानुसार आपलं आकाशवाणी केंद्र आपल्या सर्वच रसिक मायबाप श्रोत्यांना कार्यक्रमाच्या रूपानं भरभरून आपल्याला देत असते. मी कार्यक्रम प्रमुख 10 सप्टेंबर 2023 या दिवशी आकाशवाणी केंद्र अमरावती या ठिकाणी रुजू झालो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीद वाक्यानुसार आपलं आकाशवाणी केंद्र अमरावती आपल्या सर्वांसाठी सर्वच घटकांसाठी अगदी शेवटच्या घटकांपर्यंत आपलं आकाशवाणी अमरावती केंद्र आपल्या सर्वच श्रोत्यांसाठी ज्ञान माहिती आणि मनोरंजन विविध कार्यक्रमाच्या रूपानं आपल्यासाठी भरभरून देत असते. आपल्या आकाशवाणी अमरावती केंद्रामध्ये चांगलं काय देता येईल आपल्या श्रोत्यांसाठी वेगळं काय देता येईल या दृष्टीनं कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं. सुरुवातीचे 2 तास स्थानिक कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर 2024 पासून 4 तासाच्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात करण्यात आली. आपल्या आकाशवाणी अमरावती केंद्राला 4 तासाचं प्रसारण मान्यता मिळाल्यानंतर विविध कार्यक्रमाचं नियोजन आकाशवाणी अमरावती केंद्रानं सुरू केलेलं आहे. त्यात मग 6:05 सुरू होणारं भक्ती संगीत, त्यानंतर विचारपुष्प, 10 ते 12 या दरम्यान प्रसारित होणारं विविध कार्यक्रमाचं नियोजन केलं गेलं. त्यात मग नमस्कार अमरावती, बुधवारला नारी विश्व, गुरुवारला नवीन कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेत शिवार हा आपल्या शेतकरी बांधवांसाठी हा नवीन कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर आपल्या श्रोत्यांसाठी नवीन काही देता येईल का, चांगलं काही देता येईल का, ज्ञान माहिती आणि मनोरंजनाच्या स्वरूपात कार्यक्रम देता येईल का या दृष्टिकोनातून लोकजागर आहे, युवावाणी आहे, स्वर संवाद, आरोग्य संवाद अशा विविध प्रकारातील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आलेली आहे. आपल्या श्रोत्यांचं प्रेम आपण दिलेली साथ यामुळं विविध प्रकारातील कार्यक्रमाची निर्मिती आपल्याला करता आली आहे. आणि यानंतरही आपल्या आकाशवाणी केंद्रामध्ये अजून काही करता येईल का, नवनवीन आपल्या श्रोत्यांसाठी देता येईल का, ज्ञान माहिती आणि मनोरंजनाच्या स्वरूपातून कार्यक्रमाचं नियोजन करण्याचा आमचा मानस आहे. खरं तर आपलं आकाशवाणी अमरावती केंद्र आपल्या श्रोत्यांसाठी एक चांगलं करण्यासाठी फुल फ्लेज करण्यासाठी आमचं नियोजन सुरू आहे. आणि नक्कीच कार्यक्रमाच्या नियोजनातून आपल्याला अगदी शेवटच्या घटकांपर्यंत आपल्या श्रोत्यांसाठी आपण देत आहोत. आपल्या अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्याचा सांस्कृतिक ठेवा आहे, सर्वच श्रोत्यांना देता यावं या दृष्टिकोनातून कार्यक्रमाचं नियोजन आकाशवाणी अमरावती करत आहेत. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आकाशवाणी अमरावती केंद्र विविध कार्यक्रमाच्या रूपानं आपल्याला ज्ञान माहिती आणि मनोरंजनाच्या स्वरूपात आपल्याला भरभरून देण्याचा प्रयत्न आपलं आकाशवाणी अमरावती नक्कीच करेल यात आम्हाला विश्वास आहे. परत एकदा आकाशवाणी अमरावती केंद्राच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपणा सर्वांना परत एकदा शुभेच्छा, धन्यवाद.
0: श्रोते आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर. वेळ लक्षात घ्या, 7:25 झाली आहेत. वेळ होते आमच्या दिलखुलास या प्रायोजित कार्यक्रमाची. हा कार्यक्रम आता आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत. काही क्षणातच.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल. हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. त्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो आता चांगला इंग्रजी बोलतो मी तो खोटा असू शकत नाही. एक सर्वांनी समजवत आहे आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात. आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत आहोत. असं करत करत त्याच्यात जेव्हा तुमचं कम्युनिकेशन वाढतं, कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा आणि लोकांवर ते फ्रीज चाललेलं आहे सर आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टीम काय करतात, एक एक जो विक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉडमध्ये विक्टीम झालेला, तो दुसऱ्या विक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, तर हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा विक्टीम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे कशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण मला पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चालले. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील कारण का ते टॅक्स आणि इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, मॅडम एवढे होते मी गुंतवले. तिथून पुढे डिस्कनेक्ट झाले आणि मग त्यांना कळालं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याचे वेगवेगळ्या टिप्स असतात किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही.

0: हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की हे सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखादं ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच.
0: कारण का एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल अरेस्ट झाली.
1: अच्छा.
0: आणि त्या डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांनी 3.25 कोटी घालले.
1: बापरे.
0: आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितलं की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत तसेच, जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दारच उघडत नव्हती. दार उघडत शेवटी ठोठवून ठोठवून त्याने खिडकी बिडकी इकडून तिकडून चौकून घराला हे करून तो कसा आत गेला. गेल्यानंतर तिथं ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये, कुणाला काही बोलायचं नाही, आणि हा घुसला कसं तरी करून शिला. मग त्यांचे ते वाद सुरू झाले आणि दरम्यानच्या काळात तो जो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्याने मला फोन लावला, म्हणलं हे काय प्रकार चाललेला आहे, काय कळेना, हे काय मनोरुग्ण पण वाटेना, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेले आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण विक्षिप्तच वर्तन चाललेलं आहे. मग त्याने बघितलं तर घरात एक फोटो फोन चालूच होता आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला सुद्धा त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे, आणि मग त्यांचे 3.25 कोटी वाचले. थोडक्यात सांगायचं तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत.
1: अच्छा.
0: त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत, म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं, त्यामुळं कोणाशी हाशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही, मग ती माणसं एकटी असतात, एकटीच फरक पडत. आणि दुर्दैवानं टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे
1: की तशी कोणाची गरज लागत नाही,
0: गरज पण लागत नाही. अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवांत असतात, अगदी हॅपी गोईंग असतं यांचं, पण यांच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपणा आहे. काही कौटुंबिक एकटेपणा असतो. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काय आहे पण घरात लोक विचारत नाहीत, कुठे इंटरॅक्शन नाही, काय नाही, ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं म्हणजे असं वेगळं. त्यामुळे त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही, ते पण व्यक्ती असतात. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत. मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात. ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात आणि त्याचाही सायबर गुन्हेगार.
1: नक्कीच सर. सर मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो.
1: कारण कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारसं, अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन म्हणून पटकन आपण तो रिसीव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा म्हणजे परदेशातले लोक कार्यरत आहेत इथे, तर खरंच आहे का? हे
0: नाही, मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत. म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्यातले 550-550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्रीमध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काय काय घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथं दिसत आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिलेज मध्ये गेलात, त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
1: म्हणजे जागतिक
0: आहे ते. असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय म्हणजे त्याला गुन्हा करता येत नाही, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून OTP तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंक वरती तुम्ही गेलात आणि जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोन मध्ये टाकता आला. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या

0: पैसे आलेले आहे, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची केवायसी अपडेट करायची आहे, तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून ना तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थेने खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काहीच सायबर गुन्हे तुमचं करू शकत.
1: ऍक्च्युली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून बघितली
0: पाहिजे, अपडेट केला पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच सर. सर, जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची?
0: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत, तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. तुमचा OTP असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अननोन ज्या लिंक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधीही तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केल्या असतील, तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये तुमचे कुठल्याही बँकिंगचे डिटेल्स भरू नका, क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. आणि जर भरले गेले असतील, समजा चुकून जर पैसे गेले, तर 1-9 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा
1: आहे.
0: तुमच्या फोनमध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
1: नक्कीच सर. श्रोत्याहो, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: श्रोतेहो नमस्कार। आज आकाशवाणी अमरावती केंद्राचा स्थापना दिवस, त्यानिमित्तानं सर्व रसिक श्रोत्यांना आणि केंद्रात कार्यरत सहकाऱ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा।
2: एकनाथ नाडगे, निवृत्त कार्यक्रम अधिकारी तथा केंद्र प्रमुख, आकाशवाणी अमरावती।
1: मी मूळचा राहणारा अचलपूरचा, म्हणजेच आपल्या अमरावती जिल्ह्याचा। मी आकाशवाणी अहिल्यानगरला असेल किंवा आकाशवाणी नांदेडला कार्यरत असेल माहिती नाही आणि वर्षही आठवत नाही, परंतु पेपरला बातमी वाचली होती। बातमी अशी होती, आकाशवाणी अमरावती केंद्राच्या इमारतीची आधारशिला आणि भूमिपूजन नुकतेच करण्यात आले आहे। बातमी वाचून अर्थातच आनंद झाला, कारण आपल्या जिल्ह्याच्या आकाशवाणीमध्ये आता आपण कधीही बदली घेऊन जाऊ शकू। दिवस, महिने, वर्ष निघून गेलेत, इमारत उभी राहिली, इमारतीमध्ये मशिनरीज लागल्या, काही दिवसातच आकाशवाणी अमरावतीच्या विधिवत प्रसारणाला सुरुवात होणार आणि त्याकरिता कार्यक्रम अधिकारी म्हणून मला जावे लागणार। याकरिता

0: मला कार्यक्रमाची रूपरेषा तयार करण्यास वरिष्ठ पातळीवरून सांगण्यातही आलं आणि अर्थातच मला सुद्धा आनंद झाला होता, कारण मला माहेरला जायला मिळणार होतं. परंतु झालं असं की माझी बदली नव्हता, एका अधिकाऱ्याची माझ्याऐवजी बदली झाली आणि मला यवतमाळ आकाशवाणीला रुजू व्हावं लागलं. दिवस निघून गेले. 25 जून 2019 ला मला माझ्या आवडत्या आकाशवाणी केंद्रात बदली मिळाली. अमरावती जिल्हा तसा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीयदृष्ट्या पुढारलेला जिल्हा. याच जिल्ह्याला धारणी आणि चिखलदऱ्यासारखे नैसर्गिक वरदान लाभलेले तालुके मिळाले. तिथली आदिवासी संस्कृती, कला आणि कलाकार यांना अमरावती आकाशवाणीचे व्यासपीठ मिळावे म्हणून माझे नियोजन सुरू होते. पण झालं असं की कोरोनाचं महासंकट मध्येच आल्यामुळं माझ्या प्रयत्नावर पाणी फिरलं गेलं. त्यातूनही माझ्या निवृत्तीपर्यंत म्हणजेच नोव्हेंबर 2022 पर्यंत जेवढ्या लोकांना आकाशवाणीचे व्यासपीठ मला उपलब्ध करून देता येईल तेवढे मी कलाकारांना करून दिलं. याकरिता आकाशवाणीतील सहकारी आणि खास करून पत्रकार संजय वाघोडे यांनी मला मोलाचं सहकार्य केलं. आज केंद्राच्या स्थापनेचा वर्धापन दिन, 10-11 वर्ष म्हणजे एखाद्या संस्थेच्या बाल्यावस्थेतला काळ, तरी सुद्धा आकाशवाणी अमरावती श्रोत्यांच्या मनामनात भावलेली आहे. लहान थोर, गरीब श्रीमंत, लेखक, श्रोते, कलाकार, महिला पुरुष, शेतकरी, कामगार सर्वांच्या मनात कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रेम करणाऱ्या आकाशवाणीला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
1: श्रोते हो, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी, ऐकत रहा अमरावती आकाशवाणी.
2: श्रोते हो, आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz. आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत. श्रोते हो, हे गीत आहे आशा भोसले यांनी गायलेलं, रमेश अणावकर यांनी लिहिलेलं आणि वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतरची रचना आहे सुरेश भट यांनी लिहिलेली. संगीत रवी दाते यांचं आहे. गायक कलाकार सुरेश वाडकर.

0: श्रोते हो आपण ऐकत होतात सुगम संगीताचा कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: सर्व श्रोत्यांना, आकाशवाणी परिवारातील सर्व अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आणि श्रोतबंधूंना आजच्या या दिवशी अत्यंत भावनिक हा दिवस आहे. माझ्यासाठी पण अभिमानाचा आणि कृतज्ञतेचा आहे, कारण याच पवित्र संस्थेशी, आकाशवाणीशी माझं अनेक दशक असं नातं जोडलेलं आहे.
2: संजय ठाकरे, निवृत्त वरिष्ठ उद्घोषक, आकाशवाणी अमरावती.
1: आज 8 जुलै म्हणजे याच दिवशी ऐतिहासिक अशी चाचणी प्रसारणाची सुरुवात झाली. आकाशवाणीच्या प्रवासातील पहिला महत्वाचा टप्पा म्हणू शकतो आपण याला. तो जो सुवर्ण क्षण होता 8 जुलैचा, हा केवळ एक म्हणजे आपण याला असं म्हणूयात की केवळ तांत्रिक सुरुवात नव्हती, तर जनतेच्या आवाजाला मिळालेलं एक नवं व्यासपीठ होतं. आणि या दिवसापासून आकाशवाणीनं जनमानसाशी नातं आपलं घट्ट केलेलं आहे. अशा या दिवसाच्या सुरुवातीला ज्यांनी ज्यांनी म्हणून मेहनत घेतली त्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि हे जे स्वर आहेत हे असेच आकाशवाणीमध्ये घुमत राहो अशी ईश्वराची प्रार्थना करतो.
0: श्रोते आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर सकाळचे 8 वाजले आहेत. काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आणि 8:15 मॉर्निंग न्यूज. त्यानंतर 8:30 मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून दिलं जाणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपण ऐकू शकाल. आज 8:40 पायीवारी पंढरीची या कार्यक्रमाचा पहिला भाग आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. तेव्हा सुरुवातीला हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झाली आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी मंजिरी गानू.

आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एल निन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026ला राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा यजमान संघाचा भारतावर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यात काल जाकार्ता इथं झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी कुठल्याही स्वरूपातील दहशतवादाचा तीव्र निषेध केला आहे. दहशतवादाच्या या धोक्याचा सामना करण्यासाठी जगभर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार निर्णायक आणि समन्वयानं प्रयत्न होण्याची गरज निवेदनात व्यक्त केली आहे. तसंच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीनं घोषित केलेले दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांच्या विरोधात जागतिक पातळीवर कारवाई व्हावी असं आवाहनही पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष सुबियांतो यांनी निवेदनात केलं असून दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबण्याचाही स्पष्ट पुनरुच्चार केला आहे. दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी यांच्यातील लागेबांधे लक्षात घेऊन यासंदर्भात देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय कायद्यातील सर्वोत्तम पद्धतींचा वापर करून माहितीची देवाणघेवाण करण्याचाही भारत आणि इंडोनेशियानं एकमतानं निर्धार व्यक्त केला आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यासमवेत झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात आला. तत्पूर्वी पंतप्रधानांनी काल इंडोनेशियाच्या संसदेला संबोधित करताना भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट होण्याची गरज व्यक्त केली. ही भागीदारी दृढ झाल्यास तिचं दोन्ही देशांच्या भरभराटीतच नव्हे तर प्रादेशिक तसंच जागतिक शांतता आणि स्थैर्यातही मोठं योगदान राहील असंही पंतप्रधान मोदींनी नमूद केलं. भारत विस्तारवादाचा नाही तर विकासाचा मार्ग अनुसरत असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधानांनी काल जाकार्ता इथं एका कार्यक्रमात भारतीय समुदायालाही संबोधित केलं. आज ते इंडोनेशियाच्या अध्यक्षांसमवेत योग्यकर्ता इथल्या प्रसिद्ध प्रंबानन मंदिराला भेट देणार आहेत. 9व्या शतकात बांधण्यात आलेलं हे प्राचीन मंदिर भारताचे इंडोनेशियाबरोबर हजारो वर्षांपासून दृढ सांस्कृतिक संबंध असल्याचा पुरावा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज ऑस्ट्रेलियातील मेलबर्न इथं पोहोचतील. 3 दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील. भारत आणि बहारीन यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीन इथं केलं. 2 दिवसांच्या बहारीनच्या दौऱ्यात जयशंकर यांनी बहारीनचे युवराज आणि पंतप्रधान राजे सलमान बिन हमद अल खलिफा यांच्या उपस्थितीत बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेतली. तसंच उपपंतप्रधान शेख खालिद बिन अब्दुल्ला अल खलिफा यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली. या भेटीत जयशंकर यांनी उभय देशांदरम्यानची दीर्घकालीन आणि मैत्रीपूर्ण द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ करण्यास भारत कटिबद्ध असल्याचं अधोरेखित केलं. तसंच बहारीनमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय समुदायाची सुरक्षा सुनिश्चित केल्याबद्दल नेत्यांचे आभारही मानले. परराष्ट्र मंत्री सध्या 11 दिवसांच्या आखाती देशांच्या दौऱ्यावर आहेत. बहारीनचा दौरा आटोपून ते आज कुवेतला दाखल झाले आहेत. एल निन्योचा विविध क्षेत्रांवर होणारा संभाव्य परिणाम आणि त्याला तोंड देण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ पी के मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली सेवातीर्थ इथं झालेल्या बैठकीला 15 हून अधिक मंत्रालयांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एल निन्योचा मान्सूनवर किंवा त्याच्या आगमनाला झालेल्या विलंबाचा अवर्षण प्रवण जिल्ह्यांवर होणाऱ्या परिणामावर सतत लक्ष ठेवावं, त्यावर वेळीच योग्य उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं राज्यांशी समन्वय ठेवून त्याचं मूल्यमापन करावं अशा सूचना डॉ मिश्रा यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी

0: आणि जुलै महिन्यातील कालपर्यंतच्या पावसाच्या एकंदर स्थितीबाबत सादरीकरण केलं. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सर्वसाधारणपेक्षा अधिक पाऊस झाल्याचं दिसून आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीत 3 व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर काही तासातच अमेरिकी सैन्यानं इराणवर नव्यानं हल्ले केले आहेत. आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून निरपराध नागरिकांना घेऊन जाणाऱ्या व्यापारी जहाजांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले केल्याची इराणला मोठी किंमत चुकवणं भाग पडावं यासाठी अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांनी हे हल्ले केल्याचं अमेरिकन सेंट्रल कमांडनं समाज माध्यमावर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकी लष्कराकडून इराणची हवाई संरक्षण यंत्रणा, किनारपट्टीवर पाळत ठेवणारी यंत्रणा, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र तसंच जहाजांवर मारा करणारी क्रूज क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या प्रक्षेपण स्थळांना लक्ष्य करण्यात येत आहे असं एका अमेरिकी अधिकाऱ्यानं सांगितलं. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीत केशम आणि बंदर अब्बास इथं स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास किंवा त्यामध्ये घट झाल्यास देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाचे मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली इथं काल विकसित भारत कॉन्क्लेव्ह 2026 मध्ये ते बोलत होते. भारतानं अलीकडच्या काळातील सर्वात आव्हानात्मक ऊर्जा संकटातून यशस्वीपणे मार्ग काढल्याचंही पुरी यांनी सांगितलं. इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रमाचे आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे होत असून ते वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झाल्याचं सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमाचं समर्थन केलं. दिल्लीत आयोजित विकसित भारत परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. या प्रकारच्या इंधनामुळे नुकसान झालेलं वाहन दाखवून द्यावं असं आव्हान त्यांनी यावेळी टीकाकारांना दिलं. अशा कोणत्याही घटनेची नोंद झाली नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. ऊर्जा सुरक्षेचं लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि जीवाश्म इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी जैव इंधनाला प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. पर्यायी इंधनाच्या अधिक वापरामुळे पर्यावरणीय फायद्यांसह आयात घटणं, रोजगार संधीची निर्मिती तसंच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवान्याच्या नावाखाली डान्सबार चालवण्याच्या कारभाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणाऱ्या डान्सबार विधेयकालाही काल महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजुरी देण्यात आली. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नवीन विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1 लाखांवर नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष्य पार करताना भारत सर्वबाद 76 धावाच करू शकला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एलनिन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील 3 सामन्यात यजमान संघाचा भारतावर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी 8:40 झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी

श्रोते हो आता ऐकूया पायी वारी पंढरीची। देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत। निर्मिती सहाय्य आणि निवेदन संजय भुजबळ। सादर करते विक्रांत मंडपे।

0: नमस्कार श्रोतेहो, पालखी सोहळा सुरू होतो तो देहू आणि आळंदी मधून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या प्रस्थानानं आणि दुसऱ्या दिवशी आळंदीतून माऊलींच्या पालखीच्या प्रस्थानापासून. काल दिनांक 7 जुलै रोजी देहूतून दुपारी 2:30 ते 3 दरम्यान संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंगाप्पा बारणे, आमदार महेश दादा लांडगे, तसंच युवराज संभाजीराजे छत्रपती आदी मान्यवर प्रशासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी, विविध दिंड्यांसाठी आलेले वारकरी आणि भाविक भक्त उपस्थित होते. गेल्या 2 दिवसाच्या भरपूर पावसाच्या पार्श्वभूमीवर देहूत येणाऱ्या भक्तांची संख्या तुलनेने जरी कमी असली तरी उत्साह भरपूर जाणवत होता. गावाच्या सुरुवातीलाच डाव्या हाताला एका अत्याधुनिक मांडवानं आमचं लक्ष वेधलं. हा मांडव होता मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राचा. काळाच्या ओघात वारकऱ्यांच्या विविध सेवांसाठी उभारलेल्या या सुविधा केंद्रात निवारा कक्ष आहे, चरण सेवा आहे, आरोग्यदायक सुविधा देण्यात आलेल्या आहेत, हिरकणी कक्ष सुद्धा उभारण्यात आलेला आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, महिला स्नानगृहाची व्यवस्था, तसंच मोबाईल चार्जिंग स्टेशन अशा विविध सेवा एकाच मांडवात मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आम्ही तिथल्या कर्मचाऱ्यांशी बोललो.
1: नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रियंका घुगे. मी वैद्यकीय अधिकारी सांगून सरकारकडून जर्मन अँगल नावाचा जो संकल्पना आहे त्याच्या अंडर ZP चे CO सर आणि गजानन पाटील सर आणि BDO सरांनी मिळून व्यवस्थित अरेंज केलेला आहे. आरोग्य बूथला आम्हाला स्पेशली 2 बेड दिलेले आहेत पेशंटसाठी. आम्हाला प्रॉपर मेडिसिन प्रोव्हाइड केलेलं आहे, इमर्जन्सी मेडिसिन सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे.
0: पहिल्यांदाच हा प्रयोग होतोय.
1: इथे असे 2 केंद्र केलेले आहे देहूमध्ये. महिलांसाठी स्नानगृह सुद्धा केलेले आहे आणि मोबाईलचे चार्जिंग स्टेशन दर पिलर्सला जवळपास 6-6 चार्जिंग स्टेशन एका पिलरला दिलेले आहेत.
2: नमस्कार, मी डॉक्टर तेजस शरद महामणी बोलत आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र यामधले आरोग्य सुविधा, खरं आरोग्य सेवाच म्हणेल मी. आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले डॉक्टर्स मिळून चिरायू फाउंडेशन म्हणून ही संस्था चालू केली. तर त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्यांच्याशी संलग्न होऊन आम्ही त्यांची मदत करायला आम्ही येथे जमलेलो आहे.
3: नमस्कार, माझं नाव निकिता शितोळे, मी सांगलीवरून आली आहे. सांगलीमध्येच कॉलेजला आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रातून आम्ही आता सहाय्यक म्हणून काम करतोय, कारण की पुढे गेल्यानंतर खूप खडतर प्रवास असतो. त्यांचा प्रवास सुखकर आणि सोयीस्कर आणि आरोग्यदायी जावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो.
0: आपण प्रवासाला निघालो की एक शिदुरी घेऊन सोबत चालतो, तर औषधांची शिदुरी तुमच्या सुविधा केंद्रातून त्यांच्यासोबत तुम्ही देता का?
4: नमस्कार, माझं नाव डॉक्टर श्रीकांत बुरांडे. नक्कीच, त्यामध्ये आपण एक किट तयार केलेली आहे. गरजूंना लागणारे जे जे नियमित वापरले जाणारे औषध आहेत, जसं की ORS औषध असून किंवा मग जुलाबाचा किंवा उलटी किंवा अशक्तपणा यासारख्या ताप येणे अशा घटना घडू शकतात, मग ते औषध प्रत्येक त्या किटमध्ये भरलेलं आहे. काहीच अडचण येणार नाहीये.
0: चरण सेवा ही एक सुविधा तुमच्या सुविधा केंद्रात.
1: ती वारकऱ्यांसाठी जवळपास 400 वगैरे किलोमीटर ते चालणार, मग त्यांना ती सेवे थ्रू आमच्याकडून त्यांना त्यांचे पाय दाबून दिले जाईल, जेणेकरून त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना आम्ही सपोर्ट करू वगैरे. मग मशीन वगैरे आहे, बरं वाटेल त्यांना.
5: नमस्कार, माझे नाव वैशाली केशव गोरे, मी देहू माळवाडी येथे अंगणवाडी कार्यकर्ती आहे. आणि आज हिरकणी कक्षासाठी आमची ड्युटी इथं लावलेली आहे. 3 दिवस आमची ड्युटी आहे. महिला ज्या छोट्या बाळांना बेस्ट फीडिंगसाठी घेऊन येतात, तर त्यांच्यासाठी तो कक्ष तयार केलेला आहे. वेळेवर त्यांनी स्तनपान केले पाहिजे, छान नियोजन इथं केलेलं आहे सरकारने.
0: हे सुविधा केंद्र ज्या जागेत उभं आहे ती अगदी मोक्याची जागा, सुरुवातीलाच म्हणाल्याप्रमाणे जे शहराच्या सुरुवातीला बूथ आहेत तिथल्या जागा मालकांशी पण बोलत आहोत.
6: नमस्कार, मी संदीप परंडवाल.

0: मी देवड शहर सांस्कृतिक आघाडीचे म्हणजे त्याचा अध्यक्ष आहे आणि त्याचबरोबर आम्ही परंडॉल बंधू ह्या जागेचे मालक आहोत. तर खरं तर मुख्यमंत्री जे आहेत आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं हा जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे की सध्या काय आहे, सध्या खूप मुसळधार पाऊस सध्या महाराष्ट्रभर पडत आहे, अतिशय बिकट परिस्थिती आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये जर्मन हँगरची संकल्पना महाराष्ट्र शासनाने जी आणली ती वारकऱ्यांसाठी अतिशय योग्य, अतिशय सुविधाजन्य अशी आहे. अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्याच बरोबरीनं आम्ही एक छोटेसे खारीचा वाटा उचलणारे आहोत. परंतु इथलं जे स्थानिक प्रशासन आहे, देहू नगरपंचायत आहे, तिथले जे मुख्याधिकारी आहेत कोंडे साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे बंधू प्रदीप परंडवाल असतील, योगेश परंडवाल असतील किंवा डिवाइनिस्ट हा परिवार असेल, या सर्वांनी यामध्ये मोठं सहकार्य केलेलं आहे.
1: खरं तर या दिवसात पाऊस पडतोच पण यावेळी एक वेगळी गरज निर्माण झाली आहे आणि त्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचं काम हे सुविधा केंद्र करत आहे आपल्या सगळ्यांच्या एकूण सेवेसाठी. वारकऱ्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं खूप खूप आभार. श्रोतो, खरं तर वारी ही परंपरा आहे आणि परंपरा म्हटलं की अनेक गोष्टी तुम्हाला दरवर्षी तशाच दिसतात, पण निश्चितच आजची वारी थोडी काही कारणानं वेगळी होती आहे. अतिवृष्टीमुळे देहू आणि आळंदीमध्ये वारकऱ्यांची जी संख्या आहे प्रस्थानाच्या दिवशीची मी म्हणतोय ती लक्षणीयरित्या आम्हाला कमी दिसतीय. या कमी गर्दीचा एकूण या देहू नगरीमध्ये आळंदी नगरीमध्ये कसा परिणाम होतोय अशा दृष्टीने आम्ही काही चाचपणी केली. आमच्यासोबत एक हॉटेल व्यावसायिक आहेत.
2: माझं नाव सौरभ भगत. रस्ते बंद आहेत, प्रत्येक ठिकाणी जाम आहे, घाटात सगळीकडे पाणी असल्यामुळे पब्लिक येऊ शकत नाही.
1: त्याचा कसा परिणाम झाला?
2: तर जर त्या वर्षी कसं पब्लिक असायची मग, आणि आपण जर त्या वर्षी रोज आपलं हॉटेल नित्यनेमानं फक्त जेवण असतं, नाश्ता आपण ठेवत नाही, पण ह्या वर्षात एक दिवस असतो की व्यवसाय पब्लिक म्हणजे थांबायला त्यांना टाइम नसतो, दर्शन म्हणा हे या गोष्टी असतात, मग आपले एक वर्षी एक नाश्ताच असतो, पण तेही या वर्षी गणित बिघडले. म्हणजे त्याच दिवशी फक्त दुकान लावतात ते, त्यांचं थोडं परिस्थिती अवघड आहे.
1: खरं तर वारकरी हे दर्शनासाठी येतात पण गावकरी हे वारकऱ्यांच्या दर्शनासाठी आतुर असतात. नेमके यावर्षी वारकरी नाही तर काय भावना आहे सगळ्या गावकऱ्यांची?
2: चुकल्या चुकल्या सारखं वाटतंय, असं वाटत नाही की बाबा वारी आहे, म्हणजे जर त्या वर्षीची हे असतं वातावरण असतं ते नाही.
1: नक्कीच दरवर्षीची ही वारी आहे, परंपरा आहे आणि त्याची मर्जी आहे. तर निश्चित हा जो काही जो कमी संख्येचा भाग आहे तो भरून निघेल अशी आपण अपेक्षा करूयात. आणि हे सगळे जे वारकरी आहेत ते इथं फक्त देहूमधून या वारीला सुरुवात नाही करणार आहेत, तर आवाहनानुसार ते पुण्यातून किंवा पुढच्या टप्प्यावरून या वारीला सुरू करतील आणि पुढची वारी मात्र तशीच सुरू राहील अशी आपण अपेक्षा करूयात. सोहळा प्रमुख श्रीमान उमेश महाराज मोरे आपल्यासोबत आहेत.
3: रामकृष्ण हरी. मेका पडे निराळा ऐसा सांडोनी सोहळा, असं ज्या सोहळ्याबद्दल म्हटलं जातं तो जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 341वा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. प्रस्थानाच्या दिवशी सकाळी मंदिरामध्ये अध्यक्ष व विश्वस्तांच्या हस्ते श्रींचा अभिषेक महापूजा होते. त्यानंतर सकाळी 10 ते 12 या काळामध्ये देवकरांचं काल्याचं कीर्तन होतं. त्यानंतर दुपारी 2:30 मुख्य प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होते. मुख्य प्रस्थान पादुकांची मान्यवरांच्या हस्ते वारकऱ्यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर वारकऱ्यांना नारळ प्रसाद, दिंडीवाण्यांना, दिंडीप्रमुखांना, सेवेकरांना नारळ प्रसाद दिला जातो आणि त्यानंतर पालखीची मंदिर प्रदक्षिणा होऊन पालखी मंदिराच्या बाहेर निघते आणि नंदरवाड्यामध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी समाजारती होऊन मुक्काम होतो. आणि उद्या सकाळी साधारणपणे 10 दरम्यान आपण आकुर्डीकडे प्रस्थान ठेवतो. काय झाले, या कालच्या पावसाच्या परिस्थितीमुळे, पूरपरिस्थितीमुळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जो भाविक जे दिंडीवाडी देवमध्ये दाखल होत असतात, कालच्या थोड्याशा पावसाच्यामुळे थोडासा त्यांना अडथळा निर्माण झालेला आहे. परंतु पावसाने आज उघडीप दिल्यामुळे बऱ्यापैकी लोकांनी देवकडे येण्याचं आता सुरू केलेलं आहे आणि उत्साहात अजिबात तिळ मात्र कमी नाही आहे वारकऱ्यांच्या. आणि तोच उत्साह, तोच जोश वारकऱ्यांमध्ये, ती श्रद्धा, तीच ओढ पंढरपूरच्या पांडुरंगाची ती आहे आणि आता उत्साह आपल्याला पाहायला मिळते. गर्दी त्याप्रमाणे व्हायला लागलेली. थोडंसं अशा परिस्थितीने नियोजन करणं, दिंड्यांची गैरसोयीनं होऊ देणं हे थोडंसं आव्हान आमच्यासमोर असतं. परंतु प्रशासनाच्या सर्व भाविकांच्या किंवा नागरिकांच्या मदतीने तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो.
1: जरी पाऊस असला तरी तो पाऊसही त्याचाच आशीर्वाद आहे, हा नेहमीचाच आपला वारीमधला अनुभव आहे. तर त्या प्रसादाच्या रूपाने आपण त्याचा स्वीकार करत पुढचं सगळं नियोजन करत

0: देहू संस्थानचे अध्यक्ष श्रीमान जालिंदर महाराज मोरेजी आमच्या सोबत आहेत.
1: आज देहू संस्थानचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे आणि ह्या वर्षीचं प्रस्थान आपले कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे सपत्नीक येत आहेत आणि त्यांच्या हस्ते प्रस्थानचा कार्यक्रम करण्यात येईल. आपल्या पालकमंत्री हे उपस्थित आहेत, सुनेत्राराजे पवार. आता ह्या जरी पाटका आलेलाच आहे कोल्हापूरवर,
0: मानाचा
1: जरी पाटका, त्याचाही आता हे होईल. आणि हे पालखी सोहळ्याचा कार्यक्रम हा आमचा 20 सोहळा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी मीटिंग आम्ही करतो दिंडीवाल्यांची, तेव्हापासून आपण ही चालू केलेली आहे. आणि त्यांच्यात मग सगळ्या दिंडीवाल्यांच्या काय आडी अडचणी असतील, पुढच्या शासकीय ह्याच्यातनं आपल्याला त्या आडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो.
0: या वारीच्या निमित्तानं वर्षभर काय उपक्रम असतात संस्थांचे, म्हणजे पालखीचं रथ असेल तर सगळं वर्षभराचं नियोजन असेल, दर महिन्याला भेटणं म्हणा वगैरे?
1: दर महिन्याला आमची मासिक मीटिंग असते आणि त्या निमित्ताने आपल्याला जे जे काही सुधारणा करायच्या त्या आम्ही करतो. आता गेल्या वर्षी आम्ही ठरवलं पालखीचा रथ करायचा, कारण 30 वर्ष झालेली होती रथाला, रथ थोडा खिळखिळाही झाला होता, त्यामुळं आम्ही यंदा नवीन रथ केलेलाच आहे.
0: काय नवीन सुविधा नव्या रथात आहेत?
1: नवीन सुविधा म्हणजे GPS सिस्टीम आहे, नंतर आपलं रथाचं वजन हलकं केलेलं आहे, बैलांना जो लोड जास्त होत होता तो कमी केलेला आहे, 700 किलोनी वजनाचं कमी झालेलं आहे. आणि शुद्ध चांदीमध्ये 250 किलोच्या रथाची कम्प्लीट रचना झालेली आहे.
0: खूप छान. तर याच रथावर आरूढ होऊन तुकोबा महाराज
1: पंढरीला ह्याला जातील वारीला.
0: सगळी पावलं सोबत चालणार आहेत, त्यांना शुभेच्छा देऊयात आपण.
1: आता नुकतंच आपल्याला कोल्हापूर छत्रपतींकडनं ह्या जरी पाटक्याचं हे झालेलं आहे. त्याचबरोबर आपल्या पालखीबरोबर जे अश्व असतात, एक बाबुळगावकरांचा आणि एक मोहिते पाटलांचा अकलूजच्या, ते स्वतः मोहिते पाटील उपस्थित आहेत तिथं.
2: मी डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील, आपल्या देहू संस्थांच्या वतीनं तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं अश्वसेवेच्या माध्यमातून ही सेवा करण्याचं भाग्य आमच्या कुटुंबाला मिळालंय.
0: या अश्वचं काय वैशिष्ट्य असतं? तो इतर अश्वांपेक्षा जसं आपण म्हणाल की त्याची निवड मुद्दाम तशी केली जाते, त्या वाणाची म्हणा किंवा एकूण त्याच्या गुणांची, ही कुठले गुण आहेत?
2: अश्वामध्ये बालभवरे बघितले जातात, त्याच्यामध्ये शुभ अशुभ बालभवऱ्यांचे अनेक प्रकार आहेत. याच्यामध्ये शास्त्रानुसार शालत्रानुसार जे शुभ भवरे अश्वामध्ये असावेत असे शुभ भवरे सगळे बघून मग देवमन आहे, कंठ आहे, असे बालभवरेंची ज्या अश्वामध्ये आहेत उत्पत्ती अशा अश्व आम्ही देतो पालखी.
0: आणि अभिनंदन तुमचं की सेवा तुम्हाला करायला मिळते. शोधो, मागच्या काही वर्षांपासून वारी, दिंडी आणि तरुण, IT क्षेत्र, नवनवीन क्षेत्रातले तरुण यांचं एक नवं समीकरण जुळतंय, जुळू पाहत आहे. या क्षेत्रातून प्रत्यक्ष अध्यात्माकडे वळतानाही अनेक तरुण आपल्याला दिसत आहेत. असेच IT मधून अध्यात्माकडे वळलेले आता कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले चेतनानंद महाराज पुणेकर यांनी देहूतील प्रस्थानाच्या निमित्ताने तरुणांना थेट संदेश दिलाय तो असा.
3: वारी काय असेल तर ती समन्वय साधणारा वारकरी संप्रदाय आहे. मानवतेच्या कल्याणासाठी विश्वमौली ज्ञानोपरायांनी चंद्रभागेच्या वाळवंटावर आध्यात्मिक लोकशाहीचं बीजारोपण केलं आणि त्याचा आज कळस जगद्गुरु श्री तुकोबराय झालेत. आणि म्हणून पहिले प्रस्थान जगद्गुरु तुकोबरायांचं आहे, उद्याचं प्रस्थान विश्वमौली ज्ञानोपरायांचं आहे. पंढरपूरमध्ये हा पालखी सोहळा ज्यावेळी जातो त्यावेळीही पहिला पालखी सोहळा हा जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा असतो. माझ्या दृष्टीने वारीच्या परंपरेच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीने एक तुम्हाला विज्ञान युगामध्ये AI

0: युगामध्ये तुम्ही जरी असाल तरी लाईक स्ट्रेस मॅनेजमेंट, डिस्ट्रॅक्शन मॅनेजमेंट, या सगळ्यात बरोबरच टाईम मॅनेजमेंट, ह्या खूप साऱ्या गोष्टी पाहायला तुम्हाला वारीमध्ये शिकता येतील. निखळ आनंद, निरागस आनंद, निस्वार्थी भावना, निरपेक्ष भावना, द्वेषरहित जगणं, लोभरहित जगणं, माया मोहारहित जगणं, हे कसं असावं आणि विठ्ठलाप्रती समर्पण कसं आहे याचा अद्वैताचा अनुभव घ्यायचा असेल तर मला वाटतं प्रत्येकाने वारी केली पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय दोन वेळा शब्द वापरतायत त्यांच्या गाथेमध्ये. तुम्ही जर पाहिलं तर फार ते दुरुक्ती करत नाही, पण इथे वारकऱ्याला सांगतायत, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची येणे, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा, काय करावी साधने फळ अवघेची येणे. सगुणाकडनं निर्गुणाकडे जाण्याची प्रोसेस जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला समजावून सांगितली. पंढरीचा पांडुरंग युगे 28 भक्त पुंडलिकाच्या हाकेमुळे उभा राहिला असं आपण सगळं म्हणतो. ज्ञानोबाराय सुद्धा वारीचं महत्व सांगताना म्हणतात, पंढरीच्या वाटे अनंत घडती याग, वैकुंठीचा मार्ग तेने सांगे. म्हणजे वैकुंठाचा मार्ग त्याच्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात त्या प्रयत्नांमध्ये तुम्ही पंढरीच्या वाटेवर एक पाऊल टाकलं तर अनंत यागाचं फळ तुम्हाला मिळत आहे. म्हणून वारी माझ्यासाठी आध्यात्मिक पण आहे, वारी माझ्यासाठी सामाजिक पण आहे, वारी माझ्यासाठी पर्यावरणाच्या जवळ जाणारी आहे.
1: या निमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
2: आज अशी एकही गोष्ट नाही की अजितदादांशिवाय आपल्याला करायची सवय आहे. वारकरी म्हणजे त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता, पण नियतीचा खेळ आपल्याला पुढे जावंच लागतं. आम्ही काल जेव्हा या पावसाचा आढावा घेतला तेव्हाच सगळ्या नागरिकांना वारकऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या होत्या. पुण्यावर पुण्याकडून ज्या येणारी वारकरी मंडळी असती त्यांना आम्ही पुण्यातच थांबण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की ह्या दोन्ही पालख्या जेव्हा पुण्यात येतील तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये सामील व्हा आणि त्या सगळ्या वारकऱ्यांची सोय आम्ही पुणे महानगरपालिकांच्या शाळांमध्ये केलेली होती. त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ते म्हणजे सूचना पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे आज इकडे वारकऱ्यांचा ओघ नाहीये. आता हीच पालखी जेव्हा पुण्यामध्ये जाईल, ह्या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये जातील तेव्हा ते सगळेच जण ह्या पालख्यांबरोबर पुढे जातील.
1: पुढे जाणं, चालत राहणं आणि शेवटी त्याच्या चरणी लीन होणं याच उद्देशानं अनेक दिंड्यांचे वारकरी भक्त देहूतून संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीसोबत प्रस्थान ठेवून मार्गस्थ झाले आहेत. ठरल्याप्रमाणे 8 तारखेला पुढच्या मुक्कामासाठी आणि 9 आणि 10 तारखेला पुण्याच्या मुक्कामासाठी ही पालखी मार्गस्थ झाली आहे. सर्व वारकऱ्यांवर भक्तांवर माऊलीची कृपा राहो आणि त्यांचं इच्छित असलेलं माऊलींचं दर्शन त्यांना हो, हीच माऊलींचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.

0: श्रोते हो आगे सुनी तो हे अमरावती केंद्र आहे सकाळचे 9 वाजले आहेत।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
3: श्रोते हो, 8 जुलै हा आकाशवाणी अमरावतीचा वर्धापन दिवस। हा दिवस समृद्ध परंपरेचा, जनसेवेच्या प्रवासाचा आणि समाजाशी असलेल्या भावनिक नात्याचा उत्सव आहे।
4: आशिष गवंडे, कार्यक्रम अधिकारी, आकाशवाणी अमरावती।
3: आकाशवाणी वर्धापन दिनानिमित्त सर्व अधिकारी, कर्मचारी, कलाकार, श्रोते आणि जाहिरातदार तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या योगदान देणाऱ्या सर्व व्यक्तींना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा। आकाशवाणी अमरावतीचा स्वर सदैव प्रेरणादायी आणि जनमानसाशी जोडलेला राहो। वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।

5 MHz वर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते आणि आता पुन्हा भेटूयात सकाळी 10 वाजता आमच्या स्थानिक प्रसारणात. तोपर्यंत आस्वाद घेऊयात विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफएम बँड 101.5 MHz वर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.

0: श्रोते हो अपने ऐकत होतात विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज वन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 10 वाजतात.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: आकाशवाणी अमरावती.
4: गणेश देशमुख अभियांत्रिकी सहायक आकाशवाणी अमरावती.
3: आकाशवाणी अमरावतीच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व रसिक श्रोते जाहिरातदार तसेच आकाशवाणी अमरावती येथे कार्यरत असलेले अधिकारी माजी अधिकारी आणि कर्मचारी यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद.

0: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची। श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावती आकाशवाणी केंद्र।
1: FM 101.5 मेगाहर्ट्ज वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र। श्रोत्यांनी आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विविधा। आज यात ऐकणार आहोत कार्यक्रम नारी विश्व। या कार्यक्रमात नृत्य दिग्दर्शिका किरण भेले यांच्याशी प्रज्ञा इंगोले यांनी साधलेला संवाद ऐकवित आहोत। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम।
0: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा।
1: श्रोते हो, आज विविधा अंतर्गत नारी विश्व या कार्यक्रमात नृत्य दिग्दर्शिका किरण

0: यांच्याशी प्रज्ञा इंगोले यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या नारी विश्व या कार्यक्रमात मी आपली मैत्रीण प्रज्ञा इंगोले सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत करते. श्रोतेहो, कला ही माणसाला जगायला शिकवते. नृत्य ही त्यापैकीच एक कला. नृत्य हे केवळ एक कला नाही तर साधना आणि व्यायाम यांचा उत्तम मेळ आहे. आजच्या काळात अनेक महिला नृत्याला करिअर म्हणून यशस्वीरित्या पुढे नेत आहे. या क्षेत्रातील आव्हाने, यश आणि प्रवासाविषयी जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे नृत्य कलेच्या क्षेत्रात गेली 3 दशके अविरतपणे कार्यरत असलेल्या एका बहुआयामी व्यक्तिमत्वाला. कथक नृत्याची साधना, नृत्य दिग्दर्शनातील नाविन्य, अनेक राष्ट्रीय पुरस्कार आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद झालेला अनोखा विक्रम अशा अनेक उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सखींनो, त्यांनी अनेक शिष्य

0: नृत्य ही त्यापैकीच एक कला. नृत्य हे केवळ एक कला नाही, तर साधना आणि व्यायाम यांचा उत्तम मेळ आहे. आजच्या काळात अनेक महिला नृत्याला करिअर म्हणून यशस्वीरित्या पुढे नेत आहे. या क्षेत्रातील आव्हाने, यश आणि प्रवासाविषयी जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे नृत्यकलेच्या क्षेत्रात गेली 3 दशके अविरतपणे कार्यरत असलेल्या एका बहुआयामी व्यक्तिमत्वाला. कथक नृत्याची साधना, नृत्य दिग्दर्शनातील नाविन्य, अनेक राष्ट्रीय पुरस्कार आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेला अनोखा विक्रम अशा अनेक उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सखींनो, त्यांनी अनेक शिष्य घडवल्या. अमरावतीच्या मातीतून उभारी घेत राष्ट्रीय स्तरावर विविध मंचावर आपल्या कलेची छाप उमटवणाऱ्या, तसेच शेकडो विद्यार्थ्यांना नृत्याचे संस्कार देणाऱ्या प्रख्यात नृत्य दिग्दर्शिका, कथक कलाकार किरण भेले यांचं आजच्या नारीविश्व या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. तर त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाविषयी, नृत्यकलेतील योगदानाविषयी आणि त्यांच्या यशामागील संघर्षाविषयी आज आपण त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधणार आहोत. तर ताई, आजच्या आपल्या नारीविश्व या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद ताई मला इथे बोलवल्याबद्दल.
0: आपल्या नारीविश्व या कार्यक्रमातला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की आपल्या नृत्याच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली, या क्षेत्रात तुमचं पदार्पण कसं झालं आणि त्या मागची पार्श्वभूमी काय होती, म्हणजे तुम्हाला याची आधीपासून आवड होती किंवा यामध्ये तुम्ही स्वतःला कसं घडवलं?
1: मी 3 वर्षाची होती तेव्हापासून नृत्य करत आहे आणि मी आरशासमोर डान्स करायची. तर माझे वडील तिथे MP मध्ये सुपर क्लास 1 ऑफिसर होते, आता नाही आहे, पण त्यांनी त्या काळात मला असं बघितलं की हिला खूप आवड आहे. तर जितके पण मोठे मोठे गुरु भेटले, माझ्या वडिलांचं ट्रान्सफर व्हायचं 3-3 वर्षांनी, तर आम्ही खंडवा, इंदोर, रतलाम, उज्जैन, भोपाळ सगळ्याच जागी राहिली आहे. तर माझ्या वडिलांनी मला त्या काळात जेवढे पण गुरु होते आणि मेन म्हणजे मला जिम्नॅस्टिक पण शिकवलं तेव्हा, आणि कथक नृत्यामध्ये मी विशारद झालेली आहे आणि अनेक कार्यक्रम मी प्रसिद्ध होती. जशी आता महाराष्ट्रात झाली तशी मी मध्य प्रदेशातही प्रसिद्ध होती की किरण का डान्स रखेंगे, किरण का डान्स रखेंगे, असं करून माझे खूप प्रोग्राम्स झाले आणि अनेक पुरस्कार मी तेव्हा लहानपणापासून जिंकले. ते सुरुवात आज माझा 36 वर्ष झाले इथे महाराष्ट्रात, तरी पण सुरूच आहे आणि मला भरपूर करायचं आहे.
0: अच्छा, म्हणजे तुमची जी नृत्याची सुरुवात झाली ती बालपणापासूनच झाली आहे?
1: हो हो, म्हणजे
0: बालपणापासून तुम्हाला त्या क्षेत्रात खूप आवड होती नृत्यामध्ये?
1: खूप जास्त. आणि माझ्या वडिलांनी मला खूप सपोर्ट केला आणि लग्नानंतर माझ्या वडिलांच्या जागी माझ्या पतींनी केलं.
0: अच्छा, अरे वा.
1: माझे मिस्टर सिव्हिल इंजिनियर राजीव कुमार पहिले, आणि माझ्या लग्नानंतर आमच्या देवरणकर नगरला शारदा बसत होती, तर त्यांनी म्हटलं की शारदेमध्ये कोणी कोणी काय करेल. तेव्हा माझं नुकतंच लग्न झालं होतं, तर घरी माझ्या कोणाला माहिती नव्हतं की मी नृत्य करते म्हणून. मी माझ्या मिस्टरांनी नव्हतं सांगितलं, सासूबाईंनी. मग मी म्हटलं की मी काहीतरी करू का, तर सासूबाई म्हणे कर, त्यांना थोडीशी आवड होती. मग मी शारदेमध्ये डान्स केलं तर सगळे बघतच राहिले, अरे इतकं मोठं कलाकार आपल्या कॉलनीतच आहे. तर मग भंडारी म्हणून वहिनी आहे, त्यांनी मला म्हटलं किरण तू ऐसा कर ना, क्लास खोल. आणि तेव्हा पहिली विदर्भात मी महिला म्हणून नृत्य सुरू केलं आणि माझ्याकडे 1-2 विद्यार्थी पासून सुरू झाले. आणि सुरुवात करत करत इतके झाले की मी म्हणजे सांगू नाही शकत. आणि तो छोटासा मोराचा पिसारा माझा आज इतका मोठा फुलला. खूप खूप लोकांनी सपोर्ट केला आणि भरपूर लोकांनी क्रिटिसाइज पण केलं, पण चालते, त्याच्याशिवाय आपण पुढे नाही जात. म्हणून आपल्या मागे पाठीमागे बोलणारे पण पाहिजे आणि समोर चांगले बोलणारे पण पाहिजे.
0: अगदीच बरोबर. गेल्या 36 वर्षाच्या प्रवासात कोणती आव्हाने तुमच्या पुढे आली आणि पूर्णपणे या क्षेत्रात झोकून द्यावं असं तुम्हाला कधी वाटलं? आणि त्यातूनही मला विचारायला आवडेल, एक स्त्री म्हणून या क्षेत्राकडे बघताना आणि संपूर्णपणे या क्षेत्रात आपल्याला वाहून देताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या?
1: भरपूर अडचणी आल्या. मी कुठे कुठे क्लासेस नाही घेतले, घरूनही काही काही विरोध होता, बाहेरून पण बरेच लोकांनी नावं ठेवले की ही नृत्य करते असं कसं मुलींना नाही पाठवणार. नंतर हळूहळू मी कुठे कुठे क्लास घ्यायला जायची, हळूहळू मी त्याला खूप इम्प्रूव्हमेंट केलं आणि कार्यक्रम सुरुवात केले. मी स्वतः पण घ्यायला लागली प्रोग्राम.

0: हळूहळू छोटे छोटे अडचणी तर खूप येतात, पण अडचणीतूनच पुढे गेलेला माणूस नेहमी पुढे जातो असं मला वाटते. आणि ते अनुभव आल्याशिवाय आपल्याला त्या गोष्टीची किंमत नसते.
1: अगदी बरोबर बोलले. कथ्थक, लोकनृत्य, फ्युजन आणि सिनेमॅटिक कोरिओग्राफी यामध्ये काम करताना आपल्याला कोणता अनुभव विशेष लक्षात राहिला?
0: प्रत्येक फॉर्म अलग असतो डान्समध्ये. कथ्थक शिकवताना प्युअर कथ्थक आणि पिक्चरच्या गाण्यांवर आणि फोक डान्स हे सगळं टोटली वेगळं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक जण त्या गोष्टीमध्ये ट्रेंड पाहिजे. तेव्हा यदि गुरु ट्रेंड आहे तर तो शिष्यांना चांगलं शिकवेल. पण आजकाल असं झालंय की कोणी कोणाला काही शिकून राहिलं, गल्ली गल्लीत डान्स उघडून राहिले. पण तो प्रत्येक फॉर्म मध्ये जसं कथ्थक आहे, कथ्थकवाला, भरतनाट्यम आहे, त्यांनी पूर्ण ते शिक्षा घेतली पाहिजे आणि तो तेव्हाच तो पुढे जाईल.
1: अगदी बरोबर.
0: आणि शिष्यांना तो बरोबर शिकू शकेल.
1: आपल्या अमरावती सारख्या शहरातून राष्ट्रीय स्तरावर पोहोचताना आपल्याला कोणते संघर्ष करावे लागले?
0: संघर्ष तर असे खूप नाही करावे लागले. फक्त तिथे इतक्या दूर जाणं येणं खर्च करणं हे प्रत्येकाला जमत नाही. पण मी भरपूर मुलींशी फीस न घेऊन त्यांना मी सपोर्ट करून त्यांचे फीस मी भरून असे भरपूर स्टुडंट्सला मी नॅशनल स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलेलं आहे. जसं दूरदर्शनवर मी 54 एपिसोड केले आहे सह्याद्रीवर आणि बुगी बुगीला सोनी टीव्ही, कलर्स टीव्ही असे सगळेच चॅनल, झी मराठी आहे, झी युवा आहे, त्याच्यात मी पण माझ्या मिस्टरांसोबत परफॉर्म केलेलं आहे, झी मराठी आहे. आणि ई टी व्ही वर आताच नेमकं माझं मागच्या वर्षी परफॉर्मन्स झालेलं आहे. तर असे अनेक चॅनल्स केलेले आहे मी. आणि मला ते नृत्याची आवड असल्यामुळं मला असं वाटलं की मी का जाव. मी लोकांना संधी दिली. खेडेगावाच्या मोर्शी आहे शारदा कन्या सारखी शाळा आहे जिथे अनाथ मुली आहे, गरीब मुली आहे, त्यांना मी पैसे न घेऊन त्यांना मी शिकवलंय. आणि त्यांना ते संधी मी दूरदर्शनला पण दिलेली आहे.
1: अरे वा, खूप
0: छान. आणि त्यांनी एवढ्या मोठ्या चॅनल्सवर त्यांनी आपले परफॉर्मन्स दिले आहे आणि अमरावतीचं नाव रोशन केलं आपल्या विदर्भाचं.
1: अरे वा, खूप छान. आपल्या अमरावती शहरातून अनेक विद्यार्थी तुम्ही घडवले आहेत. तर तुमच्या आवडीचं गीत आपल्या श्रोत्यांना, आपल्या सखींना इथे ऐकवायचं आहे. तर आजच्या कार्यक्रमात तुम्ही कोणतं गाणं सांगाल सखी? अरे वा, खूप छान.
0: माझं खूप आवडतं गाणं आहे.
1: अरे वा, खूप छान गीत आहे. सखीनो ऐकूया ताईच्या आवडीचं हे छानसं गीत.

सखीनू आपण बातचीत करीत आहोत आपल्या अमरावती शहरातल्या नृत्य दिग्दर्शिका किरणताई भिले यांच्याशी. तर ताई, तुम्ही आता या गाण्याच्या आधी सांगितलं की तुम्ही अनेक कार्यक्रमांमध्ये जे तुम्ही विद्यार्थी पाठवले त्यासाठी तुम्ही नृत्य दिग्दर्शन केलं आहे,

0: तर बुगी उगी, चक दुम दुम आणि एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा यासारख्या अनेक कार्यक्रमात तुम्ही नृत्य दिग्दर्शन केलंय, यामध्ये तुम्हाला कसे अनुभव आले?
1: हे तर माझं स्वप्नासारखं झालं होतं. माझ्यासाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे की मी या सगळ्या चॅनल्सवर गेली आणि तिथे सरोज खान जे सगळ्यात मोठ्या नृत्य दिग्दर्शिका आहेत त्यांच्याशी मी दोनदा भेटली आणि त्यांनी मला चकदुमदुम मध्ये वाहवाही दिली आणि फराह खान सारख्या खूप मोठ्या कोरिओग्राफर आहेत त्यांच्याशी मी भेटली. एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा मध्ये माझी स्टुडंट आहे अपंग म्हणून, ती नंदिता विखार म्हणून आहे, तिला मी झी मराठीवर मराठी पाऊल पडते पुढे यामध्ये आम्ही फायनल पर्यंत गेलो होतो आणि सगळ्यांनी इतकी तारीफ केली मुग्धा गोडसे पासून खूप मोठे मोठे फिल्म स्टार जावेद जाफरी नावेद जाफरी म्हणजे डान्सच्या क्षेत्रातले. आता मला टेनिस लुईसशी खूप मोठा पुरस्कार भेटला, मास्टर मर्जीशी भेटला आणि माझं एक स्वप्न आहे आता बस माधुरी दीक्षितशी भेटायचं आहे मला, ते मी आता पूर्ण करणार.
0: नक्कीच नक्कीच तुमचं हे स्वप्न नक्की पूर्ण होणार.
1: धन्यवाद.
0: तुम्हाला अनेक राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाले, तर हे राष्ट्रीय पुरस्कार कोणते आणि ते प्राप्त करताना ते मिळवताना तुमच्या मनात कोणत्या भावना आल्या?
1: मनात म्हणजे अति आनंद होता आणि मला जयपूरला आता नुकतीच मिळा गोव्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर कथक नृत्यावर मला गुरु दर्पण अवॉर्ड भेटलेला आहे. याच्या अतिरिक्त भरपूर अवॉर्ड भेटले मला, महाराष्ट्र रत्न, विदर्भ रत्न आणि कोरिओग्राफरचे अवॉर्ड तर नेहमीच भेटतात. भरपूर नाव आहे, एवढे नाव नाही घेता येणार. सगळ्यात जास्त मला आनंद आहे की दूरदर्शनला मी प्रथम द्वितीय आणि तृतीय भरपूर पुरस्कार प्राप्त केले. करीब 30-40 पुरस्कार माझ्याकडे आहे.
0: खूप छान. तर आपल्याला आजच्या पिढीमध्ये शास्त्रीय नृत्याविषयी कितपत आकर्षण दिसून येते?
1: आता झालंय सुरू. आता भरपूर मला असं दिसलं पॅरेंट्स मध्ये की हमको कथक सिखाना आहे, भरतनाट्यम सिखाना आहे आणि खरोखर बेस असलाच पाहिजे. तुम्ही किती चांगले डान्सर असले पण तुम्हाला हे बेस असल्याशिवाय तो डान्सर वाटत नाही. यदि कथक आहे सेमी क्लासिकली डान्स केला आपण तर त्याच्यामध्ये जो तुमचा बॉडी लँग्वेज आहे ती सांगून देते तुम्ही प्रशिक्षित आहे की नाही. म्हणून कोणतेही याच्यात तुम्ही ट्रेंड झाले पाहिजे.
0: म्हणजे आता आजकालची जी पिढी आहे ती शास्त्रीय नृत्याकडे वळत आहे, आवडीने ते करत आहे.
1: हो करत आहे. भरपूर पेरेंट्स म्हणतात मॅडम अब कथक के अपने को एग्जाम देना है बच्चों को, पण ते नक्की करा, बेस आलंच पाहिजे. आम्ही पण शिकलो आहे तर शिकलंच पाहिजे मुलांनी.
0: अगदीच. आपली जी आतापर्यंतची 36 वर्षाची कारकीर्द झाली, तर या कारकीर्दीतील सर्वात संस्मरणीय जे सादरीकरण आहे आपलं आतापर्यंतच, तर त्यापैकी संस्मरणीय सादरीकरण कोणते?
1: मी झी मराठीवर जे केलेलं आहे माझ्या स्टुडंट नंदिता विखारने.
0: अच्छा.
1: आणि तिने इतके सुंदर सुंदर नृत्य केले की मला त्या लोकल ट्रेन मध्ये मुंबईला बसायचं तर लोक आम्हाला ओळखायचे की अरे हे तर तुम्ही होते, आता सोनीवर दिसले, आता जीवर दिसत आहे, अरे तुम्ही तर कलर्सवर होते, हीच आहे ना ती मुलगी. म्हणजे आम्हाला इतका अभिमान वाटायचा, अरे वा ट्रेन मध्ये आम्ही असं अकडून बसून जायचं आणि खूप मजा यायची आणि जिथे गेलो आम्हाला लोक स्पेशली बोलवायचे, या तुम्ही तुम्ही तर दिसले. नागपूरलाही गेलो आम्ही काही कार्यक्रमाला, तुम्हीच होत्या ना म्हणे दिसल्या. आणि त्यावेळेस कसं होतं की दूरदर्शन याला जे कार्यक्रम यायचे दमदमादम बुगी बुगी, तर तेव्हा लोक वाट पाहायचे खेडोगावीला, अरे भेले मॅडमचा प्रोग्राम येणार आहे. आवर्जून सगळे घरी त्यावेळेस आपल्या घरी येऊन जायचे की 7:15 तो कार्यक्रम यायचा आणि लोक सगळेच पाहत होते असं नाही आहे. मला इतके लोक भेटायचे आणि माझ्याजवळ मी हजारो विद्यार्थ्यांना शिकवायची, कितीतरी शाळेत जायची. म्हणजे मला असं वाटते मी कधी आराम केला नाही आणि आराम माझ्यासाठी मला आवडत नाही. मला असं वाटते नाही आताही आपण करत आहे, तेव्हाही मी कंटिन्यू 200-200 विद्यार्थीला एट ए टाइम शिकवायचे.
0: हो खूप छान. तुम्ही सांगितलं की तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना घडवलंय आणि तुम्ही त्यांना जे डान्स शो साठी घेऊन जात होता, तर असा एखादा अविस्मरणीय क्षण कोणता आहे तुमच्या आयुष्यातला?
1: 26/11 जे झालं होतं टेररिस्ट तेव्हा आम्ही मुंबईला होतो. आमचं कसं होतं की संध्याकाळी अमरावतीवरून निघत होतो आम्ही, दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचलो, दिवसभर शूटिंग केली आणि रात्री वापस. तर माझ्यासोबत चंद्रपूरची यवतमाळची आणि अमरावतीच्या मुलीच होत्या आणि त्यांची एक बहीण होती आणि

0: होती. बरेचदा सरांना न्याजी नाही, मी आम्ही जातो सकाळी आमदार निवासाला फ्रेश झालं की दूरदर्शनला, आणि मॅडमला म्हणून देतो ती, मॅडम प्लीज आम्हाला लवकर जायचं आहे तर आमची इतके वाजता ट्रेन आहे. तर त्या दिवशी आमची ट्रेन होती 8:15. तर मी म्हटलं की नाही, 8:15ची नाही, आपण लवकर निघून जाऊ, 7:15 आपली विदर्भ ट्रेन असते, तर तुम्ही तत्काल करा. काय माहित काय माझ्या मनात आलं की मुली मुली आहे, लवकर निघून गेलेलं बरं. बस आम्ही निघालो आणि भुसावळला पोहोचलो 8:15. हे पूर्ण प्रकरण घसलं, सगळे म्हणजे टेररिस्ट तिथे लपलेलेच होते.
1: अच्छा,
0: आता तुम्ही सांगा किती मोठी गोष्ट आहे, म्हणजे काय झालं असतं, त्या मुलींना घेऊन कुठे गेली असती, वाचलो असतो की नाही. आणि नेमके तेव्हा ते लपलेलेच होते तिथे. नंतर आम्हाला भुसावळला कळलं की तिथे असं असं झालं, सगळ्या ट्रेन बंद झाल्या ना, मुंबईचं पूर्ण बंद झालं. मग तेव्हा काही मोबाईलचं इतकं नव्हतं, 1-2 जणांजवळच मोबाईल राहायचे छोटे. तर घरी सगळे वाट पाहून राहिले, सगळे टीव्ही लावूनच बसले होते. मी सकाळी घरी पोहोचली, सगळे म्हणे अरे बापरे किती मोठी गोष्ट झाली. आणि म्हणजे माझं तर जाऊ द्या, पण माझ्यासोबत ज्या वेगळ्या वेगळ्या गावाच्या मुली आई वडिलांनी माझ्यासोबत पाठवले होते, ही माझी जिम्मेदारी होती ना.
1: बरोबर.
0: पण हे इतकं मोठं प्रकरण झाल्यावर म्हणजे मी कधीच विसरू नाही शकत. आणि देवाने मला अशी बुद्धी दिली की पहा, नाही 8:15 न जाऊन आपण 7:15 विदर्भनी निघू. बस आम्ही निघालो. आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी मला विचारलं, मॅडम आप आ गए, भगवानने बचा लिया.
1: तर आपल्या या यशामध्ये आपल्या कुटुंबियांचे आणि सहकाऱ्यांचे किती योगदान आहे?
0: भरपूर. त्यांच्याशिवाय मी काहीच नव्हते करू शकत. सगळ्यात पहिलं तर मी माझ्या वडिलांचं नाव घेईल, ज्यांनी मला आज शिकवलं, त्यावेळेस मला इतकं पुढं आणलं, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट.
1: बरोबर.
0: लग्नानंतर माझ्या पतींनी मला, राजूभाईंनी खूप पुढे नेलं, आणि आजही माझा पूर्ण सपोर्ट करतात. माझ्या घरी माझे दोघही मुलं, त्यांनी पण लहानपणापासून खूप ऍडजस्टमेंट केले की आई इकडे चालली, आई तिकडे. दिवसभर मी याच्यातच बिझी राहायची. पण माझे दोघं मुलं इंजिनियर झाले, एमटेक झाले, एमबीए झाले, तर त्यांनी आपल्या आपल्या फील्डमध्ये त्यांनी आपलं केलं. माझी मुलं दूरदर्शनला आले आहे, बुगी बुगीला आलेले आहे. त्यांनी माझ्यासोबत पूर्ण सपोर्ट केला माझ्या कलेला. माझ्या मोठ्या मुलांनी शिकवलं पण, छोट्यांनी पण. तर असं माझं पूर्ण फॅमिली बॅकग्राऊंड इतकं सुंदर होतं की मला कधीच असं नाही वाटलं की मी कशाला या कलेत आले. आमच्या घरी प्रत्येक गोष्टी सपोर्ट असते. मी किती मोठे मोठे शोज घेते, अमरावतीत बरेच फॅशन शो घेतले मी. त्याच्यामध्ये महिलांना कधी पुढं नव्हते येऊ द्यायचे, पण माझ्यामुळं सगळ्या महिला पुढं आल्या, बाहेर गावी जायला लागला. आज अमरावतीचं नाव कुठल्या कुठे गेलंय.
1: अगदी बरोबर. तर म्हणजे तुम्हाला तुमच्या कुटुंबियाचा खूप मोठा पाठिंबा आहे.
0: हो, भरपूर आहे.
1: तर इथे दुसरं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे, तर दुसरं गाणं कुठलं सांगाल तुम्ही?
0: गुनगुना रहे है भवरे खिल रही है कली कली.
1: अरे वा.

0: सखीनो आपण बातचीत करीत आहोत आपल्या अमरावती शहरातल्या नृत्य दिग्दर्शिका किरणताई भिले यांच्याशी. तर आजच्या सोशल मीडियाच्या युगात नृत्य कलेसमोर कोणत्या संधी आणि कोणते आव्हाने आहेत?
1: आव्हान म्हणजे आजकाल कसं झालं आहे, भरपूर लोक काही नृत्याच्या नावाने काही पण करून राहिले. तो करत आहे म्हणून मी करतो, टीव्हीत दाखवत आहे म्हणून मी करतो, काही करतात. पण मला असं वाटते की कुठेतरी हे थांबलं पाहिजे. नुसतं व्हिडिओ पाहून तुम्ही डान्स करत आहे आणि क्लासेस उघडत आहे, हे चुकीचं आहे. तुम्हीच चुकीचं करत आहे, तुम्ही चुकीचे शिष्य घडवत आहे. असं झालं ना, कोणत्या शाळेत पण विद्यार्थीला शिक्षक शिकलेला असला तोच चांगली शिक्षा देतो ना. आणि ज्या शिक्षकाला येतच नाही तर तो कसा शिकवणार आहे? तो मुलगा चुकीचा शिकेल ना.
0: अगदी.
1: म्हणून आपण कसं सुशिक्षित लोकच ठेवतो ना शाळेत. तसंच हे पण आहे, कोणती कला, गायन असो हे असो, त्याच्यासाठी प्रशिक्षण घ्या, छान शिका, चांगलं करा. तुम्हाला व्हिडिओज बनवायचे काही करा, पण त्याच्यासाठी तुम्हाला स्वतः पण काहीतरी त्याचं नॉलेज असलं पाहिजे,
0: त्याचं योग्य प्रशिक्षण घेणं सुद्धा.
1: प्रशिक्षण शिवाय काही नाही आहे.
0: अगदीच. तर भविष्यात कोणती नवीन स्वप्न तुम्हाला पूर्ण करायची आहे?
1: भरपूर स्वप्न आहे माझे अजून, पण इतकं केलं पण अजून करायचं आहे. अजून नवीन नवीन शिष्य घडवायचे आहे, नवीन नवीन लोकांना संधी द्यायची आहे. आणि मला माधुरी दीक्षितशी एकदा भेटायचं आहे, ते स्वप्न मी नक्की करेन.
0: नक्कीच नक्की पूर्ण होईल.
1: माझं खूप मोठं स्वप्न होतं म्हणजे आपली प्रसिद्ध नर्तिका फिल्म ऍक्ट्रेस सुधा चंद्रनजीशी पण मी दोनदा भेटली
0: आहे,
1: आणि त्यांनी पण दोनदा माझा सन्मान केला. हे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि एवढ्या मोठ्या अभिनेत्रींसमोर मी त्यांच्या गाण्यावर नृत्य केलं, माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की सुधा चंद्रन सारख्या फिल्म ऍक्ट्रेस आणि नर्तकींशी मी भेटली आणि त्यांनी दोनदा मला अवॉर्ड दिलेला आहे आणि माझ्या नृत्याची स्वतः तारीफ केली. आणि मी त्यांच्या गाण्यांवर नाचे मयुरीचं गाणं आहे, मैं तोसे बोलू ना घुंगट खोलू ना, ते गाण्यावर मी त्यांच्या समोर करताना खूप घाबरली पण होती. पण त्यांनी इतकी तारीफ केली की मला म्हणजे वाटलं की मी काहीतरी केलंय जीवनात. त्यांच्याकडनं तारीफ भेटणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
0: अगदीच बरोबर.
1: आणि त्या खूपच छान आहे, बोलायला खूपच गोड आहे.
0: अगदीच. कारण एवढ्या मोठ्या व्यक्तीकडून एक प्रशंसेची थाप मिळवणं,
1: तेच तर. सरोज खान, फराह खान, एवढे मोठे मोठे नृत्य दिग्दर्शिका जे आहे. गोपीकृष्णजींशी म्हणजे मी नृत्य समोर पाहिलं, माझ्या वडिलांना खूप आवड होती. जिथे पण नृत्याचे कार्यक्रम राहायचे कथक तिथे मला न्यायचे, तर गोपीकृष्ण सारख्यांचा मी डान्स समोरून बघितलाय, म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ते संधी नाही भेटत पाहायची. आणि एक मी सांगते, माझे वडील तेव्हा व्हिडिओ हे काहीच नव्हते, तर माझे वडील माझ्यासाठी रेकॉर्ड आणायचे डान्सचे. आणि एक पायल की झनकार म्हणून पिक्चर लागली होती, माझ्या वडिलांनी मला 10-15 वेळा दाखवली, त्याचे गाणे आणले, रेकॉर्ड आणली, मला म्हणे तू हे पहा पिक्चर. ते पिक्चरला घेऊन जायचे मला आणि मी ते पिक्चर पाहून पाहून डान्स केला. तेव्हा सेमी क्लासिकल खूप कमी लोक करायचे, मग मी तो फॅट तेव्हापासून सुरू केला आणि आजपर्यंत माझा सुरू आहे.
0: अरे वा. तर शेवटी आपल्या चाहत्यांना आणि नवोदित जे कलाकार आहे आणि मुलींना या नृत्य क्षेत्रात करिअर करण्यासाठी आपण काय संदेश द्याल आणि आपल्या सखींना काय सांगाल?
1: मला असं वाटतं की आपला जो पण छंद आहे तो पूर्ण केला पाहिजे आणि मनाला जे आवडतं, आनंद होतो, ते सगळ्यांनी करावं. आणि त्याला करिअर बनवायचं आहे, करिअर हे ते, तर त्याच्यासाठी तुम्ही मेहनत करा, त्याचं प्रशिक्षण घ्या आणि पुढे जा.
0: अगदी बरोबर. तर किरणताई, आज आपण आपल्या प्रदीर्घ आणि प्रेरणादायी नृत्य प्रवासाबद्दल अतिशय मनमोकळेपणाने संवाद साधला. संघर्ष, जिद्द, सातत्य आणि कलेप्रती असलेली निष्ठा यांच्या जोरावर आपण नृत्य क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अनुभवातून आणि विचारांमधून अनेक नवोदित कलाकारांना निश्चितच प्रेरणा मिळेल. कथक सारख्या शास्त्रीय नृत्यकलेचे जतन आणि संवर्धन करत असतानाच आधुनिक नृत्यशैलींशी साधलेला सुंदर समन्वय

0: विद्यार्थ्यांना दिलेले मार्गदर्शन आणि भारतीय नृत्यकलेला दिलेले योगदान हे खरोखरच कौतुकास्पद आहे. आपण आमच्यासाठी वेळ काढून आपल्या जीवन प्रवासातील अनेक प्रेरणादायी पैलू उलगडून दाखवले, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी आणि भविष्यातील सर्व उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. आपण इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. मी आपल्या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद करते.
0: तर श्रोते हो, पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वासह. तोपर्यंत नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण नारी विश्व या कार्यक्रमांतर्गत नृत्य दिग्दर्शिका किरण भेले यांच्याशी प्रज्ञा इंगोले यांनी साधलेला संवाद ऐकलात. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य दिलं होतं गणेश देशमुख यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.
0: सखींनो, आता जाणून घेऊयात आज आजीबाईच्या बटव्यात काय आहे तरी.

0: सगळ्यांना पावसाळा उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेपासून दिलासा देतो, पण त्याचबरोबर अनेक आरोग्य समस्याही घेऊन येतो. वाढलेली आर्द्रता आणि साचलेले पाणी जीवाणू, विषाणू आणि बुरशी यांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करतात, ज्यामुळे सर्दी, खोकला, ताप, पोटाचे विकार आणि त्वचेच्या समस्यांसारखे पावसाळ्यातील सामान्य आजार उद्भवतात. गंभीर प्रकरणांमध्ये वैद्यकीय उपचार आवश्यक असले तरी अनेक किरकोळ आजार साध्या घरगुती उपायांनी प्रभावीपणे नियंत्रणात आणता येतात. तर पावसाळ्यात होणारे काही सामान्य आजार आणि त्यावरील उपाय आपण आता जाणून घेऊयात. सर्दी आणि खोकला. सखींनो, तापमानातील अचानक बदल आणि दमट हवामानामुळे अनेकदा विषाणूजन्य संसर्ग होतो, ज्यामुळे नाक गळणे, घसा खवखवणे आणि नाक चोंदणे असे त्रास होतात. त्यासाठी आले आणि मधाचा चहा हा उत्तम उपाय ठरू शकतो. पाण्यात आल्याचा एक लहान तुकडा उकडा, त्यात मध घाला आणि गरम गरम प्या. आल्यामध्ये दाहशामक गुणधर्म असतात, तर मध घशाला आराम देतो. त्यानंतर आहे हळदीचे दूध. कोमट दुधात चिमूटभर हळद घातल्याने जंतू संसर्गाशी लढण्यास आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते. वाफ घेणे. निलगिरीच्या तेलाचे काही थेंब टाकलेली वाफ आत घेतल्याने नाकातील कोंडण मोकळे होते. त्यानंतर ताप आणि विषाणूजन्य संसर्गासाठी काही घरगुती उपाय आता जाणून घेऊयात. तुळशीचा चहा. तुळशीची पाने पाण्यात उकळून त्यात मध घालून ताप कमी करण्यासाठी दिवसातून 2 प्या. मेथीचे पाणी. मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. शरीरात पाण्याची पातळी टिकवून ठेवा. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी भरपूर कोमट पाणी आणि नारळाचे पाणी किंवा हर्बल चहा प्या. तर सखींनो, पावसाळ्यातील आजार सामान्य असले तरी योग्य खबरदारी आणि नैसर्गिक उपायांनी ते नियंत्रणात आणता येते. सकस आहार, चांगली स्वच्छता आणि वेळेवर घेतलेली काळजी तुम्हाला आजारी न पडता पावसाळ्याचा आनंद घेण्यास मदत करू शकते. म्हणून सुरक्षित राहा आणि निरोगी राहा.
1: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा.
2: श्रोते हो, विविधा अंतर्गत आपण ऐकत होतात कार्यक्रम नारी विश्व. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण.
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
5: आकाशवाणी अमरावती वरून दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक या पदावरून सेवानिवृत्त झालो आणि आकाशवाणी अमरावतीला मी 10 सेवा दिली.
1: सुनील शिरेकर, निवृत्त वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक, आकाशवाणी अमरावती.
5: या 13 वर्धापन दिनानिमित्त माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना, माझ्या सर्व अधिकारी आणि सहकारी मित्रांना, तुम्हा लोकांचं जे दिवस रात्र झटतात कार्यक्रम बनवण्यासाठी, या सर्व

0: आकाशवाणीच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त सगळ्या आकाशवाणी परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि मनपूर्वक अभिनंदन. जसं प्रेम श्रोते आजपर्यंत देत आले आहेत तसंच ते सतत देत राहोत. धन्यवाद.
1: श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आणि आता वेळ होते गीतगंगा या आपल्या मराठी गीतांच्या कार्यक्रमाची.
2: गीतगंगा.
1: श्रोतो गीतगंगा कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि कार्यक्रमाची सुरुवात आम्ही करतो आहोत सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या या गीतानं जी रचना आहे अशोकजी परांजपे यांची संगीतकार अशोक पत्की.

0: कमी वेळा जास्त नफा बस एका क्लिक वर कमाले असला
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते
0: जाणकार बना सतर्क रहा.
2: श्रोते यानंतरचं गीत आहे धाकटी बहीण या चित्रपटातलं जगदीश खेबोडकर यांनी लिहिलेलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं. संगीतकार सुधीर फडके.

0: श्रोते हो, यानंतर गीत आहे डबल सीट या चित्रपटातलं शांताराम आठवले यांनी लिहिलेलं। हे गीत गायलंय अजय गोगावले यांनी, संगीतकार अजय अतुल।
1: शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची।

श्रोते हो, यानंतरच गीत आहे सवाल माझा ऐका. या चित्रपटातलं सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं, गीतकार जगदीश खेबूडकर आणि संगीत केलंय वसंत पवार यांनी.

पहिला ठिकाण नात्याच आणि सोळाव वरीत झोक्याच ग सोळाव वरीत झोक्याच सोळाव

0: बात रुपेरी भूलने गा मला पण ना भूलने गा
1: रात रुपेरी।

0: बरीच धोक्याचं ग सोळाव बरीच धोक्याचं.
1: श्रोते आणि आता आजच्या गीतगंगा कार्यक्रमातलं शेवटचं गीत उषा मंगेशकर यांनी गायलेलं. ही शब्दरचना आहे शांता शेळके यांची, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

0: गीत गंगा। चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्यूटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
2: आज 8 जुलै 2026 जगण्याला शब्दाचा आवाज देणाऱ्या अमरावती आकाशवाणीच्या अधिकृत प्रसारणाला 13 वर्ष पूर्ण होत आहे।
3: संजय वाघुळे, अखिल भारतीय श्रोता संघ महासचिव, अमरावती।
2: त्यानिमित्त आकाशवाणीचे पहिले केंद्र प्रमुख तथा कार्यक्रम अधिकारी प्रकाशजी आमले ते आज घडीला कार्यरत केंद्र प्रमुख भैयालालजी टेकाम, कार्यक्रम अधिकारी आशिषजी गावंडे पर्यंत जे आजी माजी तमाम अधिकारी कर्मचारी उद्घोषक विशेषतः श्रोता मंडळी जी आहेत यांना अखिल भारतीय रेडिओ श्रोता संघाच्या वतीने सचिव या नात्याने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत आहोत।
4: श्रोते हो, FM 101.5 MHz वर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र। सकाळचे ठीक 11 वाजले आहेत। आकाशवाणी अमरावतीचा आज वर्धापन दिन आहे आपण जाणताच। या निमित्तानं प्रसारित करीत आहोत विशेष फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद। या कार्यक्रमाच्या संवादक आहेत अवंती मोरे, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे।
5: फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद। गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू। स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू। स्वरसंवाद, फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद।
6: श्रोते हो, आजच्या वर्धापन दिन विशेष स्वर संवाद या कार्यक्रमात संवाद साधला आहे अवंती मोरे यांनी, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे।
7: नमस्कार श्रोते हो, आजच्या विशेष स्वर संवाद या फोन इन कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। स्वर, शब्द आणि संस्कार यांची अखंड परंपरा जपत अनेक पिढ्यांच्या आयुष्याशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण करणाऱ्या आपल्या आकाशवाणी अमरावतीच्या वर्धापन दिनानिमित्त आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि अनेक शुभेच्छा।

0: आकाशवाणी हे केवळ प्रसारणाचं माध्यम नाही, तर लाखो श्रोत्यांच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग आहे. कुणासाठी सकाळची भक्ती, कुणासाठी शेतकऱ्यांचा विश्वासू मित्र, कुणासाठी संगीताचा खजिना, तर कुणासाठी संकटात धीर देणारा साथीदार. श्रुती हो, आज आपण आकाशवाणी अमरावतीच्या 13 वर्षांच्या प्रवासामागील पडद्याआडचे चेहरे, त्यांचे अनुभव, संघर्ष, आठवणी आणि या संस्थेप्रती असलेली त्यांची निष्ठा जाणून घेणार आहोत वर्धापन दिन विशेष स्वरसंवाद या कार्यक्रमातून. आपण उत्सुक असाल, हो ना? चला तर मग आजच्या कार्यक्रमाला आता सुरुवात करूयात. आजच्या वर्धापन दिन विशेष स्वरसंवाद या कार्यक्रमात आमचे कोण अधिकारी जुळलेले आहेत?
1: नमस्कार, मी प्रकाश आमले, आकाशवाणी केंद्र अमरावती, माजी सहाय्यक अभियंता, स्टेशन हेड.
0: नमस्कार सर, आपलं खूप स्वागत आजच्या विशेष स्वरसंवाद या कार्यक्रमात. आकाशवाणी अमरावतीच्या विषयी आपल्या काय भावना आहेत सर?
1: आकाशवाणी अमरावती ही माझ्यासाठी म्हणजे मुलासारखी किंवा मुलीसारखी आहे, कारण का त्या आकाशवाणी केंद्राचा मी पहिला स्थापना अधिकारी,

0: प्रकाश आमले, आकाशवाणी केंद्र अमरावती, माजी सहाय्यक अभियंता, स्टेशन हेड.
1: नमस्कार सर, आपलं खूप स्वागत आजच्या विशेष स्वरसंवाद या कार्यक्रमात. आकाशवाणी अमरावतीच्या विषयी आपल्या काय भावना आहेत सर?
0: आकाशवाणी अमरावती ही माझ्यासाठी म्हणजे मुलासारखी किंवा मुलीसारखी आहे, कारण का त्या आकाशवाणी केंद्राचा मी पहिला स्थापना अधिकारी, जागा घेण्यापासून ते टॉवर उभे करणे, सगळे इक्विपमेंट फिट करणे, केंद्र सुरू होईपर्यंत 8 जुलै 2013 ला आम्ही जे पहिलं प्रसारण केलं विविध भारतीचं, तर त्याचं कमिशनिंग होईपर्यंत मी तिथे स्थापना अधिकारी म्हणून, आणि त्यानंतर माझं काम बघून शासनाने, केंद्र सरकारने मला त्या स्टेशनला दूरदर्शन मधून आकाशवाणीमध्ये ट्रान्सफर देऊन स्टेशन हेड केलं, आणि हे स्टेशन मी सुरू केलं, याचा मला खूप आनंद आहे.
1: सर, आता आपण म्हणालात की आपलं अपत्यासारखं आपण आकाशवाणी अमरावतीला बघता अगदी, तर असं अमरावतीकरांच्या मनातली खूप भावना होती, खूप त्यांची आतुरता होती की आपल्या अमरावतीत आकाशवाणी जसं नागपूर केंद्र आहे, पुणे केंद्र आहे, तसं आकाशवाणी अमरावती केंद्र असावं, आणि अशी उद्घोषणा आकाशवाणी अमरावती केंद्रातनं यावी की आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. तर संतजन कृपा झाली आणि इमारत फळ आली तशासारखं हे झालंय. आपण अगदी सुरुवातीपासून याचे साक्षीदार राहिले आहात, तर कुठली कुठली आव्हानं आपल्याला आलीत या सगळ्या प्रवासादरम्यान?
0: अमरावती हा एक विभाग आहे महाराष्ट्रातला, पण चंद्रपूर, यवतमाळ, अकोला इथे केंद्र झाले येथे, पण अमरावतीला ते नव्हतं. तर आमची भेट तत्कालीन खासदार आनंदराव गुढे साहेबांसोबत झाली, आणि त्यांनी हाच प्रश्न आम्हाला विचारला. आम्ही त्यांना म्हटलं की हे तुम्हीच करू शकता, हे केंद्राच्या अखत्यारीतला आहे. आणि मग त्यांनी पार्लमेंट क्वेश्चन केला, आणि तेव्हा एफएमचे फक्त रिले सेंटर होत होते भारतभर. तर अमरावतीला पहिलं जे मंजुरात मिळाली ती एफएम रिले सेंटरचीच मिळाली, फक्त ट्रान्समिशन इथून विविध भारतीचं होईल होत. मग जुलै महिन्याच्या 8 तारखेला 2013 मध्ये आपलं प्रसारण सुरू झालं, तेव्हा खासदार आनंदराव अडसूळ साहेब होते. गुढे साहेबांनी आनंदराव अडसूळ साहेबांना स्वतः तिथे केंद्रावर आणलं, तिथे त्यांनी सगळं जे अपूर्ण काम होतं ते दाखवलं, त्यांचं त्यांनी पूर्ण दिल्ली मुंबई फॉलोअप घेतला, आणि नंतर हे केंद्र आपलं सुरू झालं. केंद्र सुरू करत असताना आपली जागा रिमोट मध्ये होती, पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन टाकण्यापासून, 11 केव्हीची पॉवर सप्लाय लाईन टाकण्यापासून, अशा बऱ्याच अडचणी होत्या. पण त्यामध्ये कोणीही आपला पक्षाचा भेदाभेद न दाखवता सर्वांनी मदत केली. तत्कालीन आमदार शेखावत साहेब होते, त्यांनी मदत केली. दिवसाच्या आमदार यशोमतीताई स्वतः येऊन बघून गेल्या, आणि खासदार आनंदराव अडसूळ हे तर बिलकुल जातीनं लक्ष घालत होते, आणि तिथे सगळ्या गोष्टीचा फॉलोअप घेऊन आपल्या वरच्या अधिकाऱ्यांशी वगैरे बोलून आढावा घेत होते. आणि टेस्टिंग प्रसारण सुरू केलं, आणि त्या टेस्टिंग प्रसारणामध्ये आमचे एक मित्र आहेत अशोकभाई जोशी, पत्रकार आहे, त्यांचा ग्रुप आहे, ते जुन्या गाण्यांचा संग्रह करतात. त्यांनी आम्हाला टेस्ट ट्रान्समिशन साठी सिलेक्टेड जुन्या गाण्यांचे कॅसेट बनवून दिल्या. मला रिपोर्ट मागवला की बा आपण लोकल प्रसारण करू शकतो काय, कारण लोकांची डिमांड होती, खासदार साहेबांचा पुढाकार होता. तर त्यांनी मग 2 तासाचं लोकल प्रसारणाची आपल्याला परवानगी दिली, आणि तिथून इथे पर्यटन विभागाची एंट्री झाली. 15 डिसेंबर 2015 ट्रान्समिशन स्टुडिओ सुरू झाला. 2 तासाचं प्रसारण पुढे वाढलं पाहिजे म्हणून लोकांचा फॉलोअप होता. 12 ते 5 असे 5 तासांचे प्रसारण मग 1 मार्च 2015 पासून सुरू झाले, आणि 12 ते 9 असे 9 तासांचे प्रसारण काही दिवसांनी सुरू झाले. 29 जून 2015 पासून कार्यक्रमासाठी जी स्टाफची गरज होती, इतका तासाचं प्रसारण वाढलं, आणि आमच्याकडे फक्त 3 ते 4 लोकांचा स्टाफ होता. तर शिफ्ट मध्ये चालवणं शक्य नव्हतं, तर शासनाने माळटेकडीवर असलेलं दूरदर्शन केंद्र आणि तिचा पूर्ण स्टाफ इथे शिफ्ट करायला परवानगी दिली. 2015 पासून ते पूर्ण प्रसारण इकडे आलं, तिथले कर्मचारी इकडे आले, आणि एक जॉईंट प्रोजेक्ट, पायलट प्रोजेक्ट भारत सरकारने हा आकाशवाणी आणि दूरदर्शन एकत्र चालवण्याचा प्रयोग इथे केला. माझे सगळे कर्मचारी, माझे सहकारी होते देवसाहेब, या सगळ्यांच्या सहकार्यांनी आम्ही ते आकाशवाणी आणि दूरदर्शन दोन्ही ऑर्गनायझेशन एका जागून चालवले. तेवढ्या स्टाफ मध्ये
1: एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, असं सगळं हे झालं.
0: 15 डिसेंबर 2015 पासून मग सकाळी 10 ते 12 या वेळात 2 तासांचं स्थानिक प्रसारण सुरू झालं.
1: उद्घोषकांचा आवाज आहे तो तंत्रज्ञ विभागाच्या मार्फतच रेडिओच्या सेटवर पोहोचतो. तर असं कधी झालंय का असा एखादा प्रसंग की हा आव्हानात्मक होता आणि त्यातनं आम्ही

0: हॅलो.
1: एक आव्हान असं होतं की आपलं जे ट्रान्सफॉर्मर असतं ते फेल गेलेलं होतं. जनरेटरचाही प्रॉब्लेम झालेला होता. त्या काळात आपण वेगळ्या जनरेटरची व्यवस्था करून आपण 2 दिवस लागोपाठ कंटिन्यू प्रसारण चालवलं होतं. तंत्रज्ञ विभागाचं ते पडद्यामागं राहणं आहे अशी, आता तुम्ही नाटक घ्या, सिनेमा घ्या, सगळ्यामध्ये पूर्ण टेक्निकल टीम असते. हे लोकांना रात्री बेरात्री अलर्ट राहावं लागते. कधी केबल जळते तरी ऍडिशनल केबल कुठून तरी लांब टाकून प्रसारण चालू ठेवावं लागते. मला तरी वाटते की मिलिटरी प्रशासनानंतर वेळेचं महत्व असणारे आणि वेळेवर परफेक्ट जर कोणची सिस्टीम चालत असेल तरी आकाशवाणी हे दूरदर्शनची चालते. लाईट कितीतरी तास जाऊ शकते, टेलिफोन कितीतरी तास बंद राहू शकते, पण आकाशवाणी दूरदर्शनचं प्रसारण हे असं ब्रेकडाऊन कधीही होत नाही. याला कारण असते की सगळे लोक इंजिनिअरिंग प्रोग्राम सगळे कोऑर्डिनेट करून वेळेचं बंधन सेकंदा सेकंदाला पाळतात.
0: बहुजन हिताय
1: हा
0: बहुजन सुखाय असं ब्रीद आकाशवाणीचं आहे आणि
1: असं
0: ही अहर्निश सेवा आकाशवाणी आपल्या श्रोत्यांसाठी देते आहे. आकाशवाणी अमरावतीचा वर्धापन दिन आहे तर या अनुषंगाने आपण काय सांगाल, काय भावना आहेत त्या व्यक्त कराल?
1: 2013 सुरू झाली, आता 2024 मध्ये आपण आहोत. तर माझ्यातर्फे तुम्हा सर्वांना अभियांत्रिकी कर्मचारी, कार्यक्रमाचे अधिकारी कर्मचारी आणि सर्वात महत्वाचे जे आपले श्रोते आहेत त्या सर्व श्रोत्यांना मनापासून शुभेच्छा आहे.
0: सर, आता हा जो आपला विशेष स्वरसंवाद कार्यक्रम आहे, जसे आपले श्रोते फरमाइश करतात गाण्याची, तशी आज आपले जे अधिकारी आहेत ते फरमाइश करणार आहेत गाण्याची, तर आपण कुठलं फरमाइशी गीत ऐकू इच्छिता?
1: मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, फिक्र को धुवे में उड़ाता चला गया. ये गाना तुम्ही श्रोत्यांना ऐकवा असं मला वाटतं.

0: आजच्या विशेष स्वरसंवाद या फोन इन कार्यक्रमात आमचे कोण अधिकारी आज फोन लाईन वर उपलब्ध आहेत?
1: माझं नाव सुनील जयकृष्ण शेरेकर आहे. मी आकाशवाणी अमरावतीहून वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून 30 नोव्हेंबर 2022 ला रिटायर झालो.
0: सर, आपण तंत्रज्ञ विभागात होता तर आकाशवाणी अमरावतीशी आपण इतकी वर्ष जुळलेला होतात, तर तो आपला अनुभव कसा होता?
1: अत्यंत उत्कृष्ट असा अनुभव होता माझा. मी फेब्रुवारी 2012 मध्ये इथे ट्रान्सफर होऊन आलो, त्यावेळी आकाशवाणी सुरू व्हायचं होतं. ते फक्त हँड ओव्हर झालेलं होतं स्टाफला, आणि त्यानंतर प्रोसिजर असते, तर ते 6-8 महिने वर्षभर चाचणी प्रक्षेपण सुरू असते. ते माझी जवळजवळ पहिलीच अपॉइंटमेंट आहे इथली, 2 फेब्रुवारी 2012. त्यानंतर साधारण 1 वर्ष आपल्या इथलं जे आहे चाचणी प्रसारण सुरू होतं 8 जुलै 2013 पर्यंत. त्यानंतर मग ऑफिशियली असं ते इनॉग्रेट करून आपण एक ट्रान्समिशन सुरू केलं तिथे. आणि या सगळ्या पिरियड मध्ये सुरुवात ही 3 तासाचे टेस्टिंग ट्रान्समिशन पासून झाली होती, तर ते हळूहळू वर्षभरात फुल फ्लेज होऊन साधारण 18 तासाचं झालं. त्यानंतर मग कार्यक्रम विभागाची लोक आले, ते जुळत गेले. त्यानंतर नैमित्तिक उद्घोषक उद्घोषिका हे लोक आले, त्यांचे ऑडिशन, आणि मग इथनं कार्यक्रमाचं प्रसारण सुरू झालं. त्याआधी आपण फक्त विविध भारतीचे

0: कार्यक्रम प्रसारित करत असू.
1: अच्छा, जेव्हा आपले पाहुणे कोणी इथे, कलाकार कोणी इथे येतात, ते म्हणतात की आकाशवाणी फार दूर आहे, शहरापेक्षा थोडस आतच आहे. पण तुम्ही जेव्हा रुजू झालात तेव्हा आपल्याला कुठली कुठली आव्हानं इथे होती जेव्हा काहीच इथे नव्हतं?
0: बरोबर आहे. अगदी आपलं आकाशवाणी केंद्र जिथे कुठे सुरुवातीला स्थापित होतात तर साधारणपणे आपण शहराच्या बाहेरचा भाग घेतो जो कमी नॉईजी आहे, जिथे ट्रॅफिकचा त्रास नाही आहे, खूप आपले लोक येणारे असतात, त्यांना पार्किंगला विपुल जागा पाहिजे असते, मोठे मोठे कधी सेलिब्रिटीज येतात, काही कलावंत येतात. तसंही आपण पब्लिकशी डायरेक्टली रिलेटेड नसतो त्याच्यामुळे हे बाहेर असतात. आम्ही ज्यावेळी इथे जॉईन केलं अमरावतीला त्यावेळी आपल्या आकाशवाणीला अप्रोच रोड नव्हता. त्यानंतर आमचे अधिकारी होते त्यांनी मग इथल्या खासदारांशी वगैरे भेटून त्यांच्या फंड्स मधून तो रस्ता करवून घेतला, साधारण अर्धा किलोमीटरचा तो रस्ता. त्याच्यानंतर हळूहळू सगळ्या सोयी करत गेले.
1: आपण जेव्हा इथे तंत्रज्ञान विभागात आपण कार्यरत होतात, नंतर इथे कार्यक्रम विभागाला कार्यक्रम प्रमुख आलेत आणि त्यानंतर उद्घोषक आलेत, कार्यक्रम सुरू झाले, त्यापूर्वीचं आकाशवाणीचं सहक्षेपण आणि नंतर कार्यक्रमाचं प्रसारण आणि सहक्षेपण, हा जो तांत्रिक भाग आहे, तर यात काय बदल झाला, आपला काय अनुभव होता?
0: इन्स्टॉलेशनची टीम असते, ते सगळे जे आपल्याला ब्रॉडकास्टिंग साठी लागणारे किंवा टेलिकास्टिंग साठी लागणारे जे इक्विपमेंट्स आहेत ते सगळे ते लावून जातात. नंतर त्याची देखभाल आणि त्यांना ऑपरेट करणं हे तांत्रिक विभागाकडे असते. मग यात वेगवेगळे अभियंते, टेक्निशियन्स, हेल्पर्स, हा पूर्ण असा एकमेकांना हेल्प करणारा पूरक असा स्टाफ असतो. त्यावेळेस जो सेटअप होता आमचा, सुरुवातीला फक्त रिले सेंटर असल्यामुळे स्टुडिओ तयार होता पण तो ऑपरेटिव्ह नव्हता. आम्ही फक्त त्यातून गाणी वाजवायचो असे, कारण आमच्यापैकी कोणी प्रोग्रामवालं नव्हतं. कार्यक्रम अधिकारी आल्यात, काही कार्यक्रमाचे दुसरे कार्यक्रम विभागाचे कर्मचारी आले, नंतर मग त्यांनी ऑडिशन घेतल्यानंतर नैमित्तिक उद्घोषक उद्घोषिका आल्यात, त्यांचं ट्रेनिंग झालं, त्यांना ते इक्विपमेंट बद्दल माहिती देण्यात आली, ती तांत्रिक विभागाची आम्ही दिली. त्यानंतर ते कसे ऑपरेट करायचे वगैरे हे सगळं मग त्यांनी, त्यांची जी क्रिएटिव्हिटी असते की आपण कुठले प्रोग्राम्स करायला पाहिजेत, एक काहीतरी एफपीसी 6.4 त्याच्यानुसार इतका वेळ या कार्यक्रमाने, असं त्यांनी ते सगळे डिसाईड करून करून हळूहळू मग ते तसं डेव्हलप करत गेले. ती त्यांची क्रिएटिव्हिटी. आणि इंजिनिअरिंग सेक्शन फक्त याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असते की कार्यक्रम विभाग जे बनवतात प्रोग्राम ते एअरवर लोकांपर्यंत अतिशय चांगल्या क्वालिटीनी आणि बिना कोणत्या ब्रेकनी गेलं पाहिजे, ही जबाबदारी अभियांत्रिकी विभागाची. कार्यक्रम कोणत्या विषयावर बनवायचे, त्यात कंटेंट काय असला पाहिजे, हे सगळं कार्यक्रम विभाग आणि उद्घोषक वगैरे हे लोक ठरवतात.
1: अनेकदा श्रोत्यांना प्रसारण सहज आणि सुरळीत ऐकू येतं, म्हणजे इथनं कोणी बोलतं तर किती छान आणि सुस्पष्ट आवाज आहे, असं सगळं कौतुक होतं. पण त्यामागे पडद्यामागचे जे कलाकार आहेत, आमचा आवाज श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा जो दुवा आहे, तर तो तंत्रज्ञ विभाग आहे. कधी आपल्याला असं झालं का की आव्हानात्मक परिस्थिती आली की आता हे पण आहे, हे पण आहे आणि आता काय करायचं असा झालेला आहे, असा काही अनुभव आहे का तो सांगा ना?
0: येतात बरेचदा असे अनुभव, पण होते काय, शेवटी हे टीम वर्क आहे. मी असं एकटा नाही म्हणू शकत की मी ड्युटीवर आहे, माझ्यासोबत 2-3 जण आहे, किंवा इव्हन असंही नाही म्हणता येत की नुसतं अभियांत्रिकी विभागाचं काम आहे. अभियांत्रिकी विभाग, कार्यक्रम विभाग, उद्घोषक यांचा हा विभाग आणि तरी जे कर्मचारी असतात, जे तिकडे कार्यालयीन कर्मचारी असतात, या सर्वांचं मिळून टीम वर्क आहे. आणि मग असा कुठला प्रॉब्लेम आला की ज्या विभागाशी संबंधित आहे ते सगळे कोऑर्डिनेट करून तो सॉल्व्ह करतात. जो मेन उद्देश आहे आकाशवाणीचा, इन्फॉर्मेशन, एंटरटेनमेंट आणि एज्युकेशन, तीन जे उद्देश आहेत ते लोकांना अजूनही विश्वास आहे तो रिलायबिलिटी बद्दल, आकाशवाणीच्या कंटेंट बद्दल.
1: आता आकाशवाणी अमरावतीचा वर्धापन दिन आहे, तर या निमित्ताने आपण काय सांगाल, आपल्या काय भावना आहेत?
0: सर्वप्रथम आमचे मायबाप श्रोते, आकाशवाणीचे सर्व श्रोत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. त्यांनी जे प्रेम आतापर्यंत दिलेलं आहे आकाशवाणीला ते सतत देत राहोत, ते त्या सर्वांचं अभिनंदन. माझे जे सहकारी, माझे अधिकारी आणि सहकर्मी जे आहेत त्या सर्वांचं पण अभिनंदन. तुम्हा लोकांचं जे दिवस रात्र झटतात कार्यक्रम बनवण्यासाठी, या सर्वांना आकाशवाणीच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून शुभेच्छा.
1: सर, आता आपण विशेष स्वरसंवाद करतो आहोत आकाशवाणीच्या वर्धापन दिनानिमित्त. तर स्वरसंवाद या कार्यक्रमात जेव्हा आपले जे श्रोते आहेत ते फोन करतात, त्यावेळी त्यांची फरमाईशी गीत आपण त्यांना ऐकवत असतो. तर आज आपले श्रोते हे जे पडद्यामागचे कलाकार आहेत, जे त्यांच्यापर्यंत सुस्पष्ट आवाज नेतात, छान छान गाणी नेतात, आज त्यांच्या मनात कुठलं गाणं आहे त्यांची पण उत्सुकता आहे, तर आज कुठलं गाणं या प्रसंगी आपण सुचवणार आहात?
0: मला पण एक गाणं खूप आवडतंय आणि गाण्याचे बोल आहेत ये समा समा है सुहाना.
1: अरे वा.

0: आकाशवाणीच्या वर्धापन दिन विशेष स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं खूप स्वागत. आमचे कोण अधिकारी आज फोन लाईन वर आहेत?
1: मी एकनाथ नाडगे, निवृत्त कार्यक्रम अधिकारी, आकाशवाणी अमरावती.
0: सर, आपलं खूप स्वागत आजच्या विशेष फोन इन हा स्वरसंवाद जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमात. आम्हाला फार आनंद झालाय आपण आज आपल्या कार्यक्रमात जोडलेले आहात. सर, आपण आकाशवाणी अमरावती केंद्राचे माजी कार्यक्रम अधिकारी होतात, कार्यक्रम प्रमुख म्हणून पण होतात, आपला कार्यकाळ होता. तर आपला हा कार्यकाळ कसा होता आणि आपला आकाशवाणी अमरावतीशी जुळल्यानंतरचा अनुभव कसा होता ते आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला निश्चितच आवडेल.
1: मी खरं म्हणजे आकाशवाणी यवतमाळला असताना मला आकाशवाणी अमरावतीला रुजू व्हायच्यासाठी आदेश आला वरून, आणि त्यानुसार मी जून 2019 या वर्षी आकाशवाणी अमरावतीला जॉईन झालो. मनात खूप आनंद होता की आपल्याला आता आपल्या होम टाऊनला जाता येईल आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढे की कलाकार आहेत त्यांच्या कला आहेत याला एक अमरावती आकाशवाणीच्या वरून व्यासपीठ उपलब्ध करून देता येईल तिथल्या कलाकारांना. जॉईन झाल्यानंतर आराखडा तयार केला. प्रत्येक तालुक्यामध्ये काही प्रतिनिधी नेमले, म्हणजे असे ओळखीचे लोक, आणि त्यांना सांगितलं की आपल्या अमरावतीच्या अंतर्गत जेवढे की तालुके येतात जिल्ह्यामध्ये, तर त्या तालुका लेवलला काही पत्रकार असतील, काही लेखक असतील, काही कलाकार असतील वेगवेगळ्या क्षेत्रातले, त्यांना फोन करून त्यांचे फोन नंबर उपलब्ध केले जिल्हा माहिती कार्यालयाकडून, आणि मग त्यांच्या संपर्कात राहून तिथले जे काही नामांकित कलाकार आहेत त्या कलाकारांना बोलून इथे कार्यक्रम घेतले.
0: कुठलाही कार्यक्रम करताना एकदा त्याचं नियोजन सगळं करावं लागतं आणि हे कार्यक्रम प्रत्यक्ष जेव्हा आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचवतो त्यानंतर श्रोत्यांचा काय प्रतिसाद येतो ही पण गोष्ट महत्वाची असते. पण हा कार्यक्रम सुरू करताना कधी कधी त्याच्यात आव्हानं पण येतात, तर अशी कुठली आव्हानं आपल्या या कार्यकाळात आलीत का?
1: कार्यक्रम करायची मनापासून तर इच्छा होती, त्या कार्यक्रम विभागातल्या लोकांचं सहकार्य पण होतं, परंतु कार्यक्रम करत असताना त्याच्यासाठी स्टुडिओ आवश्यक असतो. म्हणजे स्टुडिओ जर असला वेगळा तर तिथे चांगल्या पद्धतीचे जसं नाटकं असतील, मुलाखती असतील किंवा रूपक असेल किंवा कथा असतील, तर ह्या वेगळा स्टुडिओ असतो याला. म्हणजे बाकीच्या आकाशवाणीचा जर विचार केला तर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टुडिओ होते, तसं आकाशवाणी अमरावतीला नव्हतं. ते एक मोठं आव्हान होतं की आपल्याला कार्यक्रम तर करायचे परंतु कसे करायचे. काही लोकसंगीताचे कार्यक्रम अरेंज केले आणि त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा

0: त्याकरिता मला तांत्रिक विभागाचं खूप चांगलं सहकार्य लाभलं. विशेष म्हणजे आमचे जे तांत्रिक विभाग प्रमुख सुनील कोठारे सर यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलं, त्याच्यामुळे मला वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम करता आले. आता दुसरं आव्हान असं होतं की इथे लायब्ररी नाही, आपल्याला जे संदर्भासाठी पुस्तकं लागतात किंवा संदर्भासाठी गाणी लागतात किंवा काही रेकॉर्डिंग लागते जुन्या रेकॉर्डिंग, तर ते सुद्धा इथं नव्हतं. इथे मी करू शकलो नाही, ते इथल्या आकाशवाणीला बोलवून मग इथून प्रसारित केलं. या दरम्यान कोरोनाचा आपल्या इथं शिरकाव झाला, कोरोना महासंकट पूर्ण भारतभर आलं आणि या कोरोनाच्या पिरियड मध्ये म्हणजे साधारणतः 2020 असेल की 2021 असेल, आर्टिस्ट लोकांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलावता येत नव्हतं. माझ्या निवृत्तीच्या थोडे वर्ष आधीच्या काळामध्ये मला मनापासून काही कार्यक्रम करण्याची असून सुद्धा करता आली नाही, ते थोडस वाईट पण वाटत. इथला जो कार्यक्रम विभागाचा स्टाफ असेल, कॅज्युअल लोक असतील किंवा तांत्रिक विभागाचे लोक असतील, त्यांनी खूप भरभरून मला सहकार्य केलं, त्यामुळे माझा इथला जो अवधी आहे जून 2019 ते मी निवृत्त होईपर्यंतचा 2022 पर्यंतचा, हा तसा पाहिला तर मला आनंदात गेला.
1: आजचा हा आकाशवाणी वर्धापन दिन विशेष स्वरसंवाद कार्यक्रम आहे, तर आपले जे अधिकारी आहेत ते आज गीत सुचवणार आहे, फरमाईशी गीत सांगणार आहे. कुठलं गीत आपल्या सगळ्या श्रोत्यांना ऐकवणार आहात आपल्या आवडीचं?
0: अनुरोध चित्रपटात गीत आहे, जाते जाते खूबसूरत आवारा सड़कों पे कभी कभी इत्तफाक से, कितने अनजाने लोग मिल जाते हैं उनमें से कुछ भूल जाते हैं कुछ याद रहेगा.
1: खूप सुंदर गीत आपण या निमित्ताने सुचवलंय सर, खूप धन्यवाद. आपण निश्चित आपल्या सगळ्या श्रोत्यांसोबत या गाण्याचा आनंद घ्या.

0: आजच्या स्वरसंवाद या विशेष कार्यक्रमात आपलं खूप स्वागत. आणि आमचे कोण अधिकारी आज फोन लाईन वर आहेत?
1: आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना, मान्यवरांना आणि अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आणि श्रोतृबंधूंना संजय ठाकरेचा सस्नेह नमस्कार, सप्रेम नमस्कार. आवाजाने सगळ्यांना परिचित असेल, कारण की इतके वर्ष मी इथे आपली सेवा रुजू केलेली आहे.
0: सर, मला आपल्याला आता विचारायचं आहे की मायक्रोफोन वर जेव्हा आपण पहिली ड्युटी केली तो आपला अनुभव कसा होता, आणि त्यानंतर आपण अमरावतीत आलात, तर आकाशवाणी अमरावतीच्या सुरुवातीपासूनचा आपल्याला अनुभव आहे तो सगळा आपला थोडासा एक आम्हाला त्या फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला न्यायला खूप आवडेल, आणि आपल्याकडनं ते अनुभव आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडतील आणि आमच्या श्रोत्यांना पण आवडतील.
1: मी खरं म्हणजे पहिल्यांदा अकोला आकाशवाणीवर अस्थायी उद्घोषकासाठी 1989 साली एक मी परीक्षा दिली होती, आणि त्याच्यामध्ये मात्र माझं काही सिलेक्शन झालं नाही. 1990 मध्ये परमनंट पोस्ट साठी जाहिरात निघाली आणि मग त्याच्यामध्ये जुळलो. जवळपास 90 पासून 2025 पर्यंत डिसेंबरच्या जवळपास 35 वर्ष कार्य केलं, आणि मला असं वाटायचं की आपण आकाशवाणीमध्ये कार्य केलं पाहिजे. म्हणून त्या अनुषंगाने मी नाटकांमध्ये किंवा वेगवेगळ्या वादविवाद स्पर्धांमध्ये आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मी सहभागी व्हायचो, आणि मला असं वाटतं त्याच्याचमुळे मला आकाशवाणीमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
0: सर, आपल्या या कारकिर्दीमधला आपला असा अविस्मरणीय अनुभव आहे का, आणि तो कुठला आहे, शेअर कराल का आम्हा सगळ्यांसोबत?
1: फार सुंदर असा अनुभव आहे. लोकसंगीताचा एक कार्यक्रम रेकॉर्ड करत होतो, आणि सुरुवातीला असं होतं की लोकसंगीत किंवा कुठलंही एखादं संगीत जे असेल ते, तेव्हा पहिल्यांदा काही त्याला असे काही कॉम्प्युटर नव्हते आमच्याकडे. सीटीआरस होते, कॉम्पॅक्ट टेप रेकॉर्डर्स होते. तर त्या टेप रेकॉर्डवर असं होतं की एकदा गाणं सुरू झाल्यानंतर तुम्हाला मध्ये त्याला थांबवता येत नव्हतं. त्या गाण्याला कोर असलेल्या भागामधनं गरीब लोकसंगीताची पार्टी तिथे आली होती. गरीब म्हणजे इन द सेन्स
0: दुर्गम भागातनं आलेली.
1: दुर्गम भागातनं आलेली. आणि मग ते सगळेजण गात होते, त्यांच्यावर एक मुलगा बसलेला होता. त्यांना रेकॉर्डिंग करताना मी सांगितलं की बघा तुम्ही बाहेर घेऊन जा. त्याचे जे वडील होते तो म्हणे राहू द्या म्हणे साहेब, इथंच तो बसलेला चांगला आहे. मी त्यांना थोडस जरा रागातच म्हटलं की नाही नाही तुम्ही बाहेर घेऊन जा, याला इथे नका बसू. त्याला रेकॉर्डिंग सुरू करायच्या अगोदर स्टुडिओ मध्ये आला इकडच्या बाजूनी जिथे आपण रेकॉर्ड करतो त्या बाजूनी, आणि त्यांनी सांगितलं म्हणे साहेब त्याची आई म्हणे आताच 2 दिवस झाली गेली म्हणे. ते मला खूपच माझ्या हृदयाला लागलं हा प्रसंग की अरे आकाशवाणीमध्ये आपलं ध्वनिमुद्रण असल्यावर किती लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात, आणि त्यांना आकाशवाणीचा एक दिवस ज्या दिवशी तो रेकॉर्ड करायचा असतो तो किती महत्वाचा असतो. आणि त्या दिवसपासून मात्र मी कोणी रेकॉर्डिंगला आलं तर जरा जपून बोलायचो.
0: याच अनुषंगाने मला आता विचारायचं की बरेचदा समाजात वावरत असताना उद्घोषक आहेत आणि कार्य केलेलं आहे, अरे वा तुमचं तर काम किती छान आहे आणि तुम्हाला गाणी ऐकायला मिळतात. प्रत्यक्षात परिस्थिती कधी कधी आव्हानात्मक असू शकते, तर जेव्हा आपण काम केलं तर आव्हानात्मक परिस्थिती अशी कधी आपल्याला आली का, आणि हा जो पडद्यामागचा कलाकार आहे तर याचे काय अनुभव आहेत?
1: आकाशवाणीमध्ये एक विशिष्ट वेळेवर सिग्नेचर संकेत धून सुरू करायची असते, त्याच्यानंतर शेवटचं जो जय हिंद म्हणायचं असते ते पण एका विशिष्ट घटाळ्याच्या ठोक्यावर ते म्हणायचं असतं. तर आमची सकाळची ड्युटी राहायची आणि ते खूप आव्हानात्मक असायचं, कारण की सकाळी 5 वाजता तुम्ही तिथे पोहोचले पाहिजेत, जे 4:58 तुमचं तिथे अंगठा लागला पाहिजे, त्यानंतर 5 वाजता तुमची तयारी आदल्या दिवशी जी केलेली आहे त्याची पुन्हा तयारी करून बरोबर सिग्नेचर ठेवून लागली पाहिजे, वंदे मातरम झालंच पाहिजे. तर हे सगळं 100% आपल्या 35 वर्षाच्या याच्यामध्ये मला असं वाटते ते करायचा मी प्रयत्न केला. 2 वेळा मात्र मी थोडसा चुकलो. प्रसारण अधिकाऱ्यांना ते लावायला लागली, त्यांनी ते सुरू केली होती आणि मग मी वंदे मातरम म्हणायच्या तिथे पोहोचलो. एक असा थरारक प्रसंग म्हणजे मी माझी गाडी सुरू होत नसल्यामुळे अगदी पळत जाऊन मी प्रसारण सुरू केलं. तर हा माझ्या जीवनातला आणि 26 जानेवारीचा तो दिवस होता.
0: या गोष्टीने जाणीव पण दिली, आणि मला असं वाटतं की आज आपला जो हा विशेष कार्यक्रम आपले जे श्रोते ऐकत आहेत तर त्यांना पण ही गोष्ट कळते की फक्त अडचणी ह्या आपल्याच पुरत्या नसतात, तर प्रत्येक मानवाला अडचणी असतात आणि त्या अडचणींना सामोरं जाऊन डर की आगे जीत है जे म्हणतात तसं आहे की धावत पळत आपल्या घरच्या जे आहेत ते सगळे घरी सोडून ड्युटी फर्स्ट म्हणून आपण इथे येतो. आपण सुरुवातीला जेव्हा काम केलं तर तेव्हा कॅसेट्स आणि टेपवर काम होतं, आणि आता डिजिटलायझेशन झालेलं आहे, तर यातला भेद काय होता आणि हा आपला अनुभव कसा होता?

0: पहिल्यांदा जे रेकॉर्ड्स आपल्याला प्ले करायला लागायच्या तर त्याच्यामध्ये त्याचे स्टाईलस असतं वरती रेकॉर्ड वर ठेवायसाठी एक असं काट्यासारखं राहतं. तर ते बऱ्याचदा काय व्हायचं की ते त्याची स्पीड जी मेंटेन राहायची एखाद्या रेकॉर्डवर 48 आरपीएम राहायची आणि एकावर मला असं वाटतं 31 राहायची 35 राहायची. आरपीएम जर चेंज नाही केलं तर ते गाणं वेगळ्याच पद्धतीने वाजायला लागायचं. पुन्हा तो स्टायलस जो आहे तो स्टायलस वर कधी कधी ते स्टायलस सोडून द्यायचं. रेकॉर्ड खूप वेळा घासल्यामुळे ती एकच गाणं दोन दोन तीन तीन वेळा रिपीट व्हायचं. तर ते होऊ नये मी त्याच्यावर 50 पैशाचं नाणं ठेवायचं किंवा 1 रुपयाचं नाणं स्टायलस वर ठेवायचं. तसंच जो सीटीआर राहायचा जो कॉम्पॅक्ट टाईप रेकॉर्डर आतमध्ये राहायचा तो पण बऱ्याचदा त्याची पण स्पीड कमी जास्त करायला लागायची आपल्याला. आपण जर ते समजा वेगळ्या स्पीडवर रेकॉर्ड केलेलं असेल आणि प्ले करताना ते वेगळ्या रेकॉर्डवर प्ले जर झालं तर त्याचा पण आवाज वेगळ्याच पद्धतीने प्रसारणामध्ये यायचा. तर त्याच्यामुळे ट्रान्समिशन करताना एक उद्घोषक माईकवर राहायचा आणि एक उद्घोषक स्पॉट्स आणि प्रोमोज आणि बाकीच्या रेकॉर्ड किंवा टेप प्ले करण्यासाठी एकजण मागे उभा राहायचं. तसंच डबिंगचं पण राहायचं. ते अतिशय किचकट अशी प्रक्रिया होती. ती जवळपास 2018 वर्ष अशा पद्धतीनेच कार्य करायला लागलं आम्हाला.
1: म्हणजे श्रोत्यांपर्यंत जो ऑन एअर कार्यक्रम जातो रेडिओवरनं जो कार्यक्रम जातो त्याची पूर्वपीठिका तयार करताना खूप कष्ट आणि मेहनत घ्यावी लागते. जरी आपण गाणी ऐकत असतो श्रोत्यांचं मनोरंजन करत असतो तरी पण ती ड्युटी बजावत असताना सगळी पूर्वतयारी एका उद्घोषकाला करावी लागते.
0: उद्घोषक हा म्हणजे खरं म्हणजे अतिशय त्याच अष्टावधानी तो होऊन जातो. तिकडे गाणं पण ऐकायचं आहे त्या गाण्याचं ड्युरेशन पण पाहायचं आहे तेव्हा वेळामध्ये ते गाणं थांबणार आहे तर दुसरं गाणं तुम्ही क्यू करून ठेवणार. 10 सेकंदाचा 15 सेकंदाचा प्रोमो प्ले करायचा आहे आणि लाखो हजारो श्रोते तुमचं ते सगळं रेडिओ ऐकताय. तर त्याच्यामुळे फार एकाग्र चित्ताने प्रसारण तुम्हाला करायला लागायचं.
1: सर आता पुन्हा एक असा प्रश्न आहे की आकाशवाणी अमरावतीने आपल्याला काय दिलं आणि त्या भावना काय आपल्या?
0: आकाशवाणी अमरावती म्हणजे इथे हे 5 जिल्ह्याचं प्रमुख ठिकाण आहे आणि या केंद्राची जी सुरुवात आहे ती ऐतिहासिक अशी सुरुवात आहे. 15 डिसेंबर पासून आम्ही त्याच्या प्रसारणातला पहिला महत्वाचा टप्पा आपण म्हणू शकतो. उत्साहाने मेहनतीने आणि नवनिर्मितीचा आनंद घेऊन आम्ही तो केला. या संस्थेने मला जो दिलेला विश्वास आहे स्नेह आहे सन्मान आहे या सगळ्यांसाठी मी खरं मनपूर्वक असा कृतज्ञ आहे. माझे सहकारी जे होते अधिकारी वर्ग जे होते आणि सर्व श्रोते होते या सगळ्यांचा मी ऋणी आहे. आकाशवाणी खरं म्हणजे ज्ञान संस्कार आणि राष्ट्रीय एकात्मतेची जी परंपरा आहे ती पुढे नेण्याचं कार्य करणारी अशी संस्था आहे. शर्मा मॅडम असतील आंबले साहेब असतील सध्या असलेले कार्यक्रम प्रमुख टेकाम साहेब असतील सध्या असलेले कार्यक्रम अधिकारी जे आहेत आता आशिष गावंडे साहेब विनोद गवळी जी असतील नाडगे साहेब असतील या सगळ्यांनी खूप आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामुळे आम्ही ही जी प्रसारण संस्था आहे ती संस्कृती साहित्य संगीत आणि लोकपरंपरा आणि जनजागृती करण्याचं प्रभावी पद्धतीने सेतू बंद करण्याचं काम आकाशवाणीने केलं असं मला वाटतं. आकाशवाणी परिवारातील सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. संस्थेची उत्तरोत्तर अशीच भरभराट हो आणि तिचा स्वर देशभर असाच गुंजत राहो अशी मी ईश्वरजनी प्रार्थना करतो.
1: पडद्यामागचे कलाकार कधी दिसत नाही पण कधी फरमाईश आपल्यालाही करावीशी वाटते कधी गाणं आपल्यालाही ऐकावं असं वाटतं. तर आज ही फरमाईश खास आपल्यासाठी आहे. तर आज आपल्याला कुठलं गाणं ऐकायचंय आणि आपल्या श्रोत्यांना आपल्याला कुठलं गाणं ऐकवायचंय?
0: म्हणजे मला असं वाटतं की आकाशवाणी म्हटलं की तिचा आवाज तिची ओळख आहे. लता मंगेशकर यांचं जे गाणं आहे मेरी आवाज ही पहचान आहे तर ते गाणं आपल्या सगळ्या श्रोत्यांना आपण ऐकवावं अशी मी आपल्याला विनंती करतो.

0: आजच्या आकाशवाणी वर्धापन दिन विशेष स्वरसंवाद या कार्यक्रमात आमच्याशी फोन लाईनवर कोण जुळलेले आहेत?
1: मी अखिल भारतीय रेडिओ श्रोता संघाचा महासचिव संजय बागुळे बोलतोय मॅडम.
0: नमस्कार संजय जी.
1: नमस्कार.
0: आज आपल्या आकाशवाणी अमरावतीचा वर्धापन दिन आहे, आपल्या काय भावना आहेत आकाशवाणी अमरावतीच्या विषयी?
1: खूप आनंद होत आहे की आज 13 वर्ष झाले सातत्याने आपण आकाशवाणीचे आम्ही कार्यक्रम ऐकत आहे. छान असे कार्यक्रम आकाशवाणी आपल्याला देत आहे. 10 ऑक्टोबर 2003 ला तत्कालीन खासदार अनंतराव गुढे यांच्या पुढाकाराने आणि तत्कालीन लोकसभा अध्यक्ष मनोहरराव जोशी यांच्या हस्ते आकाशवाणी केंद्र इमारतीचे भूमिपूजन झाले होते. 2005 साली प्रथम टावर साहित्य आले. 2008 मध्ये इमारत बनून तयार झाली. 2012 पासून चाचणी प्रसारण सेवेला प्रारंभ झाला आणि आज जो तारीख आहे 8 जुलै 2026 म्हणजे 13 वर्षापूर्वी 8 जुलै 2013 पासून 3 तासाचे अधिकृत भारतीय सेवा प्रसारण आपल्या आकाशवाणीमध्ये झालं होतं. मॅडम 15 डिसेंबर 2015 पासून सकाळी 10 ते 12 2 तासाचे स्थानिक प्रसारण सुरू झालं आणि 5 ऑक्टोबर 2025 पासून 4 तासाचं आता आपण प्रसारण सुरू करत आहे सकाळी पासून ते दुपारी 12 पर्यंत. त्यामध्ये आता विविध कार्यक्रम आपण आकाशवाणीवरून प्रसारित होत आहे. विशेषतः फोन इन कार्यक्रम जो श्रोत्यांचा आवडीचा कार्यक्रम आहे, पत्र फरमाईश कार्यक्रम हा कार्यक्रम आणि श्रोत्यांना आवडतो आणि महाराष्ट्राच्या बाहेरची जे श्रोते आहे ते आकाशवाणीला खूप घेतात. फार उपलब्धी आकाशवाणी अमरावती केंद्राला मिळाली म्हणजे 1 नोव्हेंबर 2019 मध्ये न्यूज ऑन एअर हा कार्यक्रम ऐकायला मिळाला. जगातील कुठेही असाल आपण आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकायला मिळालो.
0: अखिल भारतीय श्रोता संघाचे महासचिव म्हणून कार्य करत आहात, तर आपला हा जो श्रोता संघ आहे तर याचं काम कसं चालतं आणि आकाशवाणी अमरावतीने जे हे बदल केलेले आहेत तर या बदलाविषयी आपल्या श्रोता संघाच्या काय भावना आहेत, आपण त्यांचे प्रतिनिधी म्हणून काय सांगाल?
1: मॅडम आकाशवाणीवर जे विविध कार्यक्रम जे सादर होत जातात जसं विशेषतः मी सांगितलं तुम्हाला पुनिंग कार्यक्रम स्वर संवाद आणि फरमाईशी जे कार्यक्रम असतात, श्रोते जेव्हा पत्र पाठवतात त्यांची जी नावं येतात, एखादा श्रोता असतो तो आमच्या इथं प्रत्येकाचे नाव उतरून घेतो, तो फक्त कार्यक्रम रेकॉर्ड करतो आणि तो भूरीपर टाकतो की कार्यक्रम कोण सादर केला होता किंवा कोणाच्या पत्रात नाव घेतले आणि असं सर्व श्रोतांना माहिती पडतो. समजा मी कार्यक्रम एखाद्या कार्यक्रमात असं ऐकला नसेल तर मला माहिती पडतं की सर माझं या आकाशवाणीवरती कार्यक्रमात गाण्या वाजलेलं आहे आणि माझं नाव आलेलं आहे. श्रोता संघ असा आहे की एक सामाजिक काम कार्यक्रम असं घेतो.
0: अरे वा खूप छान. म्हणजे आकाशवाणी हे मित्रत्व वृद्धिंगत करण्याचं पण माध्यम झालेलं आहे, हो ना? आता मला सांगा संजय जी की अमरावती आकाशवाणीने आपल्याला काय दिलं?
1: अमरावती आकाशवाणीने भरपूर दिलं. मी एक श्रोता एक जरी असलो एका बाजूने एका बाजूने एक लेखक म्हणून एक कवी म्हणून मी जेव्हा समाजात वावरतो अनेक म्हणजे माझं रूप या आकाशवाणीवर

0: माझी मुलाखती आकाशवाणी होती लागली आणि विशेषतः मी आता आकाशवाणीला महसूल मिळावा कार्यक्रमाला यासाठी मी प्रयत्न केला आणि मोदी शांता नावाची एजन्सी मी आकाशवाणी मिळून घेतली. हे आकाशवाणीचं एक मला या बेनिफिट मिळालेलं आहे.
1: आज हा विशेष स्वरसंवाद आहे आकाशवाणीच्या वर्धापन दिनानिमित्त. तर आज या अनुषंगाने आपण कुठलं गीत ऐकू इच्छिता, कुठल्या गाण्याची आपण फरमाईश करणार आहात?
0: मला ते एकच गाणं आठवतं मॅडम, साथी हात बळाला एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना. कारण की ही जी आकाशवाणी आहे म्हणजे आज म्हणजे जळणघडणीपासून म्हणजे जेव्हापासून सुरू झाली आजच्यापर्यंत 13 वर्षात खूप अधिकारी येऊन गेले, कर्मचारी येऊन गेले, घोषित येऊन गेले आणि हे संपूर्ण येऊन गेले. त्याच्यामुळे ही आकाशवाणी आता म्हणजे जेव्हा तो रिले सेंटर होतं म्हणजे विद्यार्थीहून कार्यक्रम होत होते, आता स्थानिक 4 तासाचे कार्यक्रम प्रसारित होता. त्यांची जी मेहनत आहे याचा संघटक आहे तुम्ही उद्घोषाचा, सर्वांची जी मेहनत आहे, परंतु हात एकत्र राहून ही एक प्रगती होत आहे.
1: एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असं हे आकाशवाणीचं काम चाललेलं आहे आणि आकाशवाणीचंच ब्रीद आहे बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय. तर ती असं सगळ्यांचं हित जपते आहे आणि सगळ्यांना सुखावते पण आहे.

श्रोतेहो, कोणताही कार्यक्रम श्रोत्यांपर्यंत पोचण्यापूर्वी अनेक कल्पना, अनेक हात आणि अनेक मन त्यामागे कार्यरत असतात. त्यातील दोन आधारस्तंभ म्हणजे आकाशवाणीचा तंत्रज्ञ विभाग आणि कार्यक्रम विभाग. आज आपल्या आकाशवाणी अमरावतीच्या निवृत्त अधिकाऱ्यांनी त्यांच्या आठवणी, अनुभव आणि मनोगत अत्यंत मनमोकळेपणानं आपल्या समोर मांडलं, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आकाशवाणीचा हा स्वर असाच निरंतर घुमत राहो, नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचत राहो आणि समाज प्रबोधन, संस्कृती संवर्धन तसंच जनसेवेचं कार्य अधिक व्यापक होत राहो, हीच आजच्या वर्धापन दिनानिमित्त कामना. आणि आपण सगळ्या आकाशवाणी अमरावतीवर प्रेम करणाऱ्या श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. चला तर मग श्रोते हो, आता मी आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आजच्या विशेष स्वरसंवाद या कार्यक्रमातून आपली अनुमती घेतेय. आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कळवायला विसरू नका. नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण वर्धापन दिनानिमित्त विशेष स्वर संवाद हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाच्या संवादिका होत्या अवंती मोरे. तांत्रिक सहाय्य लाभलं होतं गणेश देशमुख यांचं. निर्मिती सहाय्य अवंती मोरे यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादर करते होते आशिष गावंडे. श्रोते हो, वर्धापन दिन विशेष स्वर संवाद कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण 10 तारखेला शुक्रवारी सकाळी ठीक 11 ते 12 या दरम्यान ऐकू शकाल.
1: पुणे कार्यक्रम स्वर संवाद.

0: गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू। स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनु। स्वर संवाद फोन इन कार्यक्रम स्वर संवाद।
1: श्रोते आपण ठेवून केला आकाशवाणीचा अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगा हर्ट्स वर।
2: श्रोते हो, 8 जुलै हा आकाशवाणी अमरावतीचा वर्धापन दिवस। हा दिवस समृद्ध परंपरेचा, जनसेवेच्या प्रवासाचा आणि समाजाशी असलेल्या भावनिक नात्याचा उत्सव आहे।
3: आशिष गवंडे, कार्यक्रम अधिकारी, आकाशवाणी अमरावती।
2: आकाशवाणी वर्धापन दिनानिमित्त सर्व अधिकारी, कर्मचारी, कलाकार, श्रोते आणि जाहिरातदार तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या योगदान देणाऱ्या सर्व व्यक्तींना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा। आकाशवाणी अमरावतीचा स्वर सदैव प्रेरणादायी आणि जनमानसाशी जोडलेला राहो। वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।

0: आता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र।
1: श्रोते आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र। दुपारचे 12 वाजले आहेत आणि आता ऐकूयात कार्यक्रम वनिता मंडळ। हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आता सहक्षेपित करीत आहोत।
2: चला या पावसाळ्यात आनंदही जपूया आणि निसर्गही जपूया। कार्यक्रमात सहभागी झालेल्या श्रोत्यांचे मी मनपूर्वक आभार मानते। पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह आणि एका नव्या निवेदकासह। तोपर्यंत मी हर्षदा कुलकर्णी या कार्यक्रमापुरता आपला निरोप घेते। नमस्कार। मध्यानीचे 12 वाजतात। थोड्याच वेळात वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल।

0: ऐकूया जनीचे बोल, स्वानंदाचे डोल, संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेद घेणारा विशेष कार्यक्रम। लेखन आणि निवेदन प्राध्यापिका मुक्ता गरसोळे कुलकर्णी, सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन।
1: वनिता मंडळ, या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं, सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत। श्रोते हो, दरवर्षी हजारो वारकरी पांडुरंग भेटीची आस मनात ठेवून लाखो मैल पायी वारी करतात। या वर्षीही त्याला अपवाद नाही। यावेळी सुद्धा वारी मार्गाच्या दुतर्फा वड, पिंपळ, कडुलिंब यासारख्या सावली देणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करून ग्रीन कॉरिडोर उभारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। पालखी तळांवर संरक्षक भिंती, पालखी कट्टे, कायमस्वरूपी स्वच्छतागृह, हँगर व्यवस्था आणि हाय माल्ट प्रकाश योजना उभारण्यात आलेली आहे। श्रोते हो, कालच म्हणजे 7 जुलैला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं श्री क्षेत्र देहू पुणे इथून प्रस्थान झालं आणि आज म्हणजे 8 जुलैला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झाले। या निमित्त वनिता मंडळ या आपल्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संत जनाबाईंच्या कर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल, स्वानंदाचे डोल। लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा।

भूलोकेचं वैकुंठ असणाऱ्या पंढरी नगरीमध्ये विठ्ठल नामाचा अखंड गजर चालू आहे. अवघी पंढरी नगरी भक्तिरंगामध्ये नाहून गेलीय. आणि एक परकरी पोर एका वाड्याच्या दाराशी उभं राहून मोठ्या आश्चर्यानं हे सगळं बघतीय. ती अगदी हरखून गेलीय. कोण आहे ही परकरी पोर? ही आहे जनी. चला तर 13व्या शतकातल्या पंढरपुरात जाऊयात. मराठवाड्यातल्या परभणी जवळच्या गंगाखेड गावातल्या दमा आणि करुंडबाई यांची जनी ही एकुलती एक मुलगी. अगदी लहानपणीच मातृछत्र हरपलं आणि वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी परभणीवरून पंढरपूरला दामाशेठ यांच्याकडे तिच्या वडिलांनी तिला आणलं. दामाशेठ म्हणजे संत नामदेवरायांचे

आणि एक परकरी पोर एका वाड्याच्या दाराशी उभं राहून मोठ्या आश्चर्यानं हे सगळं बघतीये. ती अगदी हरखून गेलीय. कोण आहे ही परकरी पोर? ही आहे जनी. चला तर 13व्या शतकातल्या पंढरपुरात जाऊयात. मराठवाड्यातल्या परभणी जवळच्या गंगाखेड गावातल्या दमा आणि करुंडबाई यांची जनी ही एकुलती एक मुलगी. अगदी लहानपणीच मातृछत्र हरपलं आणि वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी परभणीवरून पंढरपूरला दामाशेट यांच्याकडे तिच्या वडिलांनी तिला आणलं. दामाशेट म्हणजे संत नामदेवरायांचे वडील. बघा, परभणी ते पंढरपूर असा जनाबाईंचा हा पहिला प्रवास झाला. आणि मग ही जनी संत नामदेवरायांच्या कुटुंबात अगदी सामावून गेली. ती स्वतःला 15वी जनी म्हणते. 15वी जनी म्हणजे काय? तर या कुटुंबामध्ये आधी 14 सदस्य आहेत. संत नामदेव आणि त्यांची पत्नी राजाई, नामदेवांची आई गोणाई आणि वडील दामाशेठ, नामदेवांची 4 मुलं आणि 4 सुना, एक बहीण आणि एक कन्या, असं 14 जणांचं हे कुटुंब. आणि त्या कुटुंबामध्ये ही 15वी जनी. सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की मराठी स्त्री संत कवयित्रींची संख्या ही भारतातल्या इतर प्रांतांपेक्षा जास्त आहे. आणि हीच जनाबाई स्वतःला नामयाची दासी जनी असंही म्हणवते. ही तिची स्वनामधन्य मुद्रा आहे.

हीच जनाबाई दिवाळीच्या सणाचा एक प्रसंग रंगवताना असं म्हणते, सण दिवाळीचा आला नामा देवळासी गेला, हाती धरुनी देवासी चला।

संत नामदेवांशी तिचं जन्मोजन्मीचं आणि युगायुगाचं नातं आहे. तिच्या अस्तित्वाला अर्थच मुळी नामदेवांमुळे मिळालेला आहे. म्हणूनच आपले पूर्वजन्म सांगताना ती म्हणते, सत्ययुगामध्ये नामदेव प्रल्हाद होते तर मी त्यांची पद्मिनी दासी होते. त्रेता युगामध्ये नामदेव अंगद होते तर मी मंथरा दासी होते. द्वापार युगामध्ये नामदेव उद्धव होते आणि मी कुब्जा होते. तर कलियुगामध्ये ते नामदेव आहेत आणि मी त्यांची दासी जनी. हिरण्य कश्यपाचे कुळी नामा प्रल्हाद, पद्मिनी नामे माझे श्रेष्ठ दासीचे पद. दुसरा जन्म त्यांचा अंगद राम भक्त, मंथरा नाम माझे माथा तिथ लीलाथ. गोकुळी कृष्णासवे जन्मला उद्धव, गोकुळी कृष्णासवे जन्मला उद्धव. कुब्जा नाम माझे उद्धरिले स्वभाव. कलित नाम देव विठ्ठल चिंतनी, कलित नाम देव विठ्ठल चिंतनी. त्याचे सेवेसाठी दासी जन्मली जनी, त्याचे सेवेसाठी दासी जन्मली जनी. अशा नामदेवांच्या घरी आल्यानंतर विविध कामती करते आहे आणि एक प्रसंग आहे, ती जात्यावर

ओव्या म्हणते आहे दळण दळता दळता. बघा हा, वरवर बघताना अतिशय साध्या सोप्या वाटणाऱ्या अशा या जात्यावरच्या ओव्या, पण नेहमीच्या ओव्यांप्रमाणे त्यामध्ये प्रापंचिक कटकटी नाहीत, सासू सुनांच्या तक्रारी सुद्धा नाहीत. यामध्ये एक गूढ असा आध्यात्मिक अर्थ भरलाय. काय म्हणतात बरं जनाबाई? त्या म्हणतात,

0: आपल्या दैनंदिन जीवनाची अध्यात्माशी सांगड हे जनाबाईंच्या अभंगाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. मला तर जनाबाई या कर्मयोगिनी जनाबाई वाटतात.
1: सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाबाई माझी.
2: तर नरहरी सोनार म्हणतात, देह बागे सरी जाणे अंतरात्मा नाम सोने.
0: आणि जनाबाई म्हणतात, दळिता कांडिता तुझा गाईन अनंता.

बघा, या भाव बळानं तिला अलौकात नेऊन सोडलंय. तिचे श्रम हे श्रम उरलेच नाहीत. पण एक परकरी पोर आहे, लहान आहे, कुणाशी बोलणार? आजच्या भाषेमध्ये म्हणायचं तर आपलं सुख दुःख कुणाशी शेअर करणार? तेव्हा ती म्हणते, माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू नको मजसी अभेरू. मती मंद मी तुझी दासी, ठाव द्यावा पायापाशी, ठाव द्यावा पायापाशी.

बघा, जनाबाईंनी रूढार्थाने प्रपंच केला नाही, पण प्रपंचातली सगळी नाती त्यांनी विठ्ठलामध्येच पाहिली. दळण कांडण असेल, धुणी भांडी असेल, गोऱ्या थापण असेल, शेणाने घर सारवणं असेल, जनाबाईंचा स्वभाव मुळातच कष्टाळू आहे आणि देवाचं मानुषीकरण केलंय त्यांनी. म्हणून त्या म्हणतात, झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी,

आणखी एक गमतीशीर प्रसंग जनाबाई त्यांच्या अभंगामध्ये नोंदवतात आणि अगदी ऐकता ऐकता सहज म्हणून आपल्या पण चेहऱ्यावर स्मितहास्य येत. जनाबाई म्हणतात, जनी डोईने गांजली, जनी डोईने गांजली, विठाबाई धावी आली. देव हाते बुचडा सोडी, देव हाते बुचडा सोडी, उवा मारी तसे तातडी. केस विंचरुनी मोकळे केले, केस विंचरुनी मोकळे केले, जनी म्हणे निर्मळ झाले. आई आणि मुलाचं किंवा आई आणि मुलीचं नातं कसं असतं हे आपल्याला यामध्ये बघायला मिळतं. एके दिवशी नहावयास पाणी नव्हते विसणास, देव धावोनी आले शीतल उदक घे घे.

0: घेतले. आपुल्या हाती विसणी घाली जनीच्या डोळी पाणी, आपुल्या हाते वेणी घाली जनी म्हणे माया आली, जनी म्हणे माया आली.
1: किती उत्कट नाट्य हे. आणि बघा, देव तिच्या सवे नाही तर तिच्यातच आहे याची तिला खात्री आहे. तिचा भक्तीचा अधिकारच इतका आहे की ती देवाशी तद्रूप झालीय. ती म्हणते देव खाते दे...

0: इतकंच काय तर एखाद्या प्रियकराप्रमाणे किंवा पतीप्रमाणे सुद्धा तिने हे नातं अनुभवलंय बर का?
1: विठ्ठल आपल्या दरिद्री घरात येणार त्याचा योग्य पाहुणचार आपण करू शकणार नाही या जाणीवेनं ती खंतावते. पण ऐन मध्यरात्री रुक्मिणीचा संघ दूर करून केवळ आपल्या प्रेमाखातर तो आपल्यापाशी येतो हे उमजल्यावर आनंदानं फुलू नाही येते. तिचा देव तरी कसा, रात्री गुजगोष्टी करता करता झोपून गेला तो उजाडल्यावरही तिथंच झोपलेला. मग जनीच त्याला उठवते, मंदिरात धाडते. एके रात्रीचे समयी देव आले लवलाही, एके रात्रीचे समयी देव आले लवलाही, सुख शेज पहुडले जनी सवे गुज बोले. गुज बोलता बोलता, गुज बोलता बोलता निद्रा आली अवचिता. उठा उठा चक्रपाणी उजाडले म्हणे जनी, उठा उठा चक्रपाणी उजाडले म्हणे जनी.

विठ्ठलाशी कसं बहुपेढी आणि बहु आयामी नातं आहे बघा. एक प्रसंग असा आहे, रोज रोज देवळातलं मिष्टान्न खाऊन देव कंटाळलाय. रोजची पकवान रोजची मिष्टान्न त्याला नको झाली आहेत आणि तो जनाबाईंकडे आला आणि म्हणतो, जनी मला काहीतरी खायला दे ग. दासगणू महाराजांच्या पदामध्ये फार उत्तम असं हे पद आहे. ती म्हणते, अरे मी तुला काय खायला देणार, मी तर नामयाची दासी जनी आहे.

0: आणखी एक प्रसंग सांगतात. संत नामदेवांच्या वाड्यामध्ये श्री पांडुरंग आलेत. नामदेवांचा अधिकारच तेवढा आहे. सर्वांनी श्री विठ्ठलांना नमस्कार केला, पण विठ्ठलांची नजर मात्र जनीला शोधतीये. जनी परसदारी कामामध्ये गुंतलेली आहे. तेव्हा श्री विठ्ठल तिला शोधतात, तिच्याबद्दल विचारतात, आणि ती भेटली की तिचं क्षेम कुशल पुसतात आणि हसतातही. एक विलक्षण प्रत्ययकारी असं हे भास दृश्य म्हणजे जनीच्या अभंगाचा गाभा आहे.
1: एके दिवशी वाडी यात देव आले अवचित, एके दिवशी वाडी यात देव आले अवचित, अवघी पायासी लागली देवे त्यावरी कृपा केली. मी बाहेरी कामासी गुंतले देवे मजला विचारले. बाहेर आहे सव बोलती देव मजला हटकती. हात धुवून जवळी गेले कशी गे जनी देव हसून बोले.
0: किती सुंदर भावदर्शन आहे. जनीचं क्षेम कुशल आणि खुशाली विचारणारा असा हा तिचा सखा पांडुरंग आहे. तिचा हा प्रामाणिक भाव मनाला अगदी भिडतो. स्त्री सुलभ भावना आणि स्त्री हृदयाची स्पंदन सुद्धा जनाबाईंच्या अभंगामध्ये वारंवार बघायला मिळतात. तिने रूढार्थाने संसार केला नाही, पण वात्सल्याचा अखंड झरा तिच्या अभंगातून दिसतो. बाळ क्रीडेच्या अभंगामध्ये ती म्हणते,
1: वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी पायी पैंजण आणि वारे, हाती नवनीताचे गोळे. धन्य यशोदाते माय, दासी जनी वंदी पाय. घर हिंदते आकाशी, झाप घाली पिलापाशी. माता गुंतली कामासी, चित्त तिचे बाळापाशी.
0: बघा, एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणा लिहिते,

तिच्या या भक्तिभावातून अद्वैताकडे जाणारा हा प्रवास, तिची आध्यात्मिक अनुभूती ही अक्षरशः तिच्या प्रत्येक अभंगामध्ये जाणवत राहते.

अनेक वेळेला ती विठ्ठलाला कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत सुद्धा बघते बर का। आजच्या भाषेत बोलायचं तर हा फॅमिली मॅन आहे। कसा आहे हा फॅमिली मॅन? तर निवृत्तीला त्यांनी खांद्यावर घेतलंय। निवृत्तीला खांद्यावर का घेतलं? तर निवृत्ती हा द्रष्टा संत आहे, काळाच्या पुढे बघू शकणारा संत आहे, आणि म्हणूनच तो संपूर्ण वारकरी संप्रदायाला मार्गदर्शक आहे। पुढे जनी म्हणते पुढे चाले ज्ञानेश्वर। ज्ञानेश्वर माऊली हे वारकरी संप्रदायाचे नेतृत्व करतात आणि म्हणूनच पुढे चाले ज्ञानेश्वर। आणि मग म्हणतात मागे मुक्ताई सुंदर। आता ही मुक्ताई खरं तर छोटी आहे वयानी सगळ्यांपेक्षा, मग ती मागे का बरं? तर आपल्यासारखे जे चुकार आणि मागे रेंगाळणारे भक्त असतात ना, त्यांना या भक्तीच्या वाटेवर थोडीशी शिस्त लावून पुढे आणण्यासाठी ती मागे आहे। चला तर ऐकूयात जनाबाईंचा अतिशय सुंदर अभंग।

एके दिवशीचा प्रसंग सांगतात, रात्री विठ्ठल जनीच्या झोपडीत झोपले, दळण दळत होते त्यामुळे शेला आणि माळ काढून ठेवली होती, पण सकाळी देवळामध्ये काकड आरतीची वेळ झाली तेव्हा विठ्ठल घाईघाईनं देवळात गेले. पुजाऱ्यानं पाहिलं तर काय, विठ्ठलाचा शेला नाही आणि माळही नाही गळ्यात. अशा वेळेला पंढरपुरातल्या प्रत्येक घराची झडती घेतली गेली आणि विठ्ठलाचा शेला आणि माळ हे जनीच्या झोपडीत सापडली. त्यावर एक अतिशय सुंदर असं पद आहे.

0: जनाबाईंना सुळावर चढवण्याची आज्ञा झाली. पण जनीच्या अशा आर्त आणि करुण अशा धावा केल्यामुळे विठ्ठलाचंही अंतकरण द्रवलं आणि त्या सुळाचं पाणी झालं असं सांगतात. लोकसाहित्यामध्ये सुद्धा जनाबाई आणि श्री विठ्ठल यांच्या संबंधाबद्दल खूप गमतीशीर वर्णन येतात. एक प्रसंग असा आहे, सगळे वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेत. तुम्हा सर्वांना माहितीये की पंढरपुरामध्ये श्री विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी माता नाहीये उभी. अशा वेळेला ते वारकरी रुक्मिणी मातेला विचारतात, कुठे गेले हो विठ्ठल? रुक्मिणी माता उपहासाने उत्तर देते, गेले असतील कुणाचं तरी दळण डळायला, कुणाची तरी धुणी धुवायला. स्त्री सुलभ मत्सराचा किती सुंदर आविष्कार आहे हा. म्हणूनच रुक्मिणीनी मोठा मजेशीर प्रश्न रात्री विठ्ठलाचे पाय चेपता चेपता विचारलाय.
1: विठ्ठलाचा पाय रुक्मिणी चेपे रागे रागे, खरं सांगा देवा जनी तुमची कोण लागे.
0: खर तर रुक्मिणीच्या निर्व्याज अशा प्रेमाचं सगुण रूप म्हणजे जनाबाई आहेत. पण किती सुंदर रंगवलाय हा प्रसंग. हीच जनाबाई कधी कधी अगदी बंडखोरपणे किंवा उद्धटपणे, काही वेळेला धीट आणि सडेतोडपणे आपल्या अभंगामध्ये भाषा वापरत असते. अत्यंत निसंकोचपणे आपल्या भावना व्यक्त करते तेव्हा तिचे अभंग पारदर्शी वाटतात. बघा हा, खर तर विठ्ठल हा विवाहित परपुरुष आहे, पण त्याच्या भेटीला जायचंय तेव्हा जननिंदेची पर्वा न करता गणिकेसारखी मी बाजारात उतरीन असं ती म्हणते. बिनदिक्कत त्याच्या घरी जायची भाषा करते आणि पंढरीमध्ये भक्तीचं पाल मांडलंय असंही सांगते. जीवभावाकडून शिवभावाकडे जाताना हे स्वतःहून स्वीकारलेलं स्वैरिणी पद आहे. ती म्हणते,
1: डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हाती घेऊन टाळ खांद्यावरी वीणा, आता मज मना कोण करी. जनी म्हणे देवा मी झाले वेसवा, जनी म्हणे देवा मी झाले वेसवा, निघाले केशवा घर तुझे.
0: बघा, ही चांगल्या अर्थाने असणारी बंडखोरी, स्पष्ट तिखट आणि सडेतोड शब्द आहेत. म्हणूनच तत्कालीन सामाजिक परिस्थितीबद्दल सुद्धा ती बोलते आणि जातीभेदाबद्दल सुद्धा विठ्ठलाला सडेतोड प्रश्न विचारते. ती म्हणते, राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, मज ठेवियले द्वारी नीच म्हणोनी बाहेरी, नारा गोंदा महादा विठा ठेवियले अग्रवाटा, देवा केव्हा क्षेम देसी, आपुल

ती म्हणोनी दासी जनी। बघा, 13व्या शतकातल्या उपेक्षितांची आणि वंचितांची ही प्रतिनिधी आहे, पण धाडस केवढं, साहस केवढं की साक्षात तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर प्रश्न करू शकते। हीच जनाबाई पुढे अतिशय तिखट अशा शब्दामध्ये विठ्ठलाला मूळ मायेच्या कारट्या असं म्हणते, आणि मग पुढे एका भारुडामध्ये ती असं म्हणते, खंडेराया तुझ करीते नवसू खंडेरा।

राया सासरा मेलिया होईला नंदा मरुदेर नणंद खंडे राया जनी मणे खंडो अवघे मरुदे एकटीच राहू दे पाया पाशी एकटीच राहू दे पाया पाशी एकटीच राहू दे पाया पाशी। काय सुंदर रूपक वापरलंय, क्रोध माया द्वेष मत्सर हे सगळे आसुरी गुण म्हणजे सासू सासरा नणंद आहेत आणि ते दूर सारल्यानंतर अद्वैताची ही वाटचाल म्हणून एकटीच राहू दे पायापाशी। ज्ञानदेव आणि जनाबाईंचं नातं हे अत्यंत उत्कट आणि भावगर्भ असंय। ती दळता दळता सुद्धा ज्ञानदेवांना हाक मारते, जणू काही ज्ञानदेव हे हरिणी आहेत आणि जनी हे त्यांचं पाडस आहेत। ती म्हणते, अहो सखी ये साजणी ज्ञानाबाई हो हरणी, मज पाडसाची माय भक्ती वत्साची ते गाय। इतकंच काय तर ती म्हणते, परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरू। प्रत्येक घटना जनाबाईनी स्वबळावर अनुभवली आहे। संत नामदेवांनी सगुण भक्तीतून तिला विठ्ठलाचं रूप दाखवलं, तर ज्ञानदेवांनी बोट धरून तिला निर्गुणाची वाट चालवलीय, योगाचीही अनुभूती दिलीय। पण विशेष असं की संत नामदेवांमुळेच संत श्रेष्ठ ज्ञानदेवांची तिची भेट झालीय आणि म्हणून ती म्हणते, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर। आणि म्हणूनच एका स्त्री सुलभ उत्कट अशा हुंकारातनं ती म्हणते,

0: जनीनं मला काय दिलं बरं? मी आधुनिक काळामध्ये आहे आणि या आधुनिक काळामध्ये जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा विचार करताना तिने मला काय दिलं याचा जेव्हा मी विचार करते तेव्हा तिच्या 300 ते 350 अभंगातनं मला अनेक गोष्टी बघायला मिळतात. स्त्रीत्वाची खंत आणि कुरकूर जनाबाईंनी कधीच केली नाही. स्त्रीत्वाचा खेद किंवा निंदा सुद्धा तिने केली नाही. कधी स्त्रीत्व लपवलं नाही तर कधी फार मिरवलं सुद्धा नाही. ती म्हणते, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संता ऐसे केले मज. तिचं हे स्त्रीत्व तिच्या कर्तृत्वाच्या आड आलं नाही.
1: जनीच्या अभंगात उपदेश कमी आणि अनुभूती जास्त आहे. नुसती पोपटपंची नाही म्हणूनच अर्थगर्भी आहे.
0: आणि भक्तीला आणि अधिकाराला वयाचं किंवा सामाजिक स्तराचं बंधन लागत नाही हे सुद्धा जनाबाईंचे अभंग आम्हाला सांगतात. कारण तत्कालीन समाजाचा विचार करताना जनाबाई या उपेक्षित आणि निम्न स्तरातून आलेल्या आहेत. पण वारकरी संप्रदायाची आध्यात्मिक लोकशाही म्हणजे स्पिरिच्युअल डेमोक्रसी इथे अधोरेखित होते. केवळ आणि केवळ भक्तीच्या कर्तृत्वावर त्या संतपदाला पोचल्यात.
1: जनीला घरची अशी काही पार्श्वभूमी नव्हती. गॉडफादर नव्हता, वशिलाही नव्हता. गुणही उत्तमताम याती.
0: जनीने कधी आपल्याला जे पडलेले कष्ट आहेत त्याचे किंवा विद्रोहाचे उपेक्षेचे भांडवल केलेलं आपल्याला दिसत नाही. या उपेक्षेचे आणि विद्रोहाचे झेंडे सुद्धा कधी तिने मिरवले नाही. नामदेवांच्या कुटुंबामध्ये जनाबाई मिसळून गेली आणि असं म्हणावंसं वाटतं, कुटुंब रंगलय परमार्थात, कुटुंब रंगलय लेखन कार्यात. असं म्हणतात, एका मोठ्या वृक्षाखाली छोटी झाडं वाढत नाही, पण याला अपवाद होता ते संत नामदेवरायांचं कुटुंब आणि त्यांच्याच कुटुंबातलं एक सदस्य असलेली ही संत जनाबाई.
1: प्रसिद्ध साहित्यिक श्री राचीम ढेरे आपल्या एका लेखात म्हणतात, जनीच्या कवितेत गंगेचा गंभीर जीवनौघ नसला तरी निर्झरिणीचे संगीत आहे. उद्यान पुष्पांचा धुंद सुगंध नसला तरी जाई जुईचा मंद मधुर परिमल आहे. प्रभाकराचे प्रखर तेज नसले तरी पहाटेच्या वेळी प्रकाशणाऱ्या शुक्राच्या चांदणीची सुख शीतल प्रभा आहे. केतकीचा घमघमाट नसला तरी तुळशी मंजिरीचे पावित्र्य आहे.

संत जनाबाई ही पहिली स्त्री चरित्रकार आहे. तिने संत चोखामेळ्यांचं चरित्र लिहिलं, संत सेना न्हावी यांचं चरित्र लिहिलं आणि हरिश्चंद्राचं आख्यानही लिहिलं. काळाला आव्हान देणारी अशी ही भक्ती मार्गी विरागिनी. श्री विठ्ठलावर जीवापाड प्रेम करणारी जनाबाई संत नामदेवांचं बोट धरून भक्ती मार्गावर वाटचाल करत राहिली. आणि मग ही परकरी पोर जनी संत जनाबाई झाली आणि नंतर तुम्हा आम्हा सर्वांची ती जनाई झाली. नामदेवांच्या परसदारातली ही तुळस विठुरायाच्या गळ्यातली तुळशी माळ झाली. असं म्हणतात, गुरुची सावली होऊन जगणारी ही जनाबाई अखेरच्या क्षणी सुद्धा गुरुला सोबत करत राहिली. सन 1350 मध्ये आषाढ महिन्यात कृष्ण पक्षाची त्रयोदशी संत नामदेवांनी देह ठेवला पंढरीच्या विठ्ठलाच्या मंदिराच्या पायरीवर आणि त्याच दिवशी ही नामयाची दासी जनी त्याच पायरीवर स्वतःही कायमची विसावली, शांत झाली, ज्योतीमध्ये ज्योत सामावून गेली. गुरु शिष्य दोघेही एकाच दिवशी पांडुरंग चरणी विलीन झाले, जनीची जनाई झाली. चला तर, जनीनं आपल्या कार्यकर्तृत्वानं भगवी केलेली ही भक्तीची वाट आपणही पुढे चालूया. आपल्या खांद्यावरून भागवत धर्माचीच नव्हे तर माणूस धर्माची ही दिंडी पुढे नेऊया. जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल, जनीचे बोल जैसे स्वानंदाचे

0: बरोबर.
1: आसियान भारत वस्तू व्यापार करार संयुक्त समितीच्या बैठकीचं आयोजन होत आहे. ही बैठक भारत आणि आसियान यांच्यातलं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी, परस्पर सामंजस्य वाढवण्यासाठी आणि रचनात्मक संवाद पुढे नेण्यासाठी एक महत्वाचं व्यासपीठ ठरत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. मुंबई शहरात 225-26 या एका वर्षात 855 झाडं पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्याचं काम सुरू आहे. या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या सर्व कामांवर लक्ष ठेवणं, आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील असंही मिसाळ म्हणाले. दरम्यान राज्यामध्ये ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवाना घेऊन त्या नावाखाली चालणाऱ्या डान्सबारना आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. तसंच राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयकही काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. मुंबईत जे आणि केएम रुग्णालयात 2 ते 3 मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करू असं आश्वासन पण त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रॉनिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 5150 बस भाड्याने घेण्याचं कंत्राट महामंडळानं दिलं आहे. त्यातल्या 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी एसटी बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचे ते म्हणाले. April 2024 ते January 2026 दरम्यान 4281 अपघात झाले. या प्रकरणी नियमांनुसार चालकांवर नियमानुसार कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी NCMC कार्ड काढल्याची माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात राजधानी मुंबई पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 ते 3 दिवसात अरबी समुद्राचा उत्तर भाग, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागांमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी, पूर्व राजस्थान, गुजरात, कोकण, गोवा, दक्षिण कर्नाटकमध्ये आज अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसंच दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख आणि ईशान्य भारतातल्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल आणि तेलंगणामध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेट, बिहार, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. लडाखच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी येत असून हिमवृष्टीही होत आहे, त्यामुळे दृश्यमानता कमी झाली असून विविध खिंडीतली वाहतूक बंद झाली आहे. हवामान विभागानं जोरदार पावसामुळे पूरस्थिती उद्भवण्याचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशातही सर्वत्र जोरदार पाऊस होत असून कुल्लूमध्ये ढगफुटी झाली आहे. पर्यटकांनी नदी नाल्यांच्या आसपास फिरायला जाऊ नये असा सल्ला प्रशासनानं दिला आहे. इराणच्या हॉर्मुझगन प्रांत आणि माशेर शहरावर अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील 2 सैन्यतळ बहारीन आणि कुवेतमध्ये आहेत. शारजाहून कराचीकडे जाणारे एक मालवाहू विमान काल रात्री उशिरा अरबी समुद्रावर बेपत्ता झालं. K2 एअरवेज कंपनीचं बोईंग प्रकारातलं हे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्यापूर्वी 300 किलोमीटर अंतरावर असताना रडारवरून नाहीसं झालं. वैमानिकानं उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची सूचना हवाई वाहतूक नियंत्रकाला दिली होती आणि प्रादेशिक नियंत्रण केंद्राकडे मदतीची विनंतीही केली होती. मात्र काही वेळातच विमानाचा संपर्क तुटला. या विमानात 5 कर्मचारी होते. अमरनाथ यात्रेसाठी आज 9837 तीर्थयात्री जम्मूहून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाले. 4480 यात्री 173 गाड्यांमध्ये मध्य काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातल्या बालटालसाठी आणि अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम मार्गासाठी 5354 तीर्थयात्री 188 गाड्यांमधून रवाना झाले आहेत. आतापर्यंत 1,15,000 यात्रेकरूंनी 3,880 मीटर उंचावर असलेल्या महादेवांच्या हिमलिंगाचं दर्शन घेतलं. ही यात्रा 57 दिवसांची असून येत्या 28 ऑगस्ट रोजी पूर्ण होईल. जम्मू काश्मीर इथल्या शोपियान जिल्ह्यातल्या चनापुरा परिसरामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही मोहीम लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं एकत्रितरित्या राबवली होती.
आपण आपल्या जमिनी स्वार्थासाठी बळकवल्यामुळे मुंबई शहरात पावसाळ्यात पाणी साचतं. अनधिकृत बांधकामात तुंबलेली गटारं आणि सार्वजनिक सुविधांचा

गैरवापरामुळे ही परिस्थिती ओढावली असून ती आपलीच निर्मिती असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाने ओढले आहेत. ऐन पावसाळ्यात मुंबईत पाणी साचण्याच्या समस्येसाठी केवळ महापालिकेला दोष देणं नागरिकांनी थांबवायला हवं असंही न्यायालयाने म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवसांचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबोर्नला रवाना. योग्यकर्तामधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर. देशाच्या विविध भागात पावसाचा जोर. महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, दुपारचे 3 वाजता आहेत. आता प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबईत एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन। लोककला प्रोत्साहन योजनेत नमन खेळे जाखडी वही गायन आणि झाडीपट्टीचा समावेश। देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण। नवी मुंबई विमानतळामार्गे औषधं आयात करायला केंद्र सरकारची परवानगी। आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा। मुंबईमध्ये एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारने केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट ठरवले आहेत। पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली। राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं। मिसिंग लिंक जवळ दरड कोसळल्या प्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असं ते म्हणाले। कोकणात काही ठिकाणी परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिक निधी वितरित केला आहे असंही त्यांनी सांगितलं। मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षात पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी दिलं। मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली। मुंबई जेजे आणि केईएम रुग्णालयात 2-3 मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल। ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली। 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले। शवविच्छेदकांची रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करू असं आश्वासनही त्यांनी दिलं। येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रिक करणार आहोत। हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली। 5,150 बस भाड्याने करण्याचं कंत्राट महामंडळानं दिलं आहे। त्यातला 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली। राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी ST बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचं ते म्हणाले। April 2024 ते January 2026 दरम्यान 4,281 अपघात झाले। या प्रकरणी नियमानुसार चालकांवर कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली। आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी NCMC कार्ड काढल्याची माहितीही त्यांनी दिली। राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे। यापुढे नमन खेळे जाखडी वही गायन आणि झाडीपट्टी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली। या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10 लाख रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे। मुंबई शहरात 2025-26 या 1 वर्षात 855 झाडं पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली। या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5,000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्यांचं काम सुरू आहे। या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू असं आश्वासन त्यांनी दिलं। याशिवाय या सर्व

कामावर लक्ष ठेवणं, आयत्या वेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील, असंही मिसाळ म्हणाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यंदाच्या पावसाळ्यात एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 झाली आहे. कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे. मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी मका, बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं

टंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 झाली आहे. कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे. मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी मका, बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. राजधानी मुंबईत पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे, मात्र वातावरण अद्याप ढगाळ आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 43.7 मिलीमीटर पाऊस पडला. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर पावसाने जोर धरल्यामुळे आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39% पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसांमधल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 71 धरणांपैकी 21 अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून तिथलं जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेलं नाही. जिल्ह्यातल्या सर्व शाळा तसंच महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा ते वसई स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं डहाणू वसई मार्गावर उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीनं चालत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव नालासोपारा ते वसई दरम्यान गाड्यांचा वेग ताशी 10 किलोमीटर इतका मर्यादित करण्यात आला आहे. नाशिक शहरासह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या आपत्कालीन परिस्थितीमुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून आज सकाळी 9 वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात 12,620 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावं तसंच नदीपात्रातलं साहित्य आणि जनावरं तत्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. पावसाचं प्रमाण कायम राहिल्यास विसर्गात टप्प्याटप्प्यानं आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यातल्या अकोला हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर तोंडगाव इथं असलेला टोलनाका जप्त करण्याचे आदेश वाशिम जिल्हा न्यायालयाने काल दिले आहेत. या टोलनाक्यावर रोज लाखो रुपयांची उलाढाल होते. वाशिम वळण रस्त्यासाठी एका शेतकरी कुटुंबाची जमीन घेतल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोट्यवधींचा मोबदला ठकवला आहे, त्यामुळे लवादाचा आदेश धुडकावल्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. मांडूपमधल्या कोकण नगर इथे बीएसटी बसनं काही पादचाऱ्यांसह रस्त्यावरच्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. आज सकाळी झालेल्या दुर्घटनेत वाहनांचं मोठं नुकसान झालं असून एक जण गंभीर जखमी झाला. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तर सोमवारी रात्री वाशी टोलनाक्यावरून जात असताना बस चालकाला अचानक अपस्माराचा तीव्र झटका आल्यामुळे होऊ शकणारा मोठा अपघात वाहकाच्या तत्परतेमुळे आणि समयसूचकतेमुळे टळला. चालत्या बसवरचं नियंत्रण सुटलं, मात्र वाहकानं त्वरित प्रतिसाद देत इतर वाहनं आणि पादचाऱ्यांना धडकण्यापूर्वी बस सुरक्षितपणे थांबवली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. लोककलांना प्रोत्साहन योजनेत नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टीचा समावेश. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधं आयात करायला केंद्र सरकारची परवानगी आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

FM बँडेक्शे 1.5 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. तोवर प्रतीक्षा करावी.

नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य शासनानं केंद्र सरकारला सादर केला आहे. मुंबईत 370 हॉटस्पॉट्स ठरवले.

0: उदय आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेतल्या नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी रंगभूमी या चार पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कला पथकांना प्रत्येकी 50,000 रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. त्याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या आता 42 झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1677 अंकांनी खाली आला आणि 76,504 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि 23,882 वर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सायंकाळचे 5:03 आणि 3 सेकंद झाली आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

योगेश कदम यांनी विधान परिषदेत सांगितलं. आतापर्यंत प्रिंट स्वरूपात असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद यात आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती, मात्र भारतीय न्याय संहितेत ही तरतूद नसल्यानं या विधेयकात ती तरतूद केल्याचं गृह राज्यमंत्री म्हणाले. ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.

0: अशा प्रकारची तरतूद होती, मात्र भारतीय न्याय संहितेत ही तरतूद नसल्यानं या विधेयकात ती तरतूद केल्याचं गृह राज्यमंत्री म्हणाले. ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्र सरकारला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंक जवळ दरड कोसळल्या प्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत IIT मुंबईच्या तज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असंही ते म्हणाले. मुंबईत JJ आणि KEM रुग्णालय चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करू असं आश्वासनही त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बस चा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यात 1 एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 दरम्यान 4,281 अपघात झाले. या प्रकरणी चालकांवर नियमानुसार कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10 लाख रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे.
0: राज्यातील लाखो आदिवासी आणि पारंपारिक वनवासी बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वनहक्क कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनींवर आता आदिवासींना स्वतंत्र 7/12 उतारा आणि गाव नमुना 12 ई लागू करण्यात आला आहे अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. सभागृहात निवेदन देताना महसूल मंत्री म्हणाले की आतापर्यंत वनपट्टा मंजूर झाल्यानंतर आदिवासी बांधवांची नावं 7/12 उतारावरील केवळ इतर हक्क या सदरात नोंदवली जात होती तर मुख्य की हक्काच्या जागी महाराष्ट्र शासन वने असा उल्लेख असायचा. या तांत्रिक अडचणीमुळे आदिवासी शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्यात, बँकांकडून कृषी कर्ज घेण्यात, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नुकसान भरपाई मिळवण्यात व्यावहारिक अडचणी येत होत्या. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आता गाव नमुना 7E मध्ये थेट संबंधित वनपट्टा धारकाची नोंद केली जाईल तर गाव नमुना 12E मध्ये संबंधित जमिनीवरील पिकांची नोंद घेतली जाईल. या निर्णयामुळे आदिवासी बांधवांना अॅग्री स्टॅकसह सर्व कृषी विषयक शासकीय सुविधांचा लाभ अधिक सुलभतेनं आणि तातडीनं घेता येणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. अमरावती विभागातील वनक्षेत्रात जखमी, अपघातग्रस्त आणि संकटात सापडलेल्या वन्यजीवांवर अत्याधुनिक उपचार करून त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी अमरावतीच्या बांबू गार्डन इथं समर्पित प्रादेशिक वन्यजीव बचाव उपचार आणि पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रासाठी शासन लवकरच मान्यता आणि निधी उपलब्ध करून देईल अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी काल विधान परिषदेत केली. तत्पूर्वी आमदार संजय खोडके यांनी अपघात, विद्युत प्रवाहाचा धक्का, मानव वन्यजीव संघर्ष, अनाथ पिल्ल तसंच जप्त करण्यात आलेल्या वन्यजीवांच्या उपचारासाठी अमरावती विभागात कोणतीही आधुनिक सुविधा उपलब्ध नसल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन त्यांनी दिलं.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. तिसऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्री कार्यगट परिषदेचं आयोजन उद्यापासून 12 जुलै दरम्यान नागपुरात करण्यात आलंय. या परिषदेला ब्रिक्स सदस्य समूह, 11 देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी 11 जुलै रोजी होणाऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे. ही परिषद भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेच्या अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी निर्माण या संकल्पनेअंतर्गत आयोजित करण्यात येत आहे. रशिया आणि ब्राझील यांनी आयोजित केलेल्या परिवहन कार्यगटाच्या पहिल्या 2 महत्वपूर्ण बैठकींनंतर होत असलेल्या या 3 बैठकीचा उद्देश आंतरराष्ट्रीय परिवहन सहकार्याला अधिक बळकटी देणं हा आहे. अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील तोंडगाव टोल प्लाझा जमीन अधिक

ग्रहण मोबदला प्रकरणात वाशिम जिल्हा न्यायालयाने प्लाझा जप्त करण्याचे आदेश दिले आहे. वाशिम बायपास साठी संपादित जमिनीचा मोबदला न मिळाल्याने शेतकरी बेबीताई गर्जे आणि विठ्ठल गर्जे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने काल जप्ती वॉरंट बजावत टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश दिले. व्हीबीजी रामजी कायद्यावरील कार्यशाळा विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी या योजनेतून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाची मोठी क्षमता असल्याचं सांगितलं. रोजगार हमीचे दिवस 100 वरून 125 तर कामांची संख्या 266 वरून 318 करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय ग्रामविकास विभागाच्या सहसचिव रोहिणी भाजी भाकरे यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीने पुढील 5 वर्षात विकसित ग्रामपंचायत आराखडा तयार करण्याचं आवाहन यावेळी केलं. राम मंदिरासाठी जमा झालेल्या देणगीचा हिशोब जाहीर करून कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी यवतमाळ इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी दत्त चौकात आंदोलन केलं. श्री दत्त मंदिरात प्रभू श्रीरामाची आरती करून रामरक्षा आंदोलन करण्यात आलं. यावेळी संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी भूमिका मांडली तर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. भंडारा जिल्ह्यातील 794 जिल्हा परिषद शाळांमध्ये सुमारे 800 शिक्षकांची पदं रिक्त असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तातडीनं शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली. भारतातली हजारो वर्षांची सांस्कृतिक सामाजिक आणि बौद्धिक परंपरा जपणारी प्राचीन हस्तलिखितांचं संरक्षण संवर्धन आणि पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याच्या उद्देशानं ज्ञान भारतम हे राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियान सुरू करण्यात आलंय. नागरिकांनी 75 वर्षांपेक्षा जुनी पुस्तकं हस्तलिखित आणि दुर्मिळ ग्रंथ यांची माहिती ज्ञान भारतम ऍपवर किंवा वेबसाईटवर नोंदवून या ऐतिहासिक राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. येत्या काही तासात यवतमाळ वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून या दरम्यान काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पर्जन्यमान देखील राहू शकतं असा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. याशिवाय अकोला अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान भंडारा जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यानं शेतकऱ्यांनी धानाचे पेरे टाकायला सुरुवात केली आहे तर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात देखील पावसानं हजेरी लावली आहे. अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचा लाभ मिळावा यासाठी 1 ते 31 जुलै दरम्यान विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून सूक्ष्म सिंचनासाठी 90% अनुदान मिळणार असून महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलंय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत संमत. झाडीपट्टीसह आणखी 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश. वन हक्क कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनींवर आदिवासींना स्वतंत्र 7/12 उतारा आणि गाव नमुना 12 ई लागू करण्यात येणार. आणि जमीन अधिग्रहण मोबदला प्रकरणात वाशिम जिल्हा न्यायालयानं दिले टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असण्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण. आणि हवामान विभागानं पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंक जवळ दरड कोसळल्या प्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत

आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षात पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकात आहे असं कदम यांनी आज सांगितलं. आतापर्यंत छापील स्वरूपात असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद यात आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत ही तरतूद नसल्यानं या विधेयकात ही तरतूद केल्याचं गृह राज्यमंत्री म्हणाले. मुंबई जे आणि केएम रुग्णालयात 2-3 महिन्यात मशीनद्वारे चीरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमनखेळे जाखडी वहीगायन आणि झाडीपट्टी रंगभूमी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10 लाख रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदीकडे जाणारे 4 पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत. त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती. मात्र नियोजित वेळेनुसार 2:30 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्या वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या आदिशक्ती मुक्ताबाई पालखीचं आज बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात आगमन झालं. बीड जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच शहागड इथं गोदावरी पात्रात माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आलं. हा सोहळा पाहण्यासाठी गोदावरीच्या तीरावर हजारो भाविक जमले होते. आज या पालखीचा मुक्काम गेवराईमध्येच होणार असून उद्या ती बीडकडे रवाना होणार आहे. संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखीचंही आज बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ तालुक्यात आगमन झालं. बीड जिल्ह्याच्या वेशीवर भाविकांनी मोठ्या संख्येनं श्रींच्या पालखींचं स्वागत केलं. आज या पालखीचा मुक्काम परळी इथल्या शक्तिकुंज वसाहतीत होणार आहे. उद्या सकाळी ही पालखी वैजनाथला रवाना होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम मौजे टेरव गावात पूर्ण झालं आहे. एसआयआर 100% पूर्ण करणारं राज्यातलं हे पहिलं गाव ठरलं आहे. गावात एकूण मतदार 195 असून त्यात 93 महिला आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मोशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवर कोसळला. यात सुमारे 16 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीतून चालायचं. एनडीआरएफ सह अन्य यंत्रणा या ठिकाणी बचाव कार्य करत आहेत. गरज पडली तर लष्कराची मदतही घेतली जाणार आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तुर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराण बरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या तरी इराणशी कोणतीही चर्चा करायला आपण तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तुर्कीची राजधानी अंकारा इथं नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते. भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसतो.

वस्तून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1677 अंकांनी खाली आला आणि 76504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि 23882 अंकांवर बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराण बरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारात जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95.56 रुपये या पातळीवर बंद झाला. राजधानी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गेले काही दिवस तांडव करणाऱ्या पावसानं आज विश्रांती घेतली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या क्षेत्रात पाऊस चांगला झाल्यानं पाणीसाठा 41% वाढला आहे. तुळशी आणि विहार तलाव भरून वाहू लागले आहेत. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून अधूनमधून सरी येत आहेत. नवी मुंबई परिसरातही पाऊस कमी झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं सावित्री, आंबा, कुंडलिका, पाताळगंगा या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत आहेत. रोहा आणि महाड शहरात पुराचं

0: 41% वाढलं आहे. तुळशी आणि विहार तलाव भरून वाहू लागले आहेत. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून अधूनमधून सरी येत आहेत. नवी मुंबई परिसरातही पाऊस कमी झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं सावित्री, आंबा, कुंडलिका, पाताळगंगा या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत आहेत. रोहा आणि महाड शहरात पुराचं पाणी शिरलं आहे. कर्जत तालुक्यात जांभरुंग इथं आंबिवली पाझर तलाव फुटला, त्यामुळे शेकडो एकर जमिनीचं नुकसान झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर पावसानं जोर धरल्यानं आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39% पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसातल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 71 धरणांपैकी 21 अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे आतापर्यंत अंदाजे 92,73,337 रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला मिळाला आहे. 200 जास्त घरांचं नुकसान झालं असून विजेच्या तारा आणखी खांबांची पडझड झाली आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणची यंत्रणा कार्यरत आहे. नाशिक शहरासह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागानं पालघर, रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, ढिगाऱ्याखाली 16 अडकले असल्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,677 अंकांची घसरण आणि हवामान विभागानं पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:10 होत आहेत. श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत. सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

0: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग। श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले। त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। योग संगम पोर्टल।
1: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेल द्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो.
1: आम्ही चर्चा करतो.
2: आम्ही गप्पाही मारतो.
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मा पण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र. आजचं विधिमंडळ समालोचन सुरुवातीला ऐकूया. विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन लेखन केलं आहे गौरीशंकर घाळे यांनी.
1: मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आमच्यावर टीका करा मात्र महाराष्ट्राला बदनाम करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं. अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. दशावतार कलाकारांच्या अनुदानात दुप्पट वाढ. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि त्याचवेळी भरती आल्यास मुंबईतील 370 हॉटस्पॉटवर पाणी साचतं. हे पाणी बाहेर काढण्यासाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार असून मंजुरीसाठी तो केंद्राकडे पाठवल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. केंद्राच्या मान्यतेनंतर या आराखड्यानुसार काम सुरू होईल. त्यामुळे दरवर्षी पाणी साचण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. सभागृहात मुंबई आणि महानगर प्रदेशातील प्रश्नांवर गेली 2 दिवस नियम 293 अन्वये झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज उत्तर दिलं. अतिवृष्टीनंतर कनेक्टिंग लिंक परिसरात कोसळलेली दरड. धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिलं. कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली. लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काहीही झालेलं नाही पण कनेक्टिंग लिंकच तुटली. 7,000 कोटी पाण्यात गेले असा प्रचार केला. या आरोपातील सारा खोटारडेपणा आता समोर आला आहे. या लिंकमुळे घाट रस्त्यातील अपघात आणि वाहतूक कोंडी संपली आहे. तुम्ही माझ्यावर टीका करा मला सवय आहे पण आजपासून 10 वर्षांनी टीका करणारे नसतील पण कनेक्टिंग लिंक असेल आणि फडणवीस शिंदेंचं नाव असेल. तुम्ही

0: मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना फटकारलं. मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवड्यातल्या 4 दिवसात पूर्ण महिन्याभरातला 90% पाऊस पडला आहे. एकीकडे मुसळधार पाऊस, दुसरीकडे 50 ते 75 ताशी वेगाने वाहणारे वारे यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडली. मुंबईत दरवर्षी सरासरी झाडं पडून 5, दरड कोसळून 3 तर इमारती कोसळून 13 मृत्यू होतात. मॅनहोल्समध्ये पडून आतापर्यंत 7 मृत्यू झालेले आहेत. मुंबईत जुन्या झाडांच्या मुळांची क्षमता मोजून मुळं अधिक घट्ट करायची याबाबत महापालिकेच्या सूचना दिल्या आहेत. तसंच ज्या झाडांबाबत ते करता येत नसेल ते विहित पद्धतीचा उपयोग करून काढली पाहिजेत अशा सूचनाही महापालिकेला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं नियोजन करताना तिथल्या लघु उद्योगांचा विचार केलेला आहे. हा केवळ गृहनिर्माण प्रकल्प नसून तिथल्या सर्व उद्योगांसाठी आधुनिक व्यवस्था तयार करणार आहोत. पुढील 1.5 वर्षात पुनर्वसनाची 10,000 घरं पूर्ण करायची आणि त्याचा चावा देण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करायचा असा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबई आणि महानगर क्षेत्र हे महाराष्ट्राचं आणि देशाचं ग्रोथ इंजिन आहे. देशातील कोणत्याच महानगर क्षेत्रात सुरू नाहीत इतकी विकास कामं सध्या मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी आज विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांनी काल अतिवृष्टीच्या प्रश्नावर दिलेल्या स्थगन सूचना अध्यक्षांनी फेटाळल्या. अन्य आयुधांच्या माध्यमातून यावर सभागृहात चर्चा घडवून आणू तसा प्रस्ताव देण्याची सूचना केली. मात्र त्यानुसार विरोधी वाकांवरील सदस्यांकडून अल्पकालीन सूचनेची मागणी करण्यात आली. मात्र आजच्या कामकाजात ती दाखवण्यात आली. विविध लक्षवेधी सूचनाही पुढे ढकलल्या जात आहेत. सभागृहात हे काय सुरू आहे म्हणत नाना पटोले, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आदी सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. राज्यातील आदिवासी आणि पारंपरिक वननिवासींना वनहक्क कायद्यांतर्गत मिळालेल्या जमिनींवर आता आदिवासींना स्वतंत्र 7/12 उतारा आणि गाव नमुना 12E लागू करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. या निर्णयामुळे राज्यातील 2 लाखांपेक्षा जास्त आदिवासी कुटुंबांच्या हक्काचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत वनपट्टा मंजूर झाल्यानंतर आदिवासी बांधवांची नावं 7/12 उतारावरील केवळ इतर हक्क या सदरात नोंदवली जात होती तर मुख्य मालकी हक्काच्या जागी महाराष्ट्र शासन वने असा उल्लेख असायचा. या तांत्रिक अडचणीमुळे आदिवासी शेतकऱ्यांना फार्मर आयडी, बँकांकडून कृषी पीक कर्ज, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नुकसान भरपाई मिळवण्यात अडचणी येत होत्या. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून वनपट्टा धारकांसाठी स्वतंत्र 7/12 नमुना 7E आणि गाव नमुना 12E तयार करण्याचा निर्णय घेतल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील दशावतार ही केवळ लोककला नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपरिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. या कलेच्या संवर्धनासाठी दशावतारासह लोककला अनुदानाची रक्कम 2,22,00,000 रुपयांवरून 4,40,00,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. कलाकारांना थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना सदस्य निलेश राणे यांनी दशावतारी कलाकारांच्या विविध समस्यांसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी भास्कर जाधव, सुनील प्रभू यांनीही उपप्रश्न केले. दशावतार कलाकारांची नोंदणी, जिल्हास्तरावर प्रत्यक्ष पडताळणी तसंच लोककलावंतांना ओळखपत्र देण्याचा निर्णयही शासनानं घेतला असून यासाठी विभागीय अधिकारी जिल्हास्तरावर जाऊन नोंदणी प्रक्रिया राबवतील असं त्यांनी सांगितलं. तसंच दशावतार महोत्सव, नमन महोत्सव, राज्य सांस्कृतिक पुरस्कार योजनेअंतर्गत दशावतार कलेसाठी 3 लाख रुपयांचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि 1 लाख रुपयांचा राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
1: विधान सभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखक होते गौरीशंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: शवविच्छेदन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अहवालातील विलंबही कमी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. डहाणू जवार आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणासाठी 7 दिवसांची मुदत, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांची माहिती. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विधान परिषदेत मंजूर. 16 ऑगस्ट पासून व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठीचं ज्ञान बंधन.

कारक ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची ठळक क्षणचित्र. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम म्हणजेच शरीराला चिरफाड न करता शवविच्छेदन तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू असून या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबद्ध पद्धतीने दूर करण्यात येतील. अत्याधुनिक नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम तंत्रज्ञानामुळे शरीराला चिरफाड न करता तपासणी करता येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत, कमी मनुष्यबळाची गरज, मानवी चुका कमी करणे आणि अत्यंत सूक्ष्म बदलांचं अचूक निदान करणं शक्य होईल. मुंबईतील जेजे रुग्णालय आणि केईएम रुग्णालयात हे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि जव्हार आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात येतील तसंच आवश्यकतेनुसार भविष्यात आणखी बसेसही उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी डहाणू आणि जव्हार आगारासाठी सुस्थितीतील बसेस उपलब्ध करून देण्याबाबत तर सदस्य प्रवीण दरेकर यांनी राज्यातील एसटी बस अपघातांमध्ये वाढ झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. दुर्गम, आदिवासी, डोंगराळ भागातही एसटी सेवा पोहोचवण्याचं शासनाचं धोरण असून या भागांमध्ये अखंड सेवा देण्यासाठी बस ताफ्याचं आधुनिकीकरण सुरू आहे. मागील 7-8 वर्षात नवीन बसेसची खरेदी कमी झाली होती. इलेक्ट्रिक बस उपलब्ध होण्यात विलंब झाल्यानं शासनाने पुन्हा डिझेल बसेस खरेदीचा निर्णय घेतला. आतापर्यंत 2,640 डिझेल बसेस खरेदी करण्यात आल्या असून टप्प्याटप्प्याने 8,300 नवीन बसेस ताफ्यात दाखल करण्यात येत आहेत अशी माहितीही सरनाईक यांनी दिली. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरण आणि नोंदणी प्रक्रियेसाठी निश्चित कालमर्यादा लागू केली आहे. नूतनीकरणाची प्रक्रिया पोर्टलद्वारे राबवताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं ती तात्पुरती ऑफलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे. याबाबत संबंधित संस्थांना परवानगी देण्यात आली आहे. नूतनीकरणासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे असं मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणाचे प्रस्ताव प्रलंबित असल्याबाबत सदस्य सुधाकर अडबाले यांनी प्रश्न मांडला होता. यापुढे नूतनीकरणाचे प्रस्ताव 60 दिवसात तर नवीन नोंदणीची प्रक्रिया 90 दिवसात पूर्ण करण्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून त्याचं पालन न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असंही सावे यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. प्रलंबित असलेले 30 जूनपर्यंतचं वेतनही संबंधितांना अदा करण्यात आलं आहे. या संदर्भात 443 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 366 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. उर्वरित 77 अर्जांवर कार्यवाही सुरू असल्याचं मंत्री सावे यांनी सांगितलं. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 सभागृहात मंजूर करण्यात आलं. या विधेयकावर जवळपास 1.5 तास चर्चा करण्यात आली. विधेयकावर विरोधकांकडून अनेक सूचना मांडण्यात आल्या तसेच त्याला विरोधही करण्यात आला. परंतु आपलं म्हणणं ऐकून घेतलं जात नसल्याचं म्हणत विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर बहुमतानं हे विधेयक विधान परिषदेत पारित करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधल्या नियम 4, 22, 78 आणि 85 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून 16 ऑगस्ट 2026 पासून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या संदर्भातील अधिसूचना 8 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली. राज्यातील जनतेशी संवाद साधण्याइतपत व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं ही केवळ कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकी देखील आहे. हा निर्णय कोणत्याही भाषेविरोधात नसून कोट्यवधी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, सुलभ संवादासाठी आणि ग्राहकाभिमुख सार्वजनिक सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. चालक आणि प्रवासी यांच्यातील स्पष्ट संवादामुळे गैरसमज कमी होतील, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळेल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल असंही सरनाईक यांनी सांगितलं. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी परिवहन विभागाने मागील काही महिन्यांत

0: पासून राज्यव्यापी प्रशिक्षण मोहीम राबवली आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. वाचक स्वर रश्मी पाटकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग.

0: आज के हवा महल में सुनवा रहे हैं अरविंद नीमा की लिखी नाटिका नैहर छूटो जाए। निर्देशक हैं जटाशंकर शर्मा।
1: शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात। रात्रीचे 8 वाजले आहेत।
2: या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका। उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची। या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक।
1: 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करू। श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात। अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं। मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं।

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
0: सहज संवाद।
2: सहज संवाद।
3: श्रोते हो, सर्वोच्च उच्च जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेल द्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।
4: हाय, मी शर्वरी।
5: नमस्कार, मी रोहित।
6: मी सुखदा।
4: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
5: आम्ही चर्चा करतो,
6: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो,
5: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
4: आपुलकी आधार
5: प्रत्येक मंगळवारी
6: दुपारी 12:00 वनिता मंडळात
5: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
3: आपुलकी या घरात।

आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेलबर्नला पोहोचले। देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण। पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती। संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण। आणि आता बातम्या विस्तारानं। 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मेलबर्नला पोहोचले। ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे। तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधण्याची संधीही आपल्याला मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे। या दौऱ्यामध्ये ते ऑस्ट्रेलियाच्या प्रधानमंत्र्यांबरोबर भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत। मोदी यांनी आज इंडोनेशियाचा दौरा संपवण्याआधी ऐतिहासिक प्रबंधन मंदिर संकुलाला भेट दिली। इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोबो सुंबियांतो यांच्यासोबत ते होते। या प्राचीन शिवमंदिर परिसरामध्ये लहान मोठी 224 मंदिरं आहेत, त्यातली सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत। यंदाच्या पावसाळ्यामध्ये एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली इथे एक उच्चस्तरीय बैठक घेतली। बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 इतकी झाली आहे। कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे। मोसमी

पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी मका, बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेमध्ये संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे असं कदम यांनी आज सांगितलं. आतापर्यंत छापील स्वरूपामध्ये असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद देखील यामध्ये आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असं त्यांनी स्पष्ट केलं.

नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे असं कदम यांनी आज सांगितलं. आतापर्यंत छापील स्वरूपामध्ये असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद देखील यामध्ये आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती, मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये ही तरतूद नसल्यानं या विधेयकामध्ये ही तरतूद केल्याचं गृहराज्यमंत्री म्हणाले. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईमध्ये 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळेला असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यामध्ये भर दिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंक जवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत IIT मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असं ते म्हणाले. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदीकडे जाणारे 4 पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत. त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती, मात्र नियोजित वेळेनुसार 3:30 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्याच वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मोशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवरती कोसळला. यामध्ये सुमारे 16 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीमधून चालायचं. NDRF सह अन्य यंत्रणा यासाठी बचाव कार्य राबवत आहेत. गरज पडली तर लष्कराची देखील मदत घेतली जाणार आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तूर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या तरी इराणशी कोणतीही चर्चा करायला आपण तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आमचे प्रतिनिधी इराणशी वाटाघाटी करत राहतील, परंतु त्यातून काही निष्पन्न होईल का अशी शंका त्यांनी व्यक्त केली. तुर्कीची राजधानी अंकारा येथे नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते. दरम्यान इराणच्या हॉर्मुझगन प्रांत आणि महाशाह शहरावरती अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील 2 सैन्यतळ बहरीन आणि कुवेत यामध्ये आहेत. होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर इराणनं केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या हवाई दलानं इराणच्या 80 ठिकाणांवर हल्ले केले होते. आंतरराष्ट्रीय सामुद्रिक वाहतुकीवर हल्ले करणाऱ्या इराणची क्षमता कमी करण्यासाठी ही कारवाई केल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. धोक्याचा इशारा मिळताच सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन बहरीननं आपल्या नागरिकांना केलं आहे. भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1677 अंकांनी खाली आला आणि 76,504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि तो 23,882 वर बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारामध्ये जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारामध्ये अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95 रुपये
56 पैसे

या पातळीवरती बंद झाला. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज ओडिशातल्या चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी तळावर पिनाक या देशी बनावटीच्या लांब पल्ल्याच्या अग्निबाणाची यशस्वी उड्डाण चाचणी केली. या अग्निबाणाचा किमान पल्ला 60 किलोमीटर इतका असून त्याहून मोठा पल्ला गाठणारे विविध पिनाक अग्निबाण विकसित करण्यात येणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत डीआरडीओचं अभिनंदन केलं असून या अग्निबाणाबाबतचं यश हा भारतानं गाठलेला मोठा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतल्या उपांत्यपूर्व फेरीतल्या लढती निश्चित झाल्या आहेत. येत्या शुक्रवारी पहिली लढत फ्रान्स आणि मोरोक्कोच्या संघात होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार पहाटे 1:30 सुरू होईल. शनिवारी स्पेनची लढत बेल्जियमशी होईल. येत्या रविवारी नॉर्वे विरुद्ध इंग्लंड हा सामना रंगेल. दुसरा सामना गतविजेता अर्जेंटिनाबरोबर स्वित्झर्लंडचा असणार आहे. हवामान विभागानं पालघर रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई ठाणे नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेलबर्नला पोहोचले. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

होती है हथौड़ी में।

की आज तुम्हें क्या